नमस्कार, श्रोते हो सुप्रभात. FM बँड 103.1 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR ह्यांच्या मोबाईल ऍपवर हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक सौर वैशाख 30 शक 1948 दिनांक 20 मे 2026. श्रोते हो, सकाळचे 5:55 आणि 50 सेकंद होत आहेत. आजच्या आपल्या प्रसारणाची सुरुवात करूया मंगलध्वनीच्या साथीत.

आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून मी बोलतोय. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: आर्टिफिशियल इंटेलिजेंस से संचालित 3D अवतार आगंतुकों के लिए खोल दिया गया है। आगंतुक महात्मा गांधी के 3D अवतार के साथ संवाद कर सकेंगे और अत्याधुनिक तकनीक के माध्यम से बापू की आत्मा को जीवंत कर सकेंगे। संग्रहालय का ये तीसरा AI संचालित इंटरैक्टिव होलो बॉक्स होगा। IPL क्रिकेट में राजस्थान रॉयल्स ने लखनऊ सुपर जायंट्स को 7 विकेट से हरा दिया। इस जीत के साथ राजस्थान की प्लेऑफ में पहुंचने की संभावना बनी हुई है। पहले बल्लेबाजी करते हुए लखनऊ सुपर जायंट्स ने निर्धारित 20 ओवर में 5 विकेट पर 220 रन बनाए। जवाब में राजस्थान रॉयल्स ने 5 गेंद शेष रहते ही लक्ष्य हासिल कर लिया। वैभव सूर्यवंशी ने 93 रन की शानदार पारी खेली, उन्हें प्लेयर ऑफ द मैच चुना गया। प्रतियोगिता में आज कोलकाता नाइट राइडर्स का मुकाबला मुंबई इंडियंस से होगा। ये मैच कोलकाता में शाम 7:30 बजे से शुरू होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 6:05 झालेत। प्रसारित करतोय चिंतन, लेखन आहे विद्या गौरी ठोसे यांचं।
2: श्रीराम समर्थ। नमस्कार श्रोते हो, कालच्या चिंतनात आपण जनाबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांवर केलेले 2 अभंग पाहिले। आज आपण जनाबाईंची महती सांगणारा खुद्द जनाबाईंद्वारा रचलेला गेलेला पण माऊलींचा संदर्भ ज्यात आला आहे असा सुंदर अभंग पाहणार आहोत। आणि उद्यापासून अजून एका स्त्री संतांच्या अभंगांचं चिंतन करायचं आहे। श्री जनाबाई महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचं प्रेम परस्पर जिव्हाळा विलक्षण अद्भुत आहे। प्रत्यक्ष द्वारकाधीश स्वरूप पंढरीनाथ महाराज जनाबाईंविषयी माऊलींना सांगतायत, जनीचे बोलणे वाची नित्य कोणी, तयाचे अंगणी तिष्ठत असे। जनीची या पदा अखंडित गाये, तयाचे मी पाये वंदी माथा। जनीचे आवडे जयासी वचन, तयासी नारायण कृपा करी। पांडुरंग म्हणे, ऐक ज्ञान देवा, आईसा वर द्यावा जनीसाठी। सज्जन हो, ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष पंढरीनाथच आहेत हे सिद्ध करणारा हा अजून एक अभंग। ज्याप्रमाणे परस्पर तीव्र प्रेम आणि एकरूपता असलेल्या एखाद्या पती पत्नीपैकी कोणा एकाला एखाद्या विशिष्ट महत्वाच्या समारंभात किंवा कार्याला पोहोचायचं असतं पण अन्य काही अपरिहार्य कारणामुळे तो किंवा ती तिथे जाऊ शकत नसतील, तर माझ्याऐवजी माझा प्रतिनिधी म्हणून तू जा अशी जी सोय केली जाते आणि मग प्रतिनिधी म्हणून जो गेला आहे त्यानंही ते काम तेवढ्याच ताकदीने पार पाडावं की जणू काही ते मूळ व्यक्तीनेच केलंय असं वाटावं, हा जो परस्परांमधला अधिकार आणि विश्वास आहे तोच श्री पांडुरंग आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये आहे। म्हणून स्वतः पंढरीनाथ ज्ञानेश्वर माऊलींना सांगतायत की या जनाबाईचं बोलणं अर्थात अभंग जो कोणी नित्यनेमानी वाचेल त्याच्या अंगणात मी प्रत्यक्ष तिष्ठत उभा राहीन। या जनाबाईंचे अभंग अर्थात पद जो कोणी अखंड गाईल त्याच्या चरणांवर मी डोकं ठेवून त्याला वंदन करीन। असे सुंदर अभंग ज्याला आवडतील प्रिय होतील त्याच्यावर मी कृपा करीन। हे ज्ञानदेवा, असा माझा वर तू माझ्या वतीनं जनीला द्यावास। काय मौज आहे ना हो, या अभंगाच्या रचनेवरून जनाबाईंच्या भाग्याचा हेवा करावासा वाटतो, नाही का? साक्षात पांडुरंग जनाबाईंच्या भक्तिप्रेमावर अत्यंत प्रसन्न होऊन त्यांच्या अभंगांना मान्यता देतात नवे नवे, तर या रचनांवर जो आवडीनी चिंतन मनन करेल, या रचना नित्य गाईल, त्याच्या दारात मी तिष्ठत उभा राहीन, त्याच्यावर माझी कृपा राहील, असा वर प्रत्यक्ष परमात्मा त्याचंच प्रतिस्वरूप असणाऱ्या माऊलींच्या द्वारे जनाबाईंना देतो आहे। अभंग वाचून कदाचित अशीही शंका येईल की मग हा वर परमात्म्यानी थेट जनाबाईंनाच का दिला नाही, कारण एरवी तर हा विठोबा जनाबाईंच्या हलक्या सालक्या सेवा कार्यात दळताना कांडताना बरोबर येऊन मदत करतो त्यांच्या।

0: माऊलींशी संवाद साधतो, मग वरप्रसाद देताना माऊलींचं माध्यम का निवडतो? तर त्या पाठीमाग महत्वाचं कारण असं असावं की एकतर स्वतः जनाबाई माऊली ज्ञानेश्वर महाराजांमध्ये प्रत्यक्ष विठ्ठल भावानी निष्ठा ठेवून आहेत. श्री नामदेवांचे अर्थात आपल्या गुरुंचे सद्गुरु म्हणूनही त्यांची माऊलींवर अतीव श्रद्धा आहे. शिवाय त्यानिमित्ताने जनाबाईंवर आणि अभंगात वर्णन केल्याप्रमाणे हे अभंग प्रेमानी वाचणाऱ्या प्रत्येकावर पांडुरंगाबरोबरच माऊलींचीही कृपादृष्टी राहावी असा दुहेरी हेतू प्रत्यक्ष भगवंताचाच दिसून येतो. परमार्थात ईश्वराच्या कृपेपेक्षाही काकणभर अधिक सद्गुरूचीच कृपा जास्त महत्वाची आहे, किंवा सद्गुरु कृपा ज्याच्यावर झाली त्याच्यावर आपोआपच भगवंताचीही कृपा होते हे दाखवण्यासाठी सुद्धा पंढरीनाथांनी माऊलींच्या माध्यमातून हा आशीर्वाद दिला असावा. शिवाय अभंगाच्या शब्दरचनेवरूनही असं वाटतं की देवाचा हा निरोप प्रत्यक्ष माऊलींनीच श्री जनाबाईंना सांगितला असावा. असा थोर पारमार्थिक अधिकार असणाऱ्या जनाबाई महाराजांच्या चरणी मन वारंवार नतमस्तक होईल यात नवलते काय. जय जय रामकृष्ण हरी.
1: आपण ऐकत होतो चिंतन, लेखन केलं होतं विद्यागौरी ठुसे यांनी. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:10 आणि 30 सेकंद झालेत. ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना. कार्यक्रमात सुरुवातीला मधुराष्टकम गातायत वैभवी शेट्टी.

प्रभात वंदना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात भूपाळी. सुरेश वाडकर यांचा हा स्वर, कल्याण इनामदार यांची रचना, संगीतबद्ध केले प्रभाकर पंडित यांनी.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं कवी सुधांशु यांचं हे भक्तिगीत दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलं होतं. यानंतर ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांची ही रचना. गात्यात आशा भोसले आणि संगीत दिलंय सी रामचंद्र यांनी.

आशा भोसले यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं हे भक्तिगीत संगीतबद्ध केलं होतं सी रामचंद्र यांनी. भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना सुरू आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता हिंदी भजन आपण ऐकणार आहोत. शेखर सेन यांचा स्वर, अनुराग सेन यांची रचना आणि शेखर कल्याण यांचं संगीत.

शेखर सेन यांनी गायलेलं हे हिंदी भजन आपण ऐकत होतो. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत समूह स्वरात देशभक्तीपर रचना, रचना वंदना वेटणकर यांची, संगीतबद्ध केली सोमनाथ परब यांनी.

0: समूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा प्रभात वंदना हा कार्यक्रम समाप्त होतोय. श्रोते आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता लगेचच प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पशुपालक जास्त आहेत आणि त्यातल्या त्यात कुक्कुटपालन करणारे पण शेतकरी बऱ्यापैकी आढळतात. परसातलं कुक्कुटपालन सुद्धा केलं जातं. पक्षी आपल्याला फार महत्वाचं आहे या काळामध्ये त्याची काळजी घेणं गरजेचं आहे का तर उन्हाळ्याची तीव्रता जशी वाढेल तशी या पक्ष्यांवर ताणाचं सुद्धा प्रमाण वाढणार आहे आणि पक्षी मोठा झाल्यानंतर काळजी घेणं तर गरजेचंच आहे पण जेव्हा तो लहान असतो तेव्हा लहान पिलांची काळजी पण या काळामध्ये घेणं गरजेचं आहे का तर तो परिणाम जरा मला वाटतं मोठ्या पक्ष्यांपेक्षा लहान पक्ष्यांवर जास्त प्रमाणात दिसून येतो. मग लहान पिलांची कशी काळजी घेतली पाहिजे?
2: लहान पिल्लं जी आहेत याच्यामध्ये मरतूक सुरुवातीला खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसते त्यामुळे लहान पिल्लांचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं आणि होणारा तोटा जो आहे हा लहान पिल्लांच्या मधून खूप जास्त होत असतो. कारण हे जे पक्षी आहेत ह्याचं सुरुवातीलाच जर मरतूक त्याच्यामध्ये झाली तर ह्याच्यामधून शेतकऱ्याचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे ज्या वेळेला आपण पक्षी आणतो तर तेव्हापासून म्हणजे पहिल्या दिवसापासूनच ह्या लहान पक्ष्यांचं व्यवस्थापन जे आहे हे योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्याचं खाद्याचं पाण्याचं व्यवस्थापन असेल किंवा शेडमधलं जे व्यवस्थापन आहे हे सर्वच आपण योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण पक्षी आणतो तर पक्षी आणल्यानंतर त्याला जो प्रवास झालेला असतो त्याच्यामुळे सुद्धा ताण निर्माण होतो पक्ष्यांना किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर आपण पक्षी आणत असेल तर ते पक्षी खूपच कमकुवत असे दिसतात तर त्यामुळे पक्षी आणल्यानंतर सुरुवातीलाच आपण त्याला अजीवनसत्व जे आहे ते पाण्यातून देणं गरजेचं आहे किंवा गुळाचं पाणी पक्ष्यांना लगेच द्यायला पाहिजे. तसंच हे पक्षी जे आहेत हे आपण शेडमध्ये ज्या वेळेला सोडतो त्यावेळेला भुसाचा थर टाकल्यानंतर त्याच्यावरती पेपर सुरुवातीला टाकला पाहिजे ज्याच्यामुळे पक्ष्यांचे पाय जे आहेत हे त्या भुसामध्ये अडकणार नाहीत आणि पक्षी जर गर्दी झाली जास्त ब्रुडिंगसाठी आपण एकाच ठिकाणी पक्षी ठेवतो तर तसं होऊन जर पक्षी अडकून पडला आणि बाकीचे पक्षी त्याच्यावरती जर गर्दी करत असतील तर हा खालचा पक्षी दबून जो आहे तो मरून जाऊ शकतो. म्हणून आपण अशा पद्धतीची व्यवस्था करायला पाहिजे. तसंच

0: पक्ष्यांच्या संख्येनुसार खाद्य आणि पाण्याचे भांडे आपण ठेवले पाहिजेत, कारण ब्रुडिंगची जी जागा असते त्याला चिक गार्ड लावलेले असतात, तर त्याच्या आतमध्ये किती पक्षी आहेत, किती जागा आहे, ह्याच्यानुसार आपण खाद्य आणि पाण्याचे भांडे ठेवले पाहिजेत. लहान पक्ष्यांच्यासाठी खाद्याचे आणि पाण्याचे छोटे भांडे मिळतात, तर तशा पद्धतीचे भांडे आपण ठेवले पाहिजेत, कारण मोठे भांडे जर असतील तर पक्ष्याला त्याच्यामधून पाणी पिता येत नाही. आणि जर मोठे भांडं ठेवलेलं असेल आणि त्याच्यामध्ये पाणी पिण्याच्या प्रयत्नामध्ये जर पक्षी त्या भांड्यामध्ये बुडाला तर ते त्याच्यामध्ये अडकून मृत्यू होऊ शकते. त्यामुळे आपण लहान पक्ष्यांच्यासाठी लहान खाद्याचे आणि पाण्याचे भांडे जे आहेत हे वापरले पाहिजेत. आणि भांड्यांमधलं पाणी जे आहे ते रोजच्या रोज बदललं गेलं पाहिजे, भांडे स्वच्छ ठेवले पाहिजेत. लहान पक्षी जे आहेत ह्या पक्ष्यांना त्याच्या वयानुसार खाद्य देणं गरजेचं आहे. एकदम छोटे पक्षी जे आहेत त्यांना आपण प्री स्टार्टर सुरुवातीला देतो, त्याच्यानंतर पहिल्या महिन्यांमध्ये स्टार्टर देतो, आणि नंतर जर मांसासाठी पक्षी असतील तर फिनिशर देतो, किंवा अंड्यांच्यासाठीचे पक्षी असतील तर त्यांना ग्रोवर मॅश दिलं जातं, आणि मग जेव्हा अंडी घालायला सुरू होईल त्यावेळेला मग लेयर मॅश दिलं जातं. तर अशा पद्धतीनं पिल्लांना सुरुवातीपासूनच त्याच्या वयानुसार आवश्यक असणारं खाद्य दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर लसीकरण जे आहे हे सुद्धा लहान पक्ष्यांच्या बाबतीत खूप महत्वाचं आहे. पहिली जी लस आहे ती हॅचरीमधून दिलेली असते, मॅरेक्स नावाची लस असते ती. जर शेतकरी स्वतः अंडी उबवणूक करत असतील तर त्यांनी सुद्धा पहिल्या दिवसाची जी मॅरेक्स लस आहे ती द्यायला पाहिजे. नंतर लासोटा आणि गंबोरो ह्या सुद्धा लसी देणं गरजेचं आहे. ज्या ड्रॉपच्या माध्यमातून डोळ्यांमध्ये थेंब टाकायचे असतात ही खूप सोपी पद्धत आहे, तर ते शेतकऱ्यांनी न टाळता हे केलं पाहिजे, ज्याच्यामुळं मृत्यू जी आहे ती पुढे जाऊन होणारी आपल्याला टाळता येऊ
1: शकते. आणि मला वाटतं लहान पिल्लं असल्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं आणि त्यांचं जास्त निरीक्षण करणं या काळामध्ये गरजेचं आहे.
0: हो,
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. सकाळचे 6:41 झाले. आता कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेऊयात. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर ठीक 6:50 परिसर या कार्यक्रमात किरकसाल तालुका माणची जैवविविधता आणि पुनर्निर्माण याविषयी ऐकूयात. लेखन केलंय चिन्मय सावंत यांनी. सकाळी 6:55 दिनविशेष, संकलन सचिन प्रभुणे यांचं. सकाळी 7 आजचा सुविचार सांगितला जाईल. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून, तर सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ग्राहक केंद्रित कार्यक्रम मसवडकर सराफ सकाळी 7:40 आणि सकाळी 7:45 ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित होईल प्लॅनेट फर्निचर. सुगम संगीताचा आनंद घेऊयात. सकाळी 7:50 समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल नेहमीप्रमाणेच सकाळी 8:00. सकाळी 8:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची. सकाळी 8:25 प्रसारित होईल ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर. सकाळी 8:30 वेळ राहील मराठी राष्ट्रीय बातमीपत्राची. हे बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. मराठी चित्रपट संगीत सकाळी 8:40 आणि हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी ठीक 9:00. श्रोतेवाच्या प्रसारणात सकाळी 9:30 महिलांसाठीचा कार्यक्रम घरकुल. आजच्या कार्यक्रमात कवयित्री रुपाली गुरव यांच्या कविता आणि मानसी मोघे यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सूत्र निवेदन मानसी मोघे यांचं आहे. महिलांसाठीचा कार्यक्रम घरकुल आजच्या प्रसारणात सकाळी 9:30. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित होतील. यामध्ये सुरुवातीला ठीक 10:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एन्डोस्कोपी क्लिनिक. सकाळी 10:05 अनुरूप

0: विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम सकाळी 10:10 ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल आपण ऐकणार आहोत. सकाळी 10:15 ऍडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित केला जाईल. तर 10:20 आणखीन एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची. सकाळी 10:25 ग्राहक केंद्रित कार्यक्रम पूना गाडगीळ अँड सन्स अधिक महिना चांदीचे दिवे. सकाळी 10:30 मिश्र संगीत, 11:00 नाट्यसंगीत आणि 11:30 एक ही कलाकार या कार्यक्रमात अभिनेता कमल हसन यांच्या जीवन कला प्रवासातील काही किस्से, आठवणी आणि त्यांचीच सदाबहार गाणी. दुपारी 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:00 विविध भारती प्रसारणाचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र, 3:00 प्रादेशिक बातम्या, सायंकाळी 5:00 एनसीईआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, तर सायंकाळी 5:30 आमच्या युवा दोस्तांसाठी युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव आणि 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 7:30 आमच्या शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आत्मनिर्भर शेतकरी या मालेमध्ये सुमित जांभळे, मुक्काम पोस्ट नावली, तालुका जिल्हा सातारा यांची मिश्र शेती याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. याशिवाय कृषी वाणी हे सदर आजच्या आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. रात्री 8:00 सभा समाप्तीपर्यंत विविध भारती प्रसारणाचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान बातमीपत्रांच्या वेळा नेहमीप्रमाणेच राहतील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत होता. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
3: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
2: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
4: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
5: ऍट 64 Avenue, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी सातारा. 72-94-94-64-64.
4: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग. बुकिंग सुरू.
6: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
2: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
7: येवा, मोहित्यांचा फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
2: ऍट मोहितेस फिश पॉइंट, विलासपूर सातारा.
7: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
2: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा. 90-21-28-45-70. एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73-87-88-12-79.
8: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
2: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
9: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
2: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण. नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
9: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
2: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.

0: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज गरजेच्या वेळेचे तत्पर तारणहार.
1: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता दोन शाखांमधून,
2: एक नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि दोन कमानी हौद राजपथ सातारा जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
3: आदेश्वर ज्वेलर्स सुवर्ण अधिक मासाचा मान सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा.
4: रयते शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
5: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
4: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
5: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा 86 68 84 14 43 आणि 77 96 039 39.
6: सकाळचे 6:50 झालेले आहेत. प्रसारित करतोय कार्यक्रम परिसर. आज ऐकूयात किरकसाल तालुका माणची जैवविविधता आणि पुनर्निर्माण याविषयी. लेखन केले चिन्मय सावंत यांनी.
7: नमस्कार श्रोतेओ, मानदेशातील मुक्त परिसंस्थेचा विचार करताना तराटी आणि वाघाटी यासारख्या वनस्पती केवळ पर्यावरणीय घटक नसून त्या येथील लोकसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत. परंतु गेल्या काही वर्षात मानवी हस्तक्षेप, अधिवास नष्ट होणे आणि दुर्लक्षामुळे या अत्यंत महत्वपूर्ण वृक्षांची संख्या वेगाने घटत चालली आहे. आज ही परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की भोजलिंग मंदिराच्या परिसरात आणि काही जुन्या पठारावरच यातील हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच पुरातन वृक्ष शिल्लक राहिले आहेत. या दुर्मिळ होत चाललेल्या निसर्ग संपत्तीचे जतन करणे ही आता काळाची गरज बनली आहे. मानदेशात वाघाटी या वनस्पतीचा स्थानिक लोकांशी एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा संबंध आहे. या वनस्पतीला आध्यात्मिक महत्व असून विशेषतः एकादशीचा उपवास सोडण्याच्या प्रक्रियेशी याचा थेट संबंध जोडला गेला आहे. परंपरेनुसार आषाढी एकादशीचा उपवास सोडताना वाघाटीची फळे भाजी म्हणून खाण्याची जुनी प्रथा या भागात प्रचलित आहे. मात्र हे फळ मिळवणे आता दुर्मिळ झाले आहे. एकेकाळी या डोंगरावर मान भागात सहज उपलब्ध होणारी ही फळे आता शोधूनही सापडत नाही. खूप कमी नशीबवान लोकांनाच ही फळे वेळेवर मिळतात. ही वस्तुस्थिती या प्रजातीच्या धोक्यात आलेल्या अस्तित्वाची साक्ष देते. जर आपण वेळीच लक्ष दिले नाही तर हा सांस्कृतिक आणि पर्यावरण वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. या वनस्पतीची घटती संख्या लक्षात घेता केवळ त्याचे रक्षण करणे पुरेसे नाही तर त्याची संख्या वाढवण्यासाठी कृत्रिमरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी तराटी आणि वाघाटी याच्या बियांपासून शास्त्रीय पद्धतीने रोपवाटिकेमध्ये रोपण तयार करून हे संवर्धनातील पहिले महत्वाचे पाऊल ठरेल. या वनस्पतीचे नैसर्गिक उगवण प्रमाण कमी असल्याने रोपवाटिकेमध्ये विशेष देखरेखीखाली त्याची रोपे तयार करणे गरजेचे आहे. ही तयार झालेली रोपे पुन्हा त्याच्या मूळ अधिवासात विशेषतः मानच्या काटेरी झुडपांच्या आसपासच्या मोकळ्या जागांवर आणि राखीव डोंगरांमध्ये लावणे आवश्यक आहे. जर आपण या वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली तर भविष्यात पुढच्या पिढीला त्याच्या सांस्कृतिक वारसा, उदाहरण उपवासाची परंपरा जोपासणे सुलभ होईल आणि निसर्गाचे चक्र याबाधित राहील. मानदेशाच्या या विस्तीर्ण लँडस्केपमध्ये तराटी आणि वाघाटी सारख्या वृक्षांचे पुनरुज्जीवन करणे हे केवळ पर्यावरणाचे संवर्धन नसून ते आपल्या पूर्वजांनी जपलेल्या संस्कृतीचा दिलेला एक जीवनदान आहे. यासाठी प्रत्येक ग्रामस्थांनी गाव पातळीवर आणि निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन या प्रजातीची लागवड करण्याची मोहीम हाती घेणे अत्यंत आवश्यक आहे.
6: परिसर या कार्यक्रमात किरकसाल तालुका माणजी जैवविविधता पुनर्निर्माण या विषयी आपण ऐकलं. लेखन केलं होतं चिन्मय सावंत यांनी. ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी आपल्या सोबत प्रत्यक्षणी सातारा आकाशवाणी. आमची अनंत उद्घोषणा काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेले आहेत. ऐकणार आहोत दिनविशेष. संकलन केले सचिन प्रभोणे यांनी.
1: श्रोतो नमस्कार. आज आहे 20 मे. आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार आणि केसरीचे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म 20 मे 1850. निबंधमाला हे विष्णूशास्त्री यांचं प्रमुख जीवितकार्य. निबंधमालेच्या 7 वर्षाच्या कारकिर्दीत निघालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे 84 अंकातलं लेखन विष्णूशास्त्री यांनी जवळजवळ एकटाकी केलं. निबंधमालेत विविध विषयांवर लिहिलेल्या त्यांच्या निबंधांनी मराठी निबंधाला सामर्थ्य दिलं आणि त्याच्या विकासाचा एक महत्वाचा टप्पा गाठला. स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा याविषयीचा अभिमान ही त्यांच्या लेखनामागची प्रेरणा होती. या तिन्ही संदर्भात सामान्यत उदासीन असलेल्या आणि इंग्रजी राजवटीच्या आहारी जाऊन स्वतःचा देश, त्यानं दिलेला सांस्कृतिक वारसा आणि परंपरा यांना कमी लेखणाऱ्या तत्कालीन सुशिक्षितांना चेतवणी देणं हा त्यांच्या लेखनामागचा एक प्रमुख हेतू होता. तो साधण्यासाठी सालंकार संस्कृत काव्यशैली आणि एडिसन मेकॉले या इंग्रजी निबंधकारांचे डौलदार निबंधलेखन याच्या संस्कारातून घडलेली समर्थ आणि प्रभावी गद्यशैली त्यांनी वापरली. ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक एमिल बर्निलर यांचा जन्म 20 मे 1851. प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ आणि साहित्य समीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म 20 मे 1884. छायावादी विचारधारेतले हिंदी कवी सुमित्रानंदन पंत यांचा जन्म 20 मे 1900. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हे भारताच्या कालिकत अर्थात कोलकाता बंदरात दाखल झाले 20 मे 1498 रोजी. इटालियन दर्यावर्दी आणि संशोधक ख्रिस्तोफर कोलंबस यांचं निधन झालं 20 मे 1506 रोजी. इंदूरच्या राज्याचे संस्थापक मराठेशाहीतले पराक्रमी सेनापती आणि मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांचं निधन झालं 20 मे 1766 रोजी. समाजसुधारक आणि संस्कृत विद्वान कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं निधन झालं 20 मे 1878 रोजी. 19व्या शतकाच्या मध्यावर मराठीला दर्जेदार छंदबद्ध रचनांनी अलंकृत करण्याचं कार्य ज्यांनी केलं त्यात कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं नाव आदरानं घेतलं जातं. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले एक थोर बंगाली नेते, लाल बाल पाल या त्रयीतले स्वातंत्र्यसेनानी बिपिनचंद्र पाल यांचं निधन झालं 20 मे 1932 रोजी. सारा बंगाल त्यांनी आपल्या व्याख्यानांनी जागृत केला. बहिष्कार आणि निशस्त्र प्रतिकार यांचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी मद्रासलाही यावर भाषणं दिली. वंदे मातरम हे दैनिक त्यांनी सुरु केलं. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
0: आपण ऐकले ते दिनविशेष. संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. श्रोतो दररोज सकाळी 6:55 दिनविशेष.

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी ही आहे साताऱ्यातील एकमेव एफएम वाहिनी सातारा आकाशवाणी। श्रोतो, सकाळचे 7 वाजलेले आहेत। आजचा सुविचार आता आपण ऐकणार आहोत।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी।
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड।
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17।
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड।
0: आजचा सुविचार ऐकूयात। बोलावे की बोलू नये असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी। आजचा सुविचार आपण ऐकलात।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी।
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड।
0: श्रोते, आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र। आमची यानंतरची घोषणा अगदी काही क्षणात।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर।
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
6: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
5: प्लॅनेट फर्निचर ओल्ड

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: घर चाय के साथ पालेकर।
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या

0: सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
0: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: मान पाठ कंबर दुखते, गुडघे दुखून सूज येते, पायाला गोळे अशक्तपणा, सतत दुखतो पाठीचा कणा.
3: शास्त्रीय आयुर्वेद उपचार, दिलासादायक आपुलकीची सेवा. आर्य लोक,
2: डॉक्टर आनंद ओक आणि डॉक्टर सुप्रिया ओक यांचे आर्य लोक.
3: आर्य लोक कल्याण इस्टेट, जिल्हा परिषदेसमोर, सातारा. फोन नंबर 98220-210-28.
4: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15-30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
5: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
4: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
5: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
4: संपर्क 74-47-47-97-79.
6: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी. आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
7: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन. ऐकूया दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम. तेव्हा जरूर ऐका प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
8: श्रोते हो,
9: महत्वपूर्ण ऍप आमच्या श्रोत्यांसाठी न्यूज ऑन AIR आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर.
8: त्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून प्ले स्टोअर मधून न्यूज ऑन AIR हे ऍप डाऊनलोड करा. तिथून लाईव्ह रेडिओ मधून भारतातील आकाशवाणीची अनेक केंद्र तुम्हाला दिसतील. त्यातून AIR सातारा यावर क्लिक करा.
9: काही क्षणातच आपल्या मोबाईलवर सुरू होईल आकाशवाणी सातारा केंद्र. आपण, आपले मित्र, नातेवाईक, सगळे सोयरे, आता जगभर कुठेही असाल तरी आकाशवाणी सातारा केंद्र ऐकू शकता आपल्या मोबाईलवर.
8: आपल्या आवडीची गाणी, चर्चा, विश्वासार्ह बातम्या आणि बरंच काही. त्यासाठी प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आपल्या मोबाईलवर आणि ऐका जगभरात कुठेही आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम.
10: आपण ऐकता आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतोय.
11: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्यानी तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांसोबत काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर नॉर्वेमध्ये ऑस्लो इथं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं पंतप्रधान म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं, प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन, कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ येत्या 29 तारखेला सकाळी 11 वाजता प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात भारतीय पोलीस सेवेच्या निवृत्त अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ किरण बेदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 तारखेला सकाळी 6:40 दीक्षांत संचलन होणार असून त्यासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये दरानं मिळत आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 107.89 रुपये तर डिझेलचा दर 94.39 रुपये झाला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक खूपच विस्कळीत झाली आहे. परिणामी जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपानं मात्र या दरवाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर

0: एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून शासनानं 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकरमधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले आहेत. ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं काल सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होऊ शकते. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून त्यानं 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. हरित

0: तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर सुरू आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोतो, सकाळचे 7:20 आणि 25 सेकंद होत आहेत.
2: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
3: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नानकट.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: सोलर
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट ऑफर 14 जून पर्यंत आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून टोल फ्री नंबर 0796999187
3: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा
3: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये
1: म्हसवडकर ड्रेसेस जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी
4: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी आकाशवाणी वरून जाहिरात करा आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा व्यवसाय कुठलाही असो लहान असो वा मोठा आकाशवाणी वरून जाहिरात करा हमखास नफा कमवा आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा आमचा दूरध्वनी क्रमांक 0122250046 दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 0122250046
5: शेतशिवाराची खबरबात रानामाळातल्या घडामोडी पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून
6: श्रोत्यांच्या प्रसारणातल्या काही वेळा लक्षात घ्या आमच्या कार्यक्रमांच्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 8:40 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम

सकाळी 9 वाजता, महिलांसाठी कार्यक्रम घरकुल सकाळी 9:30 वाजता, 10:30 वाजता मिश्र संगीत, 11 वाजता नाट्यसंगीत आणि 11:30 वाजता एक ही कलाकार या कार्यक्रमात अभिनेता कमल हसन यांच्या जीवन कला प्रवासातील काही किस्से, आठवणी आणि सदाबहार गाणी। तेव्हा राहा आमच्यासोबत एफ एम बँड 103.1 मेगाहर्ट्स अर्थात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत। सकाळचे 7:25 होत आहेत। ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
2: अच्छा.
1: निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये, त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा. तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं, तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात, त्यासाठी तुमचे जे OTP असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे.
2: अच्छा.
1: हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला
2: पाहिजे. नक्कीच नक्कीच. सर सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा, आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात, आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चोख बाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्याच अशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात. तसे डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीझन्स आहे. सिनियर सिटीझन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही, त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. एक फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्टची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत, आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय, आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय, आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
2: बरोबर.
1: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करते.
2: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्या दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
2: अच्छा.
1: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या,

0: आणि तुमची आम्ही इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका. विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण ऑलरेडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं ते दाखव. हे तुमचं आहे का? हो माझंच. ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवत.
1: अच्छा.
0: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, पडवून फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देत आहे.
1: अच्छा.
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो.
1: म्हणजे
0: माझं तर एक खातं नाहीये बट आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणे कोणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो. आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे. आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेलं आहे. अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅकचे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय? नाही तुम्ही जायची गरज नाही. आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंगसाठी, सायबर गुन्हेगारी कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल. मग तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असत. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी होते
1: व्हिडिओ
0: कॉलवरती. आणि दिसतं व्हिडिओ कॉलवरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काय तर ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही. असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअपवरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे. ते सगळं लिहितात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो म्हणून शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातले कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की हे माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे. सायबर गुन्हेगारला माहिती आहे का? नाही. मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास. असं तर बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो. ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो. व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो. असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात. ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे, तो डिजिटल अरेस्टचा.
1: अच्छा.
0: परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचा.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय. मग ते सांग ना, तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी. मग ते अर्धायचं, त्यावर बाकीच काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये. कारण का? तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देत होता का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही. पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता. नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात. त्यामुळे ते बोलतील तेवढंच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी

0: सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वेळा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत,
1: अच्छा,
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या ज्या एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो, आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघातक.
1: अच्छा.
0: आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीझन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीझन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही, नवीनच आहे
0: सहानुभूतीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन, आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारची डिजिटलची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायची असेल तर
1: सर हे नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का, आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची.
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्ट भाषा वापरत, तुम्ही फोन कट करणे निवांत बसणे. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेला नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे, आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत, आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीझन्स जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीझन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे.
1: अच्छा.
0: तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा.
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत ना, तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा.
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीझन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांची फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर.
0: त्यांच्या घरी जावा, घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे, आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी
1: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 7:40 झालेत. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम म्हसवडकर सराफ.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत म्हसवडकर सराफ.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, मसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमात आपण बोलतोय माझ्या आवडीचा दागिना या विषयावर. खरं तर दागिना हा प्रत्येक स्त्रीचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. मग ती गृहिणी असो किंवा नोकरी करणारी असो, कॉलेजमधली तरुणी असो, नुकतीच लग्न झालेली नवविवाहिता असो किंवा मध्यमवयीन स्त्री असो किंवा अगदी नातवंड पतवंड खेळवणारी आजी असो, सगळ्यांनाच दागिन्यांची आवड असते, हो ना. आणि म्हणूनच या दागिन्यांबद्दलच्या गप्पा मारण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत ट्रॅव्हल क्षेत्रात यशस्वी उद्योजिका म्हणून स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या केसरी टूर्सच्या डिरेक्टर झेलम चौबळ मॅम. नमस्कार झेलम मॅम.
3: नमस्कार
2: झेलम मॅम. तुम्ही इतक्या ठिकाणी टूर्स घेऊन बाहेर जाता, भारतातल्या भारतात फिरता, भारताबाहेरच्या देशात फिरता, प्रत्येक ठिकाणची संस्कृती वेगळी, पेहराव वेगळा, दागिने घालण्याच्या पद्धतीही वेगळ्या, हे सगळं तुम्ही बघितलेलं अनुभवलेलं असेलच ना. मग तुम्हाला या दागिन्यांची आवड आहे का आणि तुमचा सगळ्यात आवडीचा दागिना कोणता हे आम्हाला ऐकायला आवडेल.
3: मला बांगड्या खूप आवडतात, पण त्यातूनही शिंदेशाही तोड्याचं सौंदर्य वेगळंच. मी काही तो खरेदी केलेला नाहीये, माझ्या आईचं ते गिफ्ट आहे, पण तो एकच हातात घातला खूप छान दिसतो. माझे आजोबा आणि माझे वडील कुठेही बाहेर गेले की ते माझ्यासाठी बांगड्या घेऊन यायचे. जगभरात मी कुठेही जाते घेऊन येत असते वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या. आपल्या ट्रॅडिशन मध्ये बांगड्या हे प्रतीक आहे, आणि ते कसलं प्रतीक आहे माहितीये का? हेल्थ, लक अँड प्रॉस्पेरिटी.
4: ओके,
3: असा एक संदर्भ मला बांगड्यांविषयी मिळाला आपल्या.
4: बर,
3: तो एक दागिना खुलून दिसतो एवढं मी नक्की म्हणेन.
4: नक्की नक्की,
3: त्यामुळे मला तो आवडतो.
2: श्रोते हो, काही महिन्यानंतर पुन्हा लग्नाचे मुहूर्त सुरू होतील आणि या लग्नामध्ये चुडा हा वधूच्या हाताला अगदी साजेसा दागिना असतो, नाही का? हा चुडा जेव्हा भरला जातो तेव्हा त्याच्यामध्ये बांगड्या, पाटल्या, तोडे असे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने सुद्धा घातले जातात. मग अशाच सोन्याच्या बांगड्यांच्या भरपूर व्हरायटीसाठी तुम्ही सुद्धा जरूर भेट द्या म्हसवडकर सराफ सदाशिवपेठ मोती चौक सातारा इथे. पुन्हा भेटूयात म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: सकाळचे 7:45 होत आहेत. प्रसारित होतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्ते.
4: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय. तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं. मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढ का? आणि या सगळ्यामध्ये प्लॅनेट कशा पद्धतीने काम करतंय याबद्दल सांगा.
5: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचं वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की BIS म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती. त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतंय की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. त्याच्यामुळे सुद्धा कॉस्टला भरपूर फरक पडलाय. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. तसंच आता BIS मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. इव्हन काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्ट मध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे. तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय. आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय. फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
4: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
5: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात. कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चाललंय. त्यामुळे एनी आहो आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही. जेवढा बाकीच्यांना पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
4: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःचं आहे ते चालू ठेवलेलं आहे. सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
5: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट आहे ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
4: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत.

0: फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 7:50 आणि 7 सेकंद होत आहेत.
5: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
6: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: आईडिया
1: एम्ब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
2: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स क्षण अधिक मासाचे खास चंदेरी वाणांचे.
3: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
4: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
5: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
4: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्स चे सिल्व्हेरियम चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराने चांदीच्या मजुरीवर 20% सूट
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा
2: 109 इन्फंट्री बटालियन टी ए तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
3: या मेळाव्यामध्ये वीर नारी वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
4: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
5: आदेशवर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
4: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
5: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
4: आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा.
6: आता सुगम संगीत आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये उमाकांत काणेकर यांची ही रचना. संगीतबद्ध केली श्रीकांत ठाकरे यांनी.

कार्यक्रम समाप्त होतोय. श्रोते हो, आता यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रतीक्षा अगदी काही क्षणांची.

0: आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांचा अनुभव घ्यावा का? याचं उत्तर निश्चितच होय असेल, कारण लहान वयात घेतलेले अनुभव हे भविष्यातील यशाची भक्कम पायाभरणी करतात. लहानपणी दिलेल्या स्पर्धा परीक्षा केवळ गुण मिळवण्यासाठी नसतात, तर त्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाच्या असतात. तुम्हाला देखील तुमच्या मुलांना शालेय स्पर्धा परीक्षांसाठी तयार करायचं असेल तर आजचा एपिसोड खास तुमच्यासाठी, कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सातारच्या सोमवार पेठ येथील नवीन मराठी शाळेसमोर असणाऱ्या गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी मध्ये. चला तर मग गोरे बुक सेलर्सच्या गोरे सरांकडून जाणून घेऊयात अधिक माहिती. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. आजच्या काळात पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करणं ही एक गरज बनली आहे, आणि तुमचं गोरे बुक सेल्स अँड स्टेशनरी त्यासाठी खूप उपयुक्त ठरताना दिसतंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: तुम्हाला सांगतो, लहान वयातच विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली तर त्यांचा आत्मविश्वास आणि विचारशक्ती दोन्ही वाढतात. म्हणूनच आमच्याकडे पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय स्पर्धा परीक्षांची संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी करून घेतली जाते. जसं की फॉर्म भरणं, योग्य पुस्तक, प्रश्नसंच आणि सराव साहित्य उपलब्ध करून देणे, ते परीक्षा घेण्यापर्यंत सर्व गोष्टी आम्ही करतो. मला जवळपास 40 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे. परीक्षा घेण्याचं काम आम्ही 2007 पासून करतोय. तेव्हा आमची एक गोष्ट लक्षात आली की विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त असणारं स्टडी मटेरियल उपलब्ध नसल्यानं बऱ्याचदा आपली मुलं मागे पडतात. म्हणूनच आम्ही हे गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी सुरू केलंय.
0: ग्रेट सर. आपल्या इथे कोणकोणत्या परीक्षांची तयारी आणि कोणकोणत्या परीक्षांचे फॉर्म भरून घेतले जातात?
1: ITS, BDS, अभिरूप, मंथन, विद्याविकास, BTS, महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा, आयम्युनर परीक्षा आणि अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा, या सर्व स्पर्धा परीक्षांचे फॉर्म आपल्या इथे भरले जातात. तसेच या परीक्षांना लागणारे सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर गोरे क्लासेसच्या माध्यमातून मी आता सांगितलेल्या सर्व परीक्षांची तयारी करून घेतली जाते. या परीक्षांमध्ये राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, केंद्रस्तरीय अशा विविध स्तरावर नंबर काढले जातात, आणि जे विद्यार्थी राज्यात येतील त्यांना आम्ही ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करतो. 34-7 स्कॉलरशिप, नवोदय, सैनिक स्कूल यासारख्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे मार्गदर्शन व सराव प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहेत.
0: गुड सर. आपल्या गोरे क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तयारीसाठी कोणकोणत्या गोष्टीवर विशेष भर दिला जातो?
1: दरवर्षी 15 एप्रिल पासून आमचे मार्गदर्शन वर्ग सुरू होतात. या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासच नाही तर अभ्यास कसा करावा, वेळेचे नियोजन कसं करावं आणि प्रश्न सोडवण्याच्या सोप्या व प्रभावी पद्धती यांचं प्रशिक्षण दिलं जातं. आम्ही विद्यार्थ्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यावर विशेष भर देतो. नियमित टेस्ट आणि सराव पेपरद्वारे विद्यार्थ्यांची प्रगती तपासली जाते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते, त्यामुळे त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केलं जातं. अभ्यासाबरोबरच मानसिक तयारी, एकाग्रता वाढवणे आणि परीक्षा तणाव कसा हाताळायचा याबाबत आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो.
0: सर, साताऱ्या व्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरण्याचं काम आणि मार्गदर्शन करता?
1: साताऱ्याबरोबरच इतरही तालुक्यात जसं की वाई, मेढा, पाचगणी, महाबळेश्वर, जावली, कराड आणि कोरेगाव या ठिकाणी देखील आम्ही शालेय स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन देत आहोत.
0: सुपर सर. मला तुमचा नंबर देता का?
1: हो, घ्या ना. 99-22-81-59-78.
0: 99-22-81-59-78. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, जर तुमच्याही घरात कुणाला शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर आजच त्यासाठी उपयुक्त असणाऱ्या स्टडी मटेरियलच्या खरेदीसाठी सातारच्या सोमवार पेठेतील नवीन मराठी शाळेसमोर असणाऱ्या गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरीला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.

0: ऐकलत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून सकाळचे 8:20 झालेले आहेत.
1: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
6: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
7: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
0: श्रोते हो, आपल्या यानंतरच्या कार्यक्रमांमध्ये सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 9 आणि आमच्या मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम घरकुल आजच्या प्रसारणात सकाळी 9:30.
8: म्हणजे ती प्रेरणा तुमची होती. ही तुमची पहिली कविता.
9: हो.
8: मग ही पहिली कविता तयार झाल्यावर तुम्ही पहिल्यांदा कुणाला दाखवलीत हो आणि त्याचा काय अनुभव होता?
9: माझी पहिली कविता झाल्यानंतर मला खूप आनंद झाला कारण ती प्रेम कविता होती आणि ती म्हणजे माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी 1 वर्षाने होती. ती 12वीला, मी 11वीला. मी पहिली तिला ती कविता दाखवली आणि आम्ही दोघी इतक्या आनंदित झालो होतो की आपण असं काहीतरी लिहू शकतो आणि आम्ही दोघी त्या दिवशी खूप आनंदात होतो आणि पुन्हा पुन्हा सारखी तेच.
0: कवयित्री रुपाली गुरव यांच्या कविता आणि त्यांच्याशी मानसी मोघे यांनी साधलेला संवाद आजच्या घरकुलमध्ये आपण ऐकणार आहोत. सूत्रनिवेदन मानसी मोघे यांचं. तेव्हा जरूर ऐका घरकुल हा कार्यक्रम आजच्या प्रसारणात सकाळी 9:30.

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी आपल्या सोबत प्रत्येक क्षणी सातारा आकाशवाणी FM बँड 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR यांच्या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं सातारा केंद्र आपण ऐकताय. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर.
1: मोबाईल बाजूला ठेव बरं, जरा जा खाली खेळायला मित्रांबरोबर. आले आले आले. अगं सुधा.
2: हाय रमा, येऊ का?
1: हा, जशी नवीनच ओळख झाली नाही का ग आपली. ये ना ग.
2: अगं आज थोडा निवांत वेळ मिळाला म्हटलं यावं तुझ्याकडे.
1: नशीबच आमचं, गेले 2-3 दिवस होतीस कुठे?
2: मुंबईला टेबल टेनिसच्या इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स होत्या, त्यामुळे स्वराला घेऊन मुंबईला गेले होते. कालच रात्री परत आलो बघ.
1: फारच मस्त खेळते हा स्वरा, कष्टही खूप घेते.
2: पुढे जाऊन भारताकडून इंटरनॅशनल लेवलवर खेळायचं स्वप्न आहे तिचं.
1: या वयात मुलं किती पुढचा विचार करतात. आणि आपल्या लहानपणी
2: बावळट होतो आपण.
1: खरंय ग. पण अगं 10 दिवसापूर्वीच स्वरा हैदराबादला पण गेली होती ना शाळेकडून.
2: हो, आणि आता पुढच्या आठवड्यात पुण्याला.
1: बापरे, कसं जमतं ग तिला एवढा सतत प्रवास, मॅचेस, अभ्यास सगळं करूनही नेहमी फ्रेश दिसते.
2: याचं बरंच श्रेय विमोहन नॅचरलच्या न्यूट्रीरिचला जातं.

0: विमोहन न्यूट्रीरिच म्हणजे
1: अगर रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली. बदामाचं पोषण, नॅचरल एनर्जी,
0: शक्तिवर्धक पावडर आहे ना.
1: दर्जेदार नैसर्गिक प्रोटीनचा उत्तम पर्याय. दिवसातून दोनदा, सकाळ आणि संध्याकाळ एक चमचा दुधातून देते.
0: वा, म्हणजे स्वराच्या उत्साहाचं आणि एनर्जीचं रहस्यच आहे की हे.
1: अगदी बरोबर बोललीस रमा. वाढीच्या वयातील मुलांमध्ये स्नायू बळकट होतात, शरीराच्या योग्य वाढीसाठी अगदी उपयोगी. उत्तम पोषक आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
0: कुठल्या फ्लेवर मध्ये आहे ग?
1: स्पेशल बदाम आणि स्वादिष्ट चॉकलेट अशा दोन फ्लेवर मध्ये उपलब्ध आहे बघ.
0: अरे वा, चॉकलेट म्हणल्यावर आमच्या मंदारलाही आवडेल, नाहीतर इतके नखरे असतात ना ग त्याचे.
1: उद्यापासूनच दे मग, म्हणजे नियमित घेतल्याने मंदार फ्रेश राहील आणि स्टॅमिना पण वाढेल त्याचा.
0: हो हो, असंच करते मी. पण मिळेल कुठे ग?
1: मेडिकल स्टोअर, मॉल, सगळीकडे उपलब्ध आहे. आणि शिवाय 96233 55 987 किंवा 98 90 760 276 या नंबरवर फोन कर. फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध आहे.
0: ए, परत नंबर सांग ना.
1: हो सांगते की, घे 96233 55 987 आणि 98 90 760 276.
0: लगेच फोन करते आणि उद्यापासूनच सकाळ संध्याकाळ दुधासोबत एक एक चमचा द्यायला सुरुवात करते.
1: आणि हो, फक्त मंदारच नाही हा, तर मंदारचे आजी आजोबा, मंदारचे बाबा आणि तुझ्यासाठी देखील अत्यंत उपयोगी आहे.
0: काय सांगतेस, म्हणजे आम्हाला सर्वांनाही याचा फायदा आहे तर.
1: हो अगं रमा, दगदगीच्या दिनक्रमात महिलांना एनर्जी बुस्टर म्हणून काही नको का? मंदारच्या आजी आजोबांना रोज दुधासोबत दिलंस की त्यांची तब्येतही ठणठणीत राहायला मदत होते की नाही बघ.
0: अगं सुधा, त्यांना डायबिटीस आहे ग.
1: अगं यात साखर नाही, त्यामुळे डायबिटीस असेल तरीही विमोहन न्यूट्रिरिश द्यायला काहीच हरकत नाही. शिवाय आजारपणानंतर येणारा थकवा घालवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त. म्हणूनच रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली असं म्हणतात.
0: सुधा, अगं अजून एक महत्वाचं, माझी बहीण गर्भवती आहे तर तिला हे विमोहनचं.
1: हो अगदीच, गर्भिणी महिला, स्तनदा माता यांच्यासाठी जेव्हा एक्स्ट्रा न्यूट्रिशन स्पेशल केअरची आवश्यकता असते तेव्हा न्यूट्रीरिच म्हणजे वरदानच.
0: संपूर्ण कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी घरात विमोहनचं न्यूट्रीरिच हवंच.
1: बरोबर. बर चल निघते बाई, पुढच्या कॉम्पिटिशनच्या प्रॅक्टिसला जायचंय स्वराला, तिला सोडायला जायचंय. चल येते ग.
0: अच्छा चला, आता उद्यापासूनच मंदारला विमोहनचे न्यूट्रीरिच द्यायला सुरुवात करते, म्हणजे तो मित्रांबरोबर खाली खेळायला जाईल आणि त्याचं हे मोबाईलचं वेळ निघून जाईल.
2: विमोहनचे न्यूट्रीरिच, रिच नॅचरल न्यूट्रिशियन फॉर एंटायर फॅमिली. तरुण मुलं मुली, गर्भवती महिला, 40 महिला, लहान मुलं मुली, वयस्कर व्यक्तींसाठी आणि डायबिटीस असणाऱ्यांसाठी सुद्धा नॅचरल एनर्जी बुस्टर म्हणजे विमोहनचे न्यूट्रीरिच. संपर्क 96233 55 987 किंवा 98 90 760 276.

ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतरच्या प्रसारणामध्ये 8:40 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत, तर हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 9:00. दरम्यान ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतोय प्रतीक्षा अगदी काही क्षणांची.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. आता सविस्तर बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं ते म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद काल नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आइसलँड फिनलँड आणि डेन्मार्कचे पंतप्रधान या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलँड फिनलँड डेन्मार्क या देशांच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून इटलीची राजधानी रोम इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता आग्रा जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका हे देश सामील आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप प्रणित नवनिर्वाचित सरकारनं महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अन्नपूर्णा योजना जाहीर केली असून त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 3,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिला बालविकास तसंच समाज कल्याण विभागाच्या वतीनं ही योजना राबवण्यात येणार असून ती येत्या 1 जूनपासून लागू होईल. या योजनेस अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार कार्डाशी जोडलेल्या गेलेल्या बँक खात्यात हे मदतीचे पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिलांची वयोमर्यादा 25 ते 60 वर्ष एवढी ठेवण्यात आली असून 1 जूनपासून अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. याशिवाय विद्यमान लक्ष्मी भंडार योजनेतील पात्र महिला आता या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी म्हणून स्थानांतरित होणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपर फुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेने घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करा आणि बनावट औषध विक्रीला आळा घाला अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक प्रकल्प सुरू होत आहे. याद्वारे महात्मा गांधी यांचं 3D स्वरूपातील व्यक्तिमत्व निर्माण करण्यात येणार असून संग्रहालयाला भेट देणारे नागरिक त्यांच्या या डिजिटल व्यक्तिमत्वाशी संवाद साधू शकणार आहेत. महात्मा गांधी यांच्यावरील संग्रहालयात उभारण्यात आलेला हा तिसरा इंटरॅक्टिव्ह होलोबॉक्स असून यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यावरील अशा प्रकारचा होलोबॉक्स प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील अशा प्रकारचा AI तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेनं देशात ब्रॉडगेज मार्गिका जाळ्याच्या विद्युतीकरणाचं 99.6% काम पूर्ण केलं आहे. यावर्षीच्या मार्चपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्गिकेच्या 69,873 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे भारतानं युरोपीय संघ, अमेरिका आणि ब्रिटनसहित जगातल्या अनेक प्रमुख देशांना रेल्वे विद्युतीकरणात मागे टाकलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ काल जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं असून प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 8:40 झालेत. ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा.

मथुराणी तुला सांगू का।

0: झेप चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांचा हा युगल स्वर होता. गदी माडगुळकर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी.
1: काय ग, बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे वरिये मध्ये.
3: ताई, नोकरी मिळाली.
4: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
3: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
4: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
3: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना?
4: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
3: पण ताई,
4: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
3: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
4: अच्छा.
5: RBI म्हणते
6: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

चित्रपट संगीताचा आता ऐकूयात या मालक चित्रपटासाठी आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांना एस ए शुक्ला यांचं हे गीत स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलंय.

झुंज या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांच्या समवेत चंद्रशेखर गाडगीळ यांचा हा स्वर होता. जगदीश खेबुडकर यांचं गीत आणि राम कदम यांचं संगीत होतं. श्रोते, आपण ऐकता आकाशवाणीचं सातारा केंद्र. कार्यक्रम सुरू आहे मराठी.

यशोदा चित्रपटासाठी अनुराधा पोडवालींना आपण ऐकत होतो. चंदा खोत यांचं हे गीत दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलं होतं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात बन्या बापू चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांना मुरलीधर गोडे यांचं गीत, ऋषिराज यांचं संगीत.

बन्या बापू चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. सकाळचे 9 वाजलेले आहेत. ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात प्रेमरोग चित्रपटासाठी पंडित नरेंद्र शर्मा यांची ही रचना. संगीतबद्ध केली लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
1: फसला. अनोळखी पासून बचाव करा.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
4: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
3: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
2: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
3: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
2: अगं, BBA, BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
3: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
2: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
3: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
4: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
5: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
4: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
5: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
4: संपर्क 74 47 47 97 79.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: सुन बाई।
3: काय सासूबाई?
2: ह्या घराचे काही नियम आहेत।
3: जसे?
2: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये।
3: मग देवाण घेवाण?
2: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो।
3: ओह,
2: जसे UPI ने?
3: अच्छा।
2: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे।
3: तो काय सासूबाई?
2: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील।
3: तुम्ही पण ना सासूबाई।
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
5: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।
6: मान पाठ कंबर दुखते, गुडघे दुखून सूज येते, पायाला गोळे अशक्तपणा, सतत दुखतो पाठीचा कणा।
7: शास्त्रीय आयुर्वेद उपचार, दिलासादायक आपुलकीची सेवा, आर्य लोक,
6: डॉक्टर आनंदोक आणि डॉक्टर सुप्रिया ओक।

0: यांचे आर्यलोक।
1: आर्यलोक कल्याण इस्टेट जिल्हा परिषदेसमोर सातारा। फोन नंबर 98220-210-28।
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999182।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661976672. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मान पाठ कंबर दुखते, गुडघे दुखून सूज येते, पायाला गोळे अशक्तपणा, सतत दुखतो पाठीचा कणा.
2: शास्त्रीय आयुर्वेद उपचार, दिलासादायक आपुलकीची सेवा. आर्य लोक,
1: डॉक्टर आनंदोक आणि डॉक्टर सुप्रिया ओक यांचे आर्य लोक.
2: आर्य लोक कल्याण इस्टेट, जिल्हा परिषदेसमोर, सातारा. फोन नंबर 98-220-210-28.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
4: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15-30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
5: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
4: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
5: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
4: संपर्क 74-47-47-97-79.
6: आदेश्वर ज्वेलर्स सुवाण अधिक मासाचा मान सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.
7: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
8: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
7: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.

0: फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
1: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात प्रेम पुजारी चित्रपटासाठी किशोर कुमार यांना नीरज यांची शब्दरचना SD बर्मन यांनी संगीतबद्ध केली आहे।
3: शोखियों में घोला जाए फूलों का शबाब उसमें फिर

0: किशोर कुमार यांच्या समवेत लता मंगेशकर यांचा हा स्वर आपण ऐकलात. नीरज यांची शब्दरचना एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केली होती प्रेम पुजारी या चित्रपटासाठी.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: संकल्प ऊर्जा बचतीचा सनमित्र सोलर. सनमित्र सोलर
2: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सनमित्र सोलर 98-81-38-71-14 98-81-38-71-14.
1: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमल चे ब्रँडेड सूटिंग,
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 07976999182.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट, खारी टोस्ट, नान.

0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: श्रोते, आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात प्रेमरोग, प्यार झुकता नहीं आणि प्रेम पुजारी या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेतलात. आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 9:30 होत आहेत. ऐकणार आहोत आमच्या मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम घरकुल. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलंय मानसी मोखे यांनी.

0: मैत्रिणीनो, कविता हा केवळ शब्दांचा खेळ नाही तर कवीच्या आंतरिक भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार आहे. शब्दांच्या लयबद्ध आणि अर्थपूर्ण रचनेतून निर्माण होणारं साहित्य रसिकांच्या हृदयाला भिडतं. कमीत कमी शब्दात खोल आणि व्यापक अर्थ सांगण्याचं सामर्थ्य कवितेत असतं. अशाच सुंदर कविता करणाऱ्या कवयित्री रुपाली गुरव यांना आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय. त्यांच्या आवडत्या कवयित्री अरुणा ढेरे या आहेत. त्यांच्या कवितांचा आनंद आजच्या घरकुल कार्यक्रमात आपण घेणार आहोत. रुपालीताई यांचा थोडक्यात परिचय करून देते. रुपालीताई विविध प्रकारचं लेखन गेले बरेच वर्ष करतायत, तसंच त्यांना कविता करण्याचा छंद आहे. त्या गृहिणी पण आहेत. आता आपल्या या कार्यक्रमामध्ये रुपालीताई त्यांचा परिचय त्यांच्या कवितेतूनच करून देतील. ऐकूया मैत्रिणीनो.
1: नमस्ते, मी सौ रुपाली सुधीर गुरव. मी माझा परिचय, माझी स्वपरिचय या कवितेतून करून देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले वर्धनगड माझे जन्मगाव. खोडकर, खट्याळ, थोडी समंजस अशी मी रुपाली आहे माझे नाव. शालेय शिक्षण झाले गावात, कॉलेजला जावे लागे दुसऱ्या गावात. शिक्षिका होण्याचे स्वप्न होते मनात, पण तसे नव्हते नियतीच्या मनात. आई वडिलांचे अचानक हरवले छत्र, जीवनाचे विस्कटले सारे तंत्र. येणाऱ्या परिस्थितीवर मात करत अपूर्ण शिक्षण होते पूर्ण करत, पण बहीण भावांची होती खंबीर साथ. योग्य मार्गदर्शन मिळाले भाऊजींचेही त्यात, शिक्षकाच्या हातात दिला हात. आदरयुक्त भाव होता त्या डोळ्यात, दुष्काळाला मिळाली जणू सुकाळाची साथ. सृष्टी नावाची गोड परी आली जीवनात, सासरची कृष्णा नदी वाहते जशी खळखळ, तसा माझ्या सुखाचा वाराही वाहतो सळसळ. पद कुठलेही नाही मिळवता आले, पद कुठलेही नाही मिळवता आले, पण गृहिणी पद मनापासून स्वीकारले. विविध समूहात समाविष्ट झाले, रोज रोज नवीन कविता करत कवयित्री झाले, रोज नवीन कविता करत कवयित्री झाले.
0: मैत्रिणीनो, मी परिचय करून देण्यापेक्षा या कवयित्रींनी स्वतःच आपला परिचय आपल्या कवितेतनं करून दिलाय. ही कवयित्री आपल्याला आज लाभली आहे आपल्या घरकुल कार्यक्रमासाठी. रुपालीताई, मी असं तुम्हाला सुरुवातीला एक दोन प्रश्न विचारतीये आणि मग आपल्या कवितांना आपण सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला मी असं विचारते की आपल्याला कविता स्फुरलीये किंवा कविता सुचतीये हे कधी आणि कसं समजलं, आणि त्यानंतर कविता झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं?
1: मी कॉलेजला होते 11वीला, आणि त्यावेळी सह्याद्री वाहिनीवरती माहेश्वरी नावाची मालिका लागायची, आणि त्या मालिकेमध्ये राधा नावाचं जे पात्र होतं तिची बहीण होती, तिला कविता करण्याचा छंद होता. आणि त्या मालिकेत कधीतरी अधूनमधून तिच्या कविता ऐकायला मिळायच्या. त्यातील दोन ओळी मला इथं सांगायला आवडतील. रंग संध्याकाळचे हुरहुर लावून गेले, काळजातले काळोख हरवून गेले, अशा त्या कवितेच्या दोन ओळी होत्या. तर कविता ती मला खूप आवडायची. मलाही असं वाटायचं की आपल्यालाही काहीतरी सुचते का. आणि संध्याकाळी एक दिवशी मी असं शांत निवांत बसली होती, आणि तेव्हा मला अचानक असं काहीतरी सुचलं, आणि मी ते कागदावरती उमटवलं. त्या दिवशी पौर्णिमा होती, चंद्र होता, रात्रीचा असा मंद असा रात्राणीचा सुगंध पसरलेला होता, आणि तिथंच मला त्या दोन ओळी सुचलेल्या. पौर्णिमेच्या लख चांदण्यात मंद वाहतो वारा अंगणात, रात्राणीच्या मंद सुगंधात हरपून जाते सारे भान, हरपून जाते सारे भान.
0: म्हणजे काहीतरी आपल्याला असं घडावं लागतं की ही गोष्ट दिसली किंवा ही गोष्ट माझ्या आयुष्यात आली आणि मला हे शब्द सुचले. तसं तुम्हाला त्या कार्यक्रमातल्या दोन ओळी ऐकल्यावर असं वाटलं की आपल्याला पण काहीतरी सुचते, म्हणजे ती प्रेरणा तुमची होती. ही तुमची पहिली कविता
1: हो?
0: मग ही पहिली कविता तयार झाल्यावर तुम्ही पहिल्यांदा कुणाला दाखवलीत हो, आणि त्याचा काय अनुभव होता?
1: माझी पहिली कविता झाल्यानंतर मला खूप आनंद झाला, कारण ती प्रेम कविता होती. आणि ती म्हणजे माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी एकच वर्षाने होती, ती 12वीला, मी 11वीला. मी पहिली तिला ती कविता दाखवली आणि आम्ही दोघी इतक्या आनंदित झालो होतो की आपण असं काहीतरी लिहू शकतो. आणि आम्ही दोघी त्या दिवशी खूप आनंदात होतो.

0: पुन्हा पुन्हा सारखी तेच तेच वाचन करत होते मी की हे लिहिलेलं बरोबर आहे का किंवा यमक जुळले का ते पाहत होते आणि तिलाही खूप आवडली. मग आम्ही दोघींनी खूप सेलिब्रेशन केलं, थोडक्यात
1: आनंद
0: आनंद साजरा केला.
1: काहीतरी नवीन आपल्याला एक जेव्हा पहिल्यांदा येतं तो आनंद खूप मोठा असतो.
0: हो हो.
1: तर कवितेचा जन्म कसा होतो, काय साधारण ती प्रक्रिया असते, तुम्ही काय सांगाल याविषयी?
0: मला कवितेच्या जन्माबद्दल सांगायला खूप आवडेल. कवितेचा जन्म होताना ना तो एक खरंच वेगळा अनुभव असतो. एखादा शब्द आपल्याला सुचतो किंवा एखादी घटना आपल्या समोर घडते आणि त्यानंतर मनामध्ये असे असंख्य शब्द उमटतात आणि ते एकमेकात इतक्या सहजपणे गुंपत जातात जणू त्या शब्दांना सांगायचं असतं की मला इथे जागा हवीये, मला इथे घे, मला या ओळीत यायचं आहे. तिथं मी क्षणाचाही विलंब करत नाही, मी जे काम करत असेल ते तिथं ठेवते, लगेच मला जे सुचलं आहे ते कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करते आणि जोपर्यंत ती कविता पूर्ण होत नाही तोपर्यंत मला चैन पडत नाही. मी पूर्ण करते आणि छान वाटतं.
1: मला बाबा कविता ही पूर्ण झाली आपल्या हातनं.
0: हो हो.
1: हा पण तुम्ही खूप छान सांगितलं की मला कविता घे म्हणतात किंवा असं एक माझ्या डोळ्यासमोर आलं की एक लहान बाळ आपल्याला म्हणतं घे आता मला उचलून. तसे शब्द तुमच्या समोर येतात, नतमस्तक होतात आणि तुम्ही त्या कवितेमध्ये ते शब्द टाकता, अशी कविता तुमची होते. खूप छान बोलताय तुम्ही. पण आता अधिक वेळ न घेता तुम्ही तुमच्या कविता वाचायला सुरुवात कराव्या अशी मी तुम्हाला विनंती करते.
0: ठीक आहे मॅडम. पहिली कविता कृष्णामाई ही आहे आणि माझ्यासाठी सुदैवी कविता आहे अशी मी म्हणेन. कारण या कवितेची निवड 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये कविकट्ट्यासाठी झाली होती. तर तुमच्या समोर ती सादर करते. कवितेचं शीर्षक आहे कृष्णामाई. भासते

0: विसाव्याचे.
1: खूप छान नदी तुमच्याकडे जणू काही शब्द होऊन आली असं वाटलं.
0: हो, ही माझ्या सासरी कृष्ण नदी आहे, त्याच्यामुळे मला तिचा गौरव करण्याची संधी मिळाली.
1: छान छान.
0: माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे आई. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, या म्हणीप्रमाणे कितीही काही असले तरी आई हेच आपलं सर्वस्व असतं. ही कविता मी माझ्या आईसाठी केलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे आई. विठ्ठल रूपी माऊली, ज्ञानेश्वरांची सावली, देवाची रूपे शोधते ठाई तुझ्या गमावली, देवाची रूपे शोधते ठाई तुझ्या गमावली, तुझ्या मुखातील शब्द जणू कृष्णाचीच गीता, तुझ्या मुखातील शब्द जणू कृष्णाचीच गीता, जगण्याचे सांगते ससार सहज बोलता, जगण्याचे सांगते ससार सहज बोलता बोलता, तुकोबांच्या पाठीमागे खंबीर होती अवली, तुकोबांच्या पाठीमागे खंबीर होती अवली, तशीच उभी राहून झालीस पित्याची सावली, मीराबाई परी गोड शब्द तुझेच माऊली, मीराबाई परी गोड शब्द तुझेच माऊली, झोप मला यावी म्हणून रोज अंगाई तू गायली, अंगणात डेरेदार

0: शोभते जशी तुळस अंगणात डेरेदार शोभते जशी तुळस तसा विश्वात झळको तुझ्या कीर्तीचा कळस तुझ्या कीर्तीचा कळस। आता यानंतरची माझी कविता आहे चिवताई। ही म्हणजे माझ्या एका बाल मनातून स्फुरलेली कविता आहे। मी छोटी असते तर मी ही कविता अशा पद्धतीने केली असते।
1: अच्छा।
0: माझ्या कवितेचं शीर्षक आहे चिवताई। एग एग चिवताई अंगणात परतुनी वाट तुझी किती पाहू दाराआड थबकुनी तुझ्यासाठी ठेवलाय मोत्याचा दाना वेचुनी माठातील थंड पाणी घे ग जरा तू पिऊनी थकला भागला जीव सावलीत विसावेल मऊशार पालवीचा झुला हळूच झुलेल हळूहळू भीती तुझी जाईल दूर पळूनी मग मला घेशील ना तुझी संगिनी करुनी मग मला घेशील ना तुझी संगिनी करुनी इथेच राहशील का ग घरटे तुझे बांधुनी घेईन तुझी काळजी बघ विश्वास ठेवुनी इवली उली पिले आनंदे बागडतील अंगणाला स्वरूप स्वर्गाचेच आणतील इवली इवली पिले आनंदे बागडतील अंगणाला स्वरूप स्वर्गाचेच आणतील स्वर्गाचेच आणतील। यानंतरची माझी कविता आहे लेख लाडकी। लेख लाडकी लाडकी माझी ज्ञानाची मुक्ताई लेख लाडकी लाडकी माझी ज्ञानाची मुक्ताई मातृदान देण्या मला माझ्या उदरी जन्मा येई मातृदान देण्या मला माझ्या उदरी जन्मा येई किती जन्माची पुण्याई कामी आली कोण जाणे किती जन्माची पुण्याई कामी आली कोण ठावे दोन्ही कुळे उद्धारील असे अशिष लाभावे लेख लाडकी लाडकी मीही माया ममतेचा झरा कशा पुरविल्या कोण जाणे अमृताच्या धारा गोड हसू तिचे किती टिपावे डोळ्यात गोड हसू तिचे किती टिपावे डोळ्यात बोल बोबडे ऐकून हर्ष दाटला मनात बोल बोबडे ऐकून हर्ष दाटला मनात लेख लाडकी लाडकी जणू शुक्राची चांदणी शुभ्र प्रकाशाने तिच्या आसमंत गेले फुलुनी लेख जीव प्राण माझा लेख जीव प्राण माझा ठेव पित्याची आधार तिच्यासाठीच मी नांदते माझे सोडून माहेर तिच्यासाठीच मी नांदते माझे सोडून माहेर लेख लाडकी लाडकी स्वरूपाची खान रूपासवे तिच्या अंगी यावे देवा सदगुण पितृमुखी लेख सदा व्हावी भाग्यवान पितृमुखी लेख सदा व्हावी भाग्यवान यश कीर्ती वाढावी जगी मिळावा सन्मान यश कीर्ती वाढावी जगी मिळावा सन्मान लेख लाडकी लाडकी जीवा भावाची मैत्रीण लेख लाडकी लाडकी जीवा भावाची मैत्रीण नित्य फुलवतीच्या जीवनी देवा टिपूर चांदन नित्य फुलवतीच्या जीवनी देवा टिपूर चांदन उद्धरील किती कुळे देवा तुला रे ठाऊक उद्धरील किती कुळे देवा तुला रे ठाऊक तिच्या सुखासाठीच कर मला तुझ्या भक्तीचे पायीक मला तुझ्या भक्तीचे पायीक। यानंतरची कविता आहे मंगळसूत्र। ही कविता म्हणजे आमच्या इकडे समूह आहे एक मुंबईचा समूह आहे अक्षर मंच म्हणून तर त्या समूहामध्ये मी पाठवलेली तर तिला सर्वोत्कृष्ट नामांकन मिळालं होतं या कवितेला आणि ही माझी खूप अत्यंत आवडती कविता आहे। जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या वेळेला केलेली आहे त्यामुळे माझ्या पतींसाठी मी केलेली आहे आणि ही कविता मी आता तुमच्या समोर सादर करते। माझ्या कवितेचं शीर्षक आहे मंगळसूत्र। सौभाग्याच्या लेण्यात मंगळसूत्राचा मान सौभाग्याच्या लेण्यात मंगळसूत्राचा मान पतिव्रता प्रमदेचा पती असे अभिमान माहेरच्या अंगणात दुडदुडणारी परी माहेरच्या अंगणात दुडदुडणारी परी भातुकली ती सोडून नव्याने रमे सासरी देवा ब्राह्मणांची साक्ष मंगल त्या मुहूर्ताला देवा ब्राह्मणांची साक्ष मंगल त्या मुहूर्ताला सनई चौघडा वाजे विवाहाच्या सोहळ्याला सप्तपदींची पाऊले सवे त्याच्या चालताना सप्तपदींची पावले सवे त्याच्या चालताना मनोमन बहरली हात हातात देताना सुखाच्या राशीचे माप धन्या सवे ओलांडले स्वर्गाच्या अनुभूतीचे आभाळ मला लाभले चंदनी परिमलात सदन अखंड नहावे चंदनी परिमलात सदन अखंड नहावे कपाळावरचे कुंकू माझे औक्षवंत व्हावे

0: कपाळावरचे कुंकू माझे औक्षवंत व्हावे.
1: छान, मस्त.
0: माझ्या या कवितेचं शीर्षक आहे पैठणी. मऊ शार रेशमाचे जरी काठ चौकड्याचे, ममतेने विणलेले धागे धागे पैठणीचे. पदरावरी फुलला राघू मैनेचा पिसारा, मोरपंखी रंगावरी मन मोर हसणारा. गर्द लाल कुंकवाचा टिळा भाळी लावलेला, कोल्हापुरी साज शोभे पैठणीच्या शृंगाराला. वात्सल्याने भरलेली तृप्तीने सुखावलेली, भासे मला माझी आई लक्ष्मी अवतरलेली. कसे करावे वर्णन स्मृती जपल्या हृदयात, आठवणींचे कोंदन पाझरते पदरात. आज घेतला डोईवर पदर तिच्या पैठणीचा, जणू वरद हस्तच शिरावर आशिषाचा. जरी नाही शरीर रूपी आमुच्या ती भवताली, पैठणीच्याच रूपाने भेटते मला माऊली. पैठणीच्याच रूपाने भेटते मला माऊली.
1: छान.
0: यानंतरची माझी कविता आहे मैत्रीचा हिंदोळा. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात मैत्रीला खूप महत्व असतं, आणि आपल्याला म्हणजे प्रत्येकाला एक बालमैत्रीण असती.
1: बरोबर.
0: इतर आपल्याला खूप मैत्रिणी भेटतात, पण एका बालमैत्रीची मनात जी आपल्या प्रतिमा बसलेली असती तीच आपल्याला
1: कायमपर्यंत
0: तीच असते.
1: त्या मैत्रिणीला आपण कधी
0: विसरू शकत नाही. आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे मैत्रीचा हिंदोळा. आठवणींच्या हिंदोळ्यावर हळूच मन झुलत असे, बालपणीच्या सखीची मैत्री डोळ्यामध्ये दरवळत असे. अंगणामध्ये धावणारी सखी मला खुणावत असे, तुझ्या विना खेळ थांबलाय डोळ्यांनी मला सांगत असे. आई सम माया करणारी एक हळवी ओढ असे, मन मोठं होण्याआधीच मैत्रीचे सूर जुळले असे. चिवचिव त्या बोलामध्ये आपले बालपण दडले असे, मायेच्या त्या गोड चवीत मैत्रीचं लखलखतं रूप असे. शाळेच्या रंगीत वाटा आपल्याला जोडत गेल्या, शाळेच्या त्या रंगीत वाटा आपल्याला जोडत गेल्या. शिक्षकांच्या छायेखाली आपल्या गप्पा फुलत गेल्या. वर्षानुवर्ष काळ सरला, मोठेपणाचा साज चढला, पण बालपणीचा तो स्पर्शमणी खोलवर रुजला. आजही मागे वळून पाहताना हिंदोळा हलका डोलत असतो, त्या आठवणींच्या चांदणीत आपली सखी सैर करत असे. असंख्य तारांगणी चमचमणारी मैत्रीचेच ते स्वरूप असे. काळ बदलला तरीही मैत्रीचे या हृदयी कोंदन खोलवसे. काळ बदलला तरीही मैत्रीचे या हृदयी कोंदन खोलवसे. या कवितेचं शीर्षक आहे काजळ. ही कविता अष्टाक्षरी आहे.
1: बर, अष्टाक्षरी प्रकार.
0: हा, अष्टाक्षरी प्रकारामधल्या बऱ्याच कविता मी लिहिते. मला अष्टाक्षरी प्रकारात लिहायला खूप आवडतं.
1: बर,
0: म्हणजे मी आता तीन कविता सादर केल्या, त्यातील आई, पैठणी आणि मंगळसूत्र या चारही कविता अष्टाक्षरी काव्य प्रकारातीलच आहेत.
1: बर.
0: आणि ह्या कवितेचं शीर्षक आहे काजळ. टपोऱ्या तुझ्या डोळ्यात काजळ रूपी वसावी, टपोऱ्या तुझ्या डोळ्यात काजळ रूपी वसावे. प्रत्येक श्वासात माझ्या स्पंदन तुझे असावे, प्रत्येक श्वासात माझ्या स्पंदन तुझे असावे. पाहता क्षणी तुला घायाळ मी होऊनी, देऊन बसलो हृदय माझे भेबान होऊनी. जादू तुझ्या स्वरूपाची घालते मला मोहिनी, कधी कसा गेलो मी तुझा गुलाम होऊनी. तूच दिसतेस स्वप्नी भास होतो जागेपणी, हात माझा हाती तुझा हीच आस आहे मनी. निस्वार्थ माझ्या प्रेमाचा प्रिये स्वीकार करुनी, प्रेमाचे क्षण वेचण्या यावेस माझ्या जीवनी. डोळ्यातुनी प्रेमातला होकार मज मिळावा, डोळ्यातुनी प्रेमातला होकार मज मिळावा. काजळा परी मलाही प्रेमाचा स्पर्श मिळावा, काजळा परी मलाही प्रेमाचा स्पर्श मिळावा.
1: छान छान, मस्त.
0: मी ही कविता, मी माझ्या माहेरचं वर्णनात्मक कविता आहे ही, आणि माझ्या माहेरचं वर्णन या कवितेमध्ये पूर्ण केलेलं आहे. किती सुंदर माझा गाव आहे महान माझा गाव, किती सुंदर माझा गाव आहे महान माझा गाव. शिवरायांच्या पराक्रमांची गाथा गातो माझा गाव, शिवरायांच्या पराक्रमाची गाथा गातो.

0: माझा गाव घाटाचा तो सुंदर थाट घाटाचा तो सुंदर थाट वळणावळणाची आहे वाट डोंगरांची चौफेर धाव मधोमध आहे माझा गाव स्वागत कमान शोभते छान स्वागत कमान शोभते छान शौर्य तोफांचा ठेवून मान नित्य स्मरतो शुभांचे नाव नित्य स्मरतो शुभांचे नाव किल्ले वर्धनगड त्याचे नाव किल्ले वर्धनगड त्याचे नाव वेशीवरती मानाई माता रक्षण करती येता जाता पंचक्रोशित वर्धिनी नाव जयघोष करतो सारा गाव स्वातंत्र्य सैनिकांचा येथे मान स्मारक त्यांचे आमचा अभिमान नसा नसात हुतात्म्यांचे नाव स्मृतींना वंदन करतो गाव ज्ञानार्जन करती विद्या मंदिरे इथून चढलो यशाचे मनोरे इथून चढलो यशाचे मनोरे चहू दिशेला गाजवतो नाव परी स्मृतीत असतो सदा गाव अनेक धर्म पंथ इथे नांदती नित्य एकतेचे गोडवे गाती सर्वांसाठी एकच समभाव दुजेपणाला इथे नसेवाव सदैव माझे शीर झुकते जन्मभूमीचे ऋण स्मरते अभिमानाने सांगते विश्वात झळको माझा गाव विश्वात झळको माझा गाव माझ्या कवितेचं शीर्षक आहे हिरकणी आमच्या गावामध्ये वर्धनगड नावाचा ऐतिहासिक किल्ला आहे आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या थोडं अनुसरून मी हिरकणी कविता लिहिलेली होती तर ती कविता मी सादर करत आहे माया ममतेचा झरा वाहतो खळखळ तान्या बाळासाठी झाली त्याची माय व्याकुळ झाली कवाड बंद वाट दिसे ना दिसे ना झाली कवाड बंद वाट दिसे ना दिसे ना तान्या बाळाचा चेहरा नजरेसमोरून जाईना केली विनवणी शिपायाच्या पायापाशी घरी कुणी नाही माझ्या बाळापाशी होऊ लागला अंधार केला मनाशी निर्धार टाकली नजर सभोवार दिसली आशेची किनार दिला मनाने हुंकार असं होती मनात असेल माझा बाळ माझ्या हातात निर्धाराने उतरली उंच कडा बाळाला पाहता झाली ओली डोळ्याची कडा क्षण होता वाट पाहात माय लेकरांची न वावी ताटा तुट सह्याद्री रांगांच्या धुमधुमल्या ध्वनी सह्याद्री रांगांच्या धुमधुमल्या ध्वनी स्वराज्यातील रणरागिणी तीच होती शूर हिरकणी तीच होती शूर हिरकणी छान
1: रुपालीताई आपण इतक्या सुंदर कविता आपल्या सादर करताय म्हणजे या मैत्रिणींना आपल्या तुमच्या कविता खूपच आवडल्या असतील इतक्या तुमच्या भावना तुम्ही कवितेतनं सुंदर प्रकारे प्रगट केल्यात आपण आकाशवाणीमध्ये येऊन आपल्या कविता सादर केल्यात त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देते आभार मानते
0: धन्यवाद मॅडम आणि आकाशवाणी सातारा इथे मला येण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद मॅडम
1: धन्यवाद आजच्या घरकुल कार्यक्रमात कवयित्री रुपाली गुरव यांच्या कवितांचा आनंद आपण घेतला त्यांच्या कविता आपल्याला नक्कीच आवडल्या असतील मैत्रिणीनो आजचा घरकुल कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा त्यासाठी आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com आजच्या घरकुल कार्यक्रमात वेळ झालीये निरोपाची पुन्हा एका नवीन विषयासह आपण भेटणारच आहोत तोपर्यंत आजच्या घरकुल कार्यक्रमातून मी मानसी मोघे आपला निरोप घेतेय नमस्कार

आमच्या मैत्रिणींसाठी घरकुल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. आजच्या कार्यक्रमात कवयित्री रुपाली गुरव यांच्या काही कविता आणि मानसी मोघे यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकला. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत.

श्रोते हो, एक निवेदन ऐकूया. सातारा जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्रातील हस्तापनांमध्ये बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी या संदर्भातले हे निवेदन आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा आणि सक्षम फाउंडेशन फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्रातील आस्थापनांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 26 मे 2026 रोजी डॉ बी आर आंबेडकर आयआयटी ए ब्लॉक मोनिता गार्डन लक्ष्मीनगर फलटण जिल्हा सातारा इथं आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. सदर मेळाव्यात 10वी 12वी पदवीधर आयटीआय सर्व ट्रेड डिप्लोमा इंजिनियर कुशल अर्धकुशल कामगार अशा प्रकारचे 100 पेक्षा जास्त रिक्त पदे रोजगार .mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. तरी नोकरी इच्छुक उमेदवारांनी 26 मे 2026 रोजी डॉ बी आर आंबेडकर आयआयटी ए ब्लॉक मोनिता गार्डन लक्ष्मीनगर फलटण इथं आपली शैक्षणिक कागदपत्र घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तसेच प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत मार्गदर्शन सुद्धा केले जाईल. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 021-62-239-938 021-62-239-938 या दूरध्वनीवर संपर्क साधावा असं आवाहन माननीय सहाय्यक आयुक्त सुनील पवार यांनी केलेलं आहे. निवेदन संपलं.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, satarakisan. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय. सूर

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी आपल्यासोबत सातारा आकाशवाणी. सकाळचे 10 वाजलेले आहेत. ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत हार्नियाबद्दल बोलू थोडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या बरोबर आहेत राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिकचे लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर प्रमोद राजभोई सर. नमस्कार सर.
3: नमस्ते.
2: हार्नियाबद्दल आपण बोलतो आहोत, श्रोत्यांना माहिती देतो आहोत, आणि अर्थातच जसं तुम्ही सांगितलं की हार्नियाची लक्षणं दिसल्यानंतर किंवा काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून

0: लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. पण याच्यासाठी काही डायग्नोसिस केलं जातं का, कुठल्या प्रकारच्या टेस्ट कराव्या लागतात याबद्दलही सांगा.
1: आता हर्नियाचं तसं डायग्नोसिस खूप सिम्पल असतं, त्याला आपण आमच्या भाषेमध्ये क्लिनिकल हर्निया इज अ क्लिनिकल डायग्नोसिस. म्हणजे काय, लक्षण पेशंटचं असतं की सूज आलेली आहे आणि पेशंट सांगत असतो की ती झोपल्यानंतर सूज आतमध्ये जाते, तर ह्याच्यामध्येच समजून जातं की हे हर्निया आहे. परंतु कधी कधी काही काही वेळेस सूज आत जात नाहीये, अशा वेळेस मग काही टेस्ट कराव्या लागतात. तर सगळ्यात महत्वाची म्हणजे सोनोग्राफी. पोटाची सोनोग्राफी केली की आपल्याला बऱ्यापैकी 99% पेशंटमध्ये हर्नियाचं डायग्नोसिस होतं. त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी इंटरनल हर्निया, मी जसं म्हटलं तुम्हाला, तर त्यासाठी मात्र कधी कधी तुम्हाला सीटी स्कॅन वगैरे ह्या टेस्ट कराव्या लागतात. परंतु मेजॉरिटी वेळा किंवा बहुतांश वेळा आपण क्लिनिकल डायग्नोसिस, कधीतरी सोनोग्राफीची मदत हर्नियाचं डायग्नोसिस करायला लागू शकते.
0: श्रोते हो, एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या पोटाच्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिकला, साई अमृत हॉस्पिटल सातारा इथे. संपर्क 77-67-82-98, 77-67-82-98, 7767-82-7892. डॉक्टर राजभोई सर, जसं डायग्नोसिस होतं त्यानुसार त्याच्या ट्रीटमेंट सुद्धा डिझाईन केल्या जातात का? वेगवेगळ्या प्रकारच्या हर्नियासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट असतात का?
1: आता हर्निया कोणताही असो, बहुतांश वेळा ही ट्रीटमेंट ही त्याची सर्जरी हीच असते.
0: अच्छा.
1: हा काही गोळ्या औषधांचा आधार नाहीये, त्याला ऑपरेशन करूनच शक्यतो ट्रीटमेंट करावी लागते. काही वेळेस पेशंटची कंडिशन पाहता ते कधी कधी शक्य होत नाही, अशा वेळेसच नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट किंवा आपण ऑब्झर्वेशनल म्हणतो त्या पद्धतीनं जावं लागतं जे पेशंट फिट नाही त्याच्यामध्ये. अदरवाईज बऱ्याच वेळा आपल्याला ट्रीटमेंट म्हटलं तर हर्नियाची ही सर्जिकल ट्रीटमेंटच असते.
0: अच्छा, सर्जरी करावी लागते असं तुम्ही म्हणालात, पण मग या ट्रीटमेंटचे सुद्धा काही वेगवेगळे प्रकार असतात का?
1: नक्कीच. आता हर्नियामध्ये कसं की दोन प्रकारे, म्हणजे पूर्वी आपण सर्जरी म्हणजे ओपन सर्जरी म्हणायचो किंवा कन्व्हेन्शनल सर्जरी ज्याच्यामध्ये चिरा मारून हर्नियाची सर्जरी केली जायची त्याला ओपन सर्जरी म्हणतो आपण. आता ट्रेंड हळूहळू शिफ्ट होत चाललेला आहे की प्रत्येक हर्निया हा लॅप्रोस्कोपिकली दुर्बिणीद्वारे हा केला जातो, त्याला लॅप्रोस्कोपिक हर्निया रिपेअर म्हणतो. आता त्याच्याही पुढे ऍडव्हान्स मेट्रोसिटीमध्ये रोबोटिक सर्जरी केली जाते. लॅप्रोस्कोपी सारखंच आहे परंतु त्याच्यामध्ये रोबो असिस्टेड ते सर्जरी केली जातात.
0: अच्छा.
1: ह्याच्या व्यतिरिक्त हर्निया करताना हर्नियाचे टाईप आहेत, म्हणजे जसं आपण म्हणतो की हर्नियोटॉमी, हर्नियोग्राफी आणि हर्नियोप्लास्टी. हर्नियोटॉमी म्हणजे काय, तर शक्यतो जे लहान मुलं असतात साधारणतः 12 वर्षापर्यंत, आपण 10 ते 12 वर्षापर्यंत ज्यांना हर्निया होतो, ज्यांना कंजनायटल हर्निया असतो शक्यतो ह्या पेशंटमध्ये, त्यांना आपण हर्नियोटॉमी करतो. म्हणजे फक्त सॅक असते ती बांधली जाते, तिथं रिपेअर दुसरं काही केलं जात नाही. त्याच्या पुढे जाऊन हर्नियोग्राफी जे अडल्ट पेशंटमध्ये आपण करतो त्यांच्यामध्ये आपण काय करतो, सॅक तर बांधतोच आपण, त्याशिवाय त्याला तिथला टिश्यू वापरून तो रिपेअर केला जातो, इंटरनल टिश्यू. आणि तिसरा प्रकार आहे तो हर्नियोप्लास्टी, ज्याच्यामध्ये आपण मेश टाकली जाते आणि तो रिपेअर केलं जातं, त्याला हर्नियोप्लास्टी म्हणतो.
0: अच्छा, खूप छान माहिती आजच्याही कार्यक्रमात आपण ऐकलेली आहे. अशीच अजूनही माहिती जाणून घेऊयात पुढच्या भागात. तत्पूर्वी श्रोते हो, एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या पोटाच्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता राजभोई सर्जिकल आणि एंडोस्कोपी क्लिनिकला, साई अमृत हॉस्पिटल सातारा इथे. संपर्क 77-67-82-98, 77-67-82-98, 7767-82-7892. पुन्हा भेटूयात राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत हर्नियाबद्दल बोलू थोडे या कार्यक्रमात डॉक्टर प्रमोद राजभोई सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक आता आपण ऐकलात. 10:05 झालेले आहेत. ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार.
4: आज अनु

0: आरोप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे. पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागे वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
1: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 मध्ये माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू

0: महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 मध्ये माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
0: 2015 मध्ये मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
0: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:10 आणि 25 सेकंद होत आहेत. आता प्रसारित होतोय आणखीन एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, जोगळेकर हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल, शिरवळ.
6: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
5: होऊ दे ना पूर्ण
6: आमचं बाळाचं स्वप्न.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
7: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक

0: स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
1: नमस्कार.
0: आपल्या एका मैत्रिणीचा आज आपल्याकडे प्रश्न आलेला आहे व्हॉट्सअपवरती. त्यांनी विचारलंय की माझं एकदा IVF झालंय आणि ते फेल झालेलं आहे, मग अशा वेळेला पुन्हा IVF करायचं का आणि जर ते केलं तर ते सक्सेस होईल का?
1: अशा वेळेला ते फेल का झालं याच्या मागची कारणं शोधून काढणं गरजेचं आहे. त्यामुळे जोडप्यांनी त्यांच्या डॉक्टरांकडे जरूर भेटावं. भेटताना सगळी फाईल आधीची घेऊन जावी आणि त्या पूर्ण फाईलचा स्टडी करून नेमकं काय आता इथून पुढे करायला पाहिजे आहे याविषयी केस स्टडी केला पाहिजे. आणि IVF ही अशी ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये अनेक उपचार पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. आलेल्या प्रत्येक पेशंटला प्रत्येकच ट्रीटमेंट केली जाते, जसं PRP असतं, GCSF असतं, असं जरुरी नाही आहे. पण एकदा जर काही कारणाने IVF फेल झालं आहे, एम्ब्रियो ट्रान्सफर सक्सेसफुल झालं नाहीये, तर पुढल्या वेळेला काही गोष्टींची वाढ करावी लागते आणि हे प्रत्येक जोडप्यासाठी टेलरमेड असतं. आधीचे सगळ्या फाईल घेऊन जेव्हा डॉक्टरांना भेटतात तेव्हा त्यातनं निश्चित मार्ग काढता येतो.
0: अच्छा, याबद्दल अजूनही जाणून घेऊया. त्याआधी श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2 8669167672. डॉक्टर चारुता, याबद्दलच एखादं उदाहरण तुम्ही मैत्रिणींना देऊ शकाल का?
1: हो, नक्कीच. मागे माझ्याकडे एक पेशंट आली होती जिची पहिली IVF सायकल फेल झाली होती. पेशंटचं वय साधारण 37 वर्ष होतं. सो ह्या वेळेला आम्ही सगळेजण बसलो आणि त्या केसविषयी स्टडी केला आणि अजून आपल्याला काय करता येऊ शकेल सक्सेससाठी. आणि ह्याची सुरुवात ही फक्त गोळ्या औषधांनी नसते, ह्याची सुरुवात नवरा आणि बायको दोघांच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्सपासून असते. त्यांना बेसिकली जी भीती बसली असते पहिली फेल झाल्यामुळे ती घालवण्यापासून सुरुवात होते. सो ह्याच्यामध्ये डॉक्टरांच्या बाजूनी औषधांमध्ये बदल किंवा काही ऍडिशन आणि पेशंट आणि तिच्या नवऱ्याच्या साईडनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये अजून काही मॉडिफिकेशन करायची गरज आहे का, गोळ्यांच्या नियमिततेविषयी अजून काटेकोरपणा पाळायची गरज आहे का, आणि एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर जे पुढले दिवस आहे त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा काळजी घ्यायला पाहिजे का, अशा सगळ्या पद्धतीने आम्ही पुढे गेलो. आणि हे सगळं केल्यानंतर त्या पेशंटला गर्भधारणा झाली, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह झाली आणि आता 2 आठवड्यापूर्वीच 5व्या महिन्याची सोनोग्राफी झाली आणि बाळ आणि आई दोघही सुखरूप आहेत.
0: क्या बात है. तेव्हा श्रोते हो, या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने वंध्यत्वावरती मात करता येणं शक्य आहे, पण अर्थातच यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ यांची तुम्ही मदत घेऊ शकता. संपर्क 866-91-67-67-2 866-91-67-67-2 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: जोगळेकर हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आता ऐकणार आहोत आणखीन एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, ऍडव्हान्स आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
5: नमस्कार.
0: आज आपण जी केस बघणार आहोत 52 वर्षाच्या महिलेची केस आहे. त्यांना पोटाचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता, केमो घेतल्या पण तरी सुद्धा कॅन्सरची ग्रोथ चालूच होती, तर नेमकं यामागचं कारण काय आहे याबद्दल आज बोलूयात.
5: बेसिकली कसं माहितीये का की अनवॉन्टेड ग्रोथ म्हणजे कॅन्सर. बरोबर की नाही? नियमाच्या विरुद्ध शरीर जर का वागायला लागलं की त्याला आपण कॅन्सर म्हणतो.
0: बरोबर.
5: कारण आपण आता तसं बघायला गेलं तर नियमाप्रमाणे काहीच करत नाहीये. म्हणजे अन्नाच्या बाबतीत जरी आपण बघितलं बरोबर की नाही, तर मग ते लवकर कसं शिजेल याच्यासाठी कुकर वापरला जातो. इवन पेस्टिसाइड्स वापरलेले आहेत. कारण कसं आहे की आपण त्याची अननॅचरल ग्रोथ केल्यानंतर ते निसर्गामध्ये ते धान्य सर्व्हाइव्हच होत नाही आणि मग त्याच्यासाठी त्यांना पेस्टिसाइड्स वापरावे लागतात.
0: बरोबर.
5: आणि मग हे सगळे केमिकल ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये जातात तर त्यावेळेला

0: ते शरीराचं नॅचरल जे काही तुमचं मेटाबॉलिझम आहे किंवा नॅचरल जे वातावरण आहे ते सगळं बिघडवून टाकतात. इवन आता युद्धाचं जे चालू आहे बरोबर ना, त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हणतात की तिथे ऍसिडचा पाऊस पडला, ते सगळं जळलं तेलमुळं. इवन ते ढग आता आपल्याकडे जर का आले तर आपल्याकडे पण ऍसिडचा पाऊस पडेल आणि सगळं वातावरण बदलेल. तर ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींचं जर का बघितलं तर जर का आपण अनैसर्गिक वेने जाणार असेल तर शरीर पण काय होतं, अनैसर्गिक वेने वागायला सुरुवात करतं. पण आता एक लक्षात घ्या की आपण जी काही ट्रीटमेंट घेतोय बरोबर आहे ना, तर म्हणजे नॉलेज इज पॉवर असं म्हणतात. म्हणजे आपण जी काही ट्रीटमेंट घेतो ते नक्की त्याच्यात काय केलं जातं, ती ट्रीटमेंट कशा प्रकारे काम करते हे जर का आपण नीट समजून घेतलं तर आपल्याला कळेल की आपण काय केलं पाहिजे.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
0: म्हणजे आता बेसिकली बघा, पहिल्यांदा होच नाही म्हणून जर का आपण विचार केला तर कसं असतं, असं नाही की शरीरामध्ये तुम्ही थोडेसे केमिकल आले आणि लगेच शरीर अननॅचरल बिहेव्ह करायला लागलं. शरीराची एक सहन करण्याची कॅपॅसिटी असते आणि मग शरीराच्या या कॅपॅसिटीच्या बाहेर गेलं बरोबर ना, म्हणजे एखाद्या माणसाला तुम्ही इरिटेट करायला सुरुवात केली तर तो काही लगेच एकदम विरोधात जात नाही तुमच्या बरोबर ना. प्रायमरी लेवलला तो सहन करत राहतो पण त्याच्या सहनशक्तीच्या बाहेर गेलं की तो उलटा फिरतो. मग तसंच शरीराचं पण आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती ना, की जर का शरीरामध्ये आता बाकी सगळ्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, जास्तीत जास्त आपण ऑर्गॅनिक घेण्याचा किंवा बाकी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो, लाईफस्टाईल मेंटेन करण्याचा प्रयत्न करू शकतो, पण त्यातून सुद्धा जे काही टॉक्सिन जाणार आहेत बरोबर की नाही, तर त्याला रेग्युलर डिटॉक्सिफिकेशन करणं, मग आयुर्वेदामध्ये जी काही पंचकर्म चिकित्सा सांगितली आहे त्याप्रमाणे डिटॉक्सिफिकेशन करणं गरजेचं आहे, तर आपण कॅन्सर थांबू शकतो. आणि दुसरं म्हणजे आता सध्याची जर का आपण ट्रीटमेंट बघितली बरोबर ना, तर त्यामध्ये तीन गोष्टी येतात. म्हणजे कॅन्सरची एखादी गाठ झाली तर ती कापून टाकणे, की अशा ठिकाणी असेल की बाबा जिथे रेडिएशन देता येतील तर ती रेडिएशननी जाळून टाकणे, किंवा अशा ठिकाणी असेल जिथे बाबा रेडिएशन नाही शक्य किंवा कापणं पण शक्य नाही तर त्याला किमोनी जाळून टाकणे बरोबर ना. म्हणजे एक्झिस्टिंग असलेला कॅन्सर काय करता येतो आपल्याला जाळता येतो, परंतु नवीन जी काही ग्रोथ आहे त्याच्यासाठी मात्र काही मेडिकेशन नाही आहेत बरोबर की नाही. मग आपण बघतो की किमो होऊन सुद्धा नवीन ग्रोथ होतच राहते, मग ही नवीन ग्रोथ जर का आपल्याला थांबवायची असेल तर मग परत आयुर्वेदाला पर्याय नाहीये. तर त्याच्यामुळे जर का कॅन्सर होऊ नये वाटत असेल तरी सुद्धा तुम्हाला प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे जे काही इयरली सांगितलेले आयुर्वेदानुसार ते केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जर का तुम्हाला कॅन्सर झाला असेल तर मग किमो जर का तुमच्या काय म्हणतो की लिमिटेड राहिल्या तर तुम्हाला फायदा होणार आहे, ते वाढत गेल्या तर कॉम्प्लिकेशन वाढत जाणार आहेत. तर त्यामुळे कॅन्सर वाढू नये म्हणून तुम्ही त्याच्यावर जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर का प्रॉपर चालू केली तरच तुम्हाला कॅन्सरवर काय करता येईल, विजय मिळता येईल, अन्यथा मुश्किल आहे.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता आम्ही प्रसारित केला. आपण ऐकते आकाशवाणीचे सातारा केंद्र. आता प्रसारित होतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
3: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
3: फ्रेंड्स, आजच्या स्पर्धात्मक आणि गतिमान युगात प्रत्येक व्यक्तीला आर्थिक स्थैर्य प्राप्त करणं हे अत्यंत आवश्यक झालंय. चांगली वेल्थ क्रिएट करायची म्हटल्यानंतर चांगला ऍडवायझर देखील असणं तितकंच महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटी मध्ये असतात फायनान्शियल ऍडवायझर वगैरे, आपल्या इथे सातारात कुठे आलंय? तर याच प्रश्नाची उकल तुम्हाला आजचा एपिसोड ऐकला की नक्कीच होईल. कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सातारच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हॉटेल प्राईड बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरला असणाऱ्या गिरीश

0: वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड मध्ये। चला तर मग, गिरीशा वेल्थ चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री शंकरा करपे सरांकडून जाणून घेऊयात वेल्थ क्रिएशन बद्दल अधिक माहिती। हॅलो सर।
1: हॅलो
0: सर, ओळख बाजारपेठेची यामधील वाटचाल श्रीमंत इकडे या विशेष सदरात आपलं मनापासून स्वागत।
1: धन्यवाद
0: सर। मला नुकताच जॉब लागलाय आणि मला माझी सॅलरी योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करायची।
1: तुम्ही जॉब लागल्यापासूनच इन्व्हेस्टमेंट कडे वळलात, हीच खूप चांगली बाब आहे। महागाई, गुंतवणुकीचे पर्याय, कर योजना, सेवानिवृत्ती नियोजन, अपघाती सुरक्षा, कुटुंबाची गरज, मुलांचे शिक्षण, लग्न, घराचं स्वप्न, हे सगळे घटक वेल्थ मॅनेजमेंटशी जोडलेले आहेत।
0: अगदी खरंय सर।
1: तुम्ही पैसा किती कमवता यापेक्षा तो कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करता हे अत्यंत महत्वाचं आहे। आपल्या कंपनीमध्ये तुमच्या इन्कमनुसार तुमच्या वर्तमान आणि भविष्यातील सर्व जबाबदाऱ्यांचा अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केलं जातं। आता तुमच्या करिअरची इनिशियल स्टेज आहे, तर आपण सुरुवात SIP पासून करूया।
0: सर, SIP म्हणजे काय?
1: SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। यामध्ये दरमहा ठराविक रक्कम चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवली जाते। तुम्हाला एक लाईव्ह डेटा दाखवतो। हे आपले क्लायंट आहेत, त्यांनी गेले 8 वर्ष कन्सिस्टंटली SIP केली आणि ही आहे त्यांची इन्व्हेस्टेड अमाऊंट आणि ही आहे करंट व्हॅल्यू।
0: ओ माय गॉड, लॉटरी लागली म्हणायची की?
1: होय, पण यात सातत्य आणि संयम या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। यांच्यासारखेच माझ्याकडे जवळपास 7,000 अधिक क्लायंट्स आहेत। सरकारी कर्मचारी, सातारा जिल्हा पोलीस डिपार्टमेंट, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका यांचं देखील आर्थिक नियोजन आपल्या कंपनीमार्फत केलं जातं। आता तुमच्या केसमध्ये मी अजून एक सजेशन असं देईल की आपण तुमचा हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स देखील काढून घेऊ, कारण आजकाल हे दोन्ही कव्हर असणं फार गरजेचं आहे।
0: ओके, हे इन्शुरन्स कोणत्या कंपनीचे काढावे लागतील?
1: त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही, कारण आपल्या इथे टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, व्हेईकल, ट्रॅव्हल, फायर, बिझनेस अशा सर्व प्रकारचे इन्शुरन्स काढून दिले जातात। त्याचबरोबर थोडीफार अमाऊंट तुम्ही लॉंग टर्म साठी कोणत्या तरी एखाद्या चांगल्या शेअर्स मध्ये नक्की गुंतवा।
0: ओके सर, पण मला शेअर मार्केट बद्दल काहीच माहित नाहीये।
1: काळजी करायचं कारण नाही, आपल्या कंपनी मार्फत शेअर मार्केटचे शास्त्र सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं। रोजच्या रोज ट्रेडिंग करून तुम्ही कशा प्रकारे अर्न करू शकता याचं देखील मार्गदर्शन आम्ही करतो। शेअर मार्केटच्या बॅचेस या मंथली बेसिस वरती असतात। दर शनिवार रविवारी थेरी आणि सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिकल असं या बॅचेसचं शेड्यूल असतं। तसं बघायला गेलं तर आपल्याकडे प्रॅक्टिकल हे लाईफटाईम फ्री मध्ये दिलं जातं।
0: फॅन्टॅस्टिक।
1: पश्चिम महाराष्ट्रातले सेबी रजिस्टर्ड आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड सगळ्या गोष्टी एकाच छताखाली असणारी आपली एकमेव संस्था आहे। साताऱ्याबरोबर पुणे, रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्र मधल्या अनेक कॉलेजेस सोबत आपण टाइप केलं आहे। आपल्याकडे 25+ वेल एज्युकेटेड लोकांची टीम आहे। तसेच टाटा AIA कंपनी मार्फत लाईफ इन्शुरन्सची एजन्सी आपण देतोय। त्याचबरोबर टाटा AIG मार्फत जनरल इन्शुरन्सची एजन्सी आपण देतो। शेअर ब्रोकरची फ्रँचायसी पण आपण देतो। तुमचा इन्कम वाढवण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता। पार्ट टाइम, फुल टाइम व्यवसाय संधीही आपल्याकडे उपलब्ध आहेत।
0: ऑसम सर, SIP सुरू करण्यासाठी मी डॉक्युमेंट्स घेऊन येते, मला तुमचा नंबर देता का?
1: 73-87-88-12-79।
0: 73-87-88-12-79। थँक्यू सर। सो फ्रेंड्स, अजूनही वेळ गेली नाही। तुम्हाला देखील तुमचं आर्थिक नियोजन करायचं असेल तर आजच सातारच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हॉटेल प्राईडच्या फर्स्ट फ्लोअरला असणाऱ्या गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेडला अवश्य भेट द्या। आणि हो, बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची।
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। श्रोतो, सकाळचे 10:26 होत आहेत। ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिना चांदीचे दिवे।
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण।
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला।
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज।
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोड

तू न दाटे पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे नि भांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे नि भांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

अजून आठवत, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणले होतीस बाबा, बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरच पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायच राहिलं।

0: आणि तज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006. आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98-81-38-71 98-81-38-71.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमल चे ब्रँडेड सुटिंग,
0: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
4: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
5: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
6: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
5: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
6: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
5: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
7: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने? वा,
8: फसला. अनोळख्यापासून बचाव करा.
9: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.

0: पालकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालकर।
2: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
3: आदेशवर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
2: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
3: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
2: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
4: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
5: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
4: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
5: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
4: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
5: आधुनिक तंत्र

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 144454 वर संपर्क साधा.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
2: यात्रा आणि लग्नसराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजा बढे यांची ही शब्दरचना. संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गायली आहे आशा भोसले यांनी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रोज रोज हवे हवे,
2: ताजे ताजे, नवे नवे,
1: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
3: अँब्रोसिया फूडची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: हसवणकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
3: 109 इन्फंट्री बटालियन टी ए तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा

0: सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
1: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
2: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
3: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
2: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
3: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
2: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
5: संपर्क 84082993. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
4: नियम आणि अटी लागू.

0: श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता आपण ऐकलं वाणी जयराम यांना. शबाब अलावपुरी यांची ही रचना रघुनाथ सेठ यांनी संगीतबद्ध केलेली होती.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
3: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा. डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा, 90 21 28 45 70. एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79, 73 87 88 12 79.
2: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
3: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू।
3: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा। 72 94 94 64 64।
2: साताऱ्याच्या 64 अवेन्यूची आता शेवटचीच 5वी विंग, बुकिंग सुरू।
1: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325।
0: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
4: येवा, मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा, सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली।
0: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा।
4: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो।
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर, ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या।
0: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
1: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा।
0: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकलावंतांनी गायलेलं हे लोकगीत संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत. आता नाट्य संगीत आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला संन्यस्त खडक या नाटकासाठी प्रभाकर कारेकर यांना ऐकूयात. पदरचना आहे शंकर अबाजी शास्त्री यांची.

0: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
1: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
0: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज,
1: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
0: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार।
2: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून, 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग।
3: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत,
4: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत, नियम व अटी लागू।
3: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
4: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध। प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणार KBP पॉलिटेक्निक सातारा, 86-68-84-1443 आणि 77-06-39-39-36।
5: आदेश्वर ज्वेलर्स, सुवर्ण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा, अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ सातारा।
6: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमल चे ब्रँडेड सूटिंग,
7: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
6: मग येताय ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
7: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
8: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे।
9: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल। तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती।
10: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796-999-1827।
11: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपतीवाडी, भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
8: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे।
9: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल। तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती।
5: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा, अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ सातारा।
12: नाट्य संगीतामध्ये प्रीती संगम या नाटकासाठी उदयराज गोडबोले यांनी गायलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचंही नाट्यपद संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी।

0: काय गं, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल,
1: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
0: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
1: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
0: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
1: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
0: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
1: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
2: रोज रोज हवे हवे,
3: ताजे ताजे, नवे नवे,
2: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
4: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
5: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी JK देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
6: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
5: JK देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
7: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
8: देत आहे 18 महिने मुदतीची
7: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
8: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
7: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
8: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
7: नियम आणि अटी लागू.
9: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
10: 64 Avenue, 1BHK, 2BHK Flats, Medical College शेजारी सातारा. 72-94-94-64-64.
9: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू.
11: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
12: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे, पिढ्यान पिढ्यांचे.
13: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सोल कोकणी बांधलेली.
12: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
13: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचं मजो.
12: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70. एक नंबर आर

0: अधिक नियोजनासाठी 7387812179 7387812179
1: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
0: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
2: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.

0: राज्य संन्यास या नाटकासाठी राजा काळे यांच्या स्वरामध्ये राम गणेश गडकरी यांची ही पदरचना आपण ऐकलीत. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत, ऐकता आहात नाट्य संगीत.
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
1: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा.
3: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
2: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
3: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
2: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
3: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
4: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
2: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
5: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून,
2: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हौद राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
6: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
7: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
6: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
7: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा, 86684 1443 आणि 77096

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
3: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये।

0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
1: सुनबाई।
2: काय सासूबाई?
1: ह्या घराचे काही नियम आहेत।
2: जसे?
1: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये।
2: मग देवाण घेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो।
2: ओह,
1: जसे UPI ने?
2: अच्छा।
1: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे।
2: तो काय आहे सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील।
2: तुम्ही पण ना सासूबाई।
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।
5: आदेशवर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा। अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
6: ताई, नोकरी मिळाली।
7: अरे वा, अभिनंदन। आता भरपूर शॉपिंग।
6: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट।
7: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च।
6: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना?
7: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर।
6: पण ताई,
7: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा। पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू।
6: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं।
7: अच्छा।
8: RBI म्हणते
9: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
10: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
11: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं। होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
10: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।

0: संत गोरा कुंभार या नाटकातलं पद या पूर्वी आपण ऐकलं ज्योतप्रकाश गांगरेकर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं आणि आत्ता आपण ऐकत होतो अजित कडकडे यांना नाट्यपदांचा हा कार्यक्रम या पदाबरोबरच आता समाप्त होतोय. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत. 11:30 वाजलेले आहेत. लगेचच प्रसारित करणार आहोत एक ही कलाकार हा कार्यक्रम. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात कमल हसन अभिनेते पटकथा लेखक दिग्दर्शक यांच्या कला आणि जीवन प्रवासातील काही किस्से आठवणी आणि सदाबहार गाणी. आपल्यासोबत आहे मी रेडिओ सखी चित्रा. श्रोते हो, तामिळ आणि हिंदी चित्रपट अभिनेते पटकथा लेखक आणि दिग्दर्शक कमल हसन यांना कल्तूर कम्मन्नैया या तामिळ भाषेतील चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून वयाच्या 4थ्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातून त्यांच्या अभिनयाची खूप स्तुती झाली आणि थेट भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा राष्ट्रीय पुरस्कार तेव्हा त्यांना मिळालेला होता. आणि हा पुरस्कार स्वीकारताना ते इतके लहान होते की राष्ट्रपतींनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. तेव्हा कमल हसन यांच्या चित्रपटातील गीतांचा आनंद घेत घेत आपण त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या कलाप्रवासातील काही किस्स्यांविषयी बोलणार आहोत. सुरुवातीचं हे गीत आहे एक दुजे के लिए या चित्रपटातलं.
1: बीच में क्यों रोक दे?
2: तुम्हारा साथ ज्यादा ज्यादा बहुत ज्यादा देर रहने के लिए.
1: Oh my God, मेरी तो हिंदी कविता की क्लास है.
2: हिंदी कविता है ना?
1: हाँ.
2: वो मैं तुमको टीच करता हूँ.
1: तुम और हिंदी कविता?
2: तुम समझता मैं हिंदी कविता नहीं जानता? मेरे जीवन साथी प्यार किए जा, जवानी दीवानी खूबसूरत जिद्दी पड़ोसन सत्यम शिवम सुंदरम बेनहर. वो इंग्लिश.
0: एक दुजे के लिए हा चित्रपटाला 1981 साली कमल हसन यांच्या हिंदीतील पहिला सगळ्यात ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. यातील प्रेमकथानक ज्याचा अंत करुण होतो तो आजही मनाला हिलावून टाकतो. ज्या ज्या ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण झालं ती ठिकाणं आजही एक दुजे के लिए चित्रपटासाठी आणि वासू सपना या जोडीसाठीच प्रसिद्ध आहेत. विशाखापट्टणम आणि गोवा या दोन ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण झालेलं होतं. ऐकतोय एक दुजे के लिए चित्रपटातलं हे गाणं.

कमल हॅसन यांच्या कारकिर्दीतला सदमा हा चित्रपट खूप महत्वाचा मानला जातो. 1983 साली आलेला हा चित्रपट ज्यामध्ये श्रीदेवी यांची मानसिकदृष्ट्या कमजोर असणारी व्यक्तिमत्व आणि तिची काळजी घेणारा काही क्षण तिच्या प्रेमातच पडलेला हा नायक कमल हसन यांनी उत्तम दमदाररित्या साकारलेला होता. आणि या चित्रपटाच्या कथानकाचं शेवट जर आपण आठवला तर या शेवटच्या प्रसंगामध्ये अतिशय केविलवाणा असा कमल हसन आपल्याला भावूक करून जातो. यानंतरचं गीत मी आपल्यासाठी निवडलेलं आहे सागर चित्रपटातलं. सागर हा 1985 साली आलेला चित्रपट. या चित्रपटामध्ये तसा टिपिकल प्रेमाचा त्रिकोण ज्यामध्ये कमल हसन, ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांचा अभिनय आपण पाहिलेला आहे. या चित्रपटामध्ये कमल हसन यांचा अत्यंत नैसर्गिक अभिनय आपल्याला पुन्हा एकदा भारावून टाकतो आणि त्यांना त्यावेळेला सागर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळालेला होता.

चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कमल हसन यांना नृत्य आणि पडद्यामागच्या कामांमध्ये खूप रस होता. तमिळ चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं, परंतु त्याआधी ते नृत्य दिग्दर्शक तंगाप्पा यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करत होते. त्यांना अनेकदा चित्रपटांच्या सेटवर नृत्याची दृश्य आणि पात्रांची वेशभूषा समजून घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागायची. कमल हसन यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी फक्त तमिळ, तेलगू आणि हिंदी याच भाषांमध्ये नाही तर मल्याळम, कन्नड, इंग्रजी भाषांमध्ये सुद्धा उत्तम काम केलेलं आहे आणि चित्रपटांच्या वेगवेगळ्या भाषातील डबिंग सुद्धा ते स्वतःच करत असतात. प्रत्येक भाषेतील भावनिक अचूकता, नैसर्गिक अभिनय आणि त्या भाषेची जाण हे त्यांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

अप्पू राजा हा चित्रपट तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटामध्ये तर त्यांनी तिहेरी भूमिका साकारलेली होती. म्हणजे अप्पू आणि राजा या जुळ्या भावांसोबतच त्यांच्या वडिलांची भूमिका सुद्धा कमल हसन यांनी उत्तमरित्या साकारलेली होती. उंचीने कमी असणारा आणि सरकशीत वावरणारा अप्पू साकारताना त्यांना प्रचंड कष्ट घ्यायला लागले होते आणि त्यामुळेच त्यांनी अप्पूच्या भूमिकेची उंची मात्र प्रचंड गाठलेली होती.

कमल हसन यांच्या कलाप्रवासातला चाची 420 हा चित्रपट सुद्धा तमिळ रिमेकच होता. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कमल हसन यांनी स्वतःच अनेक स्टंट्स केलेले होते. एका दृश्यात तर त्यांना दुचाकीवरून पळताना दाखवलेलं होतं आणि त्यासाठी त्यांनी स्वतः बाईक चालवण्याचं कसब सुद्धा पणाला लावलेलं होतं. हा सीन अगदी हुबेहूब साकारलेला होता. या चित्रपटात थोडीशी विनोदी छटा असणारी स्त्री व्यक्तिरेखा सुद्धा खूप नावाजली गेली. कमल हसन हे केवळ अभिनेते नव्हते तर ते उत्तम लेखक, पटकथाकार, दिग्दर्शक सुद्धा आहेत. आणि एखाद्या कलाकाराकडून सर्वोत्तम काम कसं करून घ्यायचं याचं उत्तम ज्ञान त्यांना आहे. याचं उदाहरण म्हणजे हे राम आणि विश्वरूपम या दोन चित्रपटांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांची दिग्दर्शकीय आणि लेखनशैली सुद्धा आपल्याला दिसून येते. तेव्हा कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हे राम चित्रपटातलं हे गाणं.

अभिनेते, पटकथा लेखक, दिग्दर्शक कमल हासन यांच्या जीवन आणि कला प्रवासातील काही किस्से, आठवणी आणि सदाबहार गाणी, असा होता आजचा एक ही कलाकार हा कार्यक्रम। आजच्या कार्यक्रमातून मी चित्रा आता आपला निरोप घेते, नमस्कार। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही प्रसारित केला। आता यानंतर ठीक दुपारी 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। तेव्हा सुरुवातीला ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

0: आज यामध्ये ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आणि सखी विश्व ज्याचं लेखन केलं आहे संज्ञा कुलकर्णी यांनी सहभाग अपर्णा जोग आणि संज्ञा कुलकर्णी सूत्रसंचालन प्राची परांजपे सादरकर्त्या निलिमा पटवर्धन आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ
1: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं सख्यांचं आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार मैत्रिणींनो 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं आणि त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत

0: नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या इथे सुवर्णा गोखले या आलेल्या आहेत. अनेक वर्ष ग्रामीण भागामध्ये शेतीशी संबंधित असणाऱ्या महिला बचत गट, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय आणि त्यानिमित्ताने त्या आज आपल्याला त्याविषयी माहिती सांगायला आणि अधिक गप्पा मारायला आलेल्या आहेत. सुवर्णाताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद प्राचेताई.
0: बऱ्याच जणांना आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे चालू झालंय हेच माहिती नाहीये, हा एक मुद्दा. आणि ते कशासाठी त्याची घोषणा केली हे पण आम्हाला तुम्ही सांगा, उद्देश काय म्हणजे.
1: अगदी खरं सांगायचं तर हे महिला वर्ष, महिला शेतकऱ्यांचं वर्ष जे जाहीर झालं ते 2026 साली, पण 2 वर्षापूर्वीच त्याची खरं निश्चिती झालेली असते की काय असणार आहे म्हणून. हे या वर्ष UN जाहीर करतं, राष्ट्रीय संयुक्त संघ, आणि हे ठरवताना ते विचार असा करतात की जे वर्ष सादर केल्यामुळे त्यांच्या परिस्थितीत फरक पडेल अशासाठी ते वर्ष सादर केलं जातं. 2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की मिलेट वर्ष होतं आणि त्या निमित्तानं अनेकांना कळलं की कुठल्या प्रकारची बारीक धान्य पण आपण खाऊ शकतो, आपल्याला तृणधान्य म्हणजे वरई आणि त्याच्यासारखी असणारी अजून 10-12 धान्य असतात हे अनेकांना माहितीच नव्हतं. त्याची प्रदर्शनं लागली. तसं हे महिलांचं वर्ष अशासाठी केलंय की शेती हा जरी जगभरातल्या लोकांच्यासाठी महत्वाचा, अन्न या अर्थी महत्वाचा विषय असला तरी त्याच्यामध्ये काम करणाऱ्या महिला शेतकरी या दुर्लक्षित आहेत. आणि फक्त भारतामध्ये त्या ग्रामीण भागात राहतात म्हणून त्या दुर्लक्षित आहेत असा नाही अर्थ. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या लक्षात असं की जगभरच्या या महिला दुर्लक्षित आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी भरीव जाणीवपूर्वक केलं पाहिजे, त्यांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी केलं पाहिजे म्हणून हे 2026 वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष असं जाहीर झालं.
0: महिला शेतकरी असं म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या बघितल्यात किंवा त्यांच्याबरोबर काम केलं तर तुमचा आजवरचा अनुभव काय होता, आत्ताची स्थिती काय वाटते?
1: महिला शेतकरी म्हणून बघत असताना शेतकरी हा शब्दच खरं पुरुषलिंगी आहे, त्यामुळे तिला महिला जेव्हा काम करते तेव्हा वेगळा महिला असा शब्द जोडायला लागतो. बाय डिफॉल्ट लोकांच्या लक्षात नाही येत की महिला म्हणजे शेतकरी. म्हणजे शेतकऱ्याचं चित्र काढ म्हटलं की फेटा घातलेला गावात काम करणारा, शेतात काम करणारा पुरुष माणूस दाखवला जातो. आणि त्यामुळे महिला शेतकरी ह्याच्यासाठी वेगळी जाणीव जागृती करण्याची गरज आहे असं वाटतं. आणि खरं म्हणजे त्या महिलेसाठी ही जाणीव जागृती करण्याची गरज आहे, म्हणजे तिच्या मनात असं असतं.

0: मी दुसरं काही करूच शकत नाही म्हणून मी हे करते. म्हणजे ते बाय चॉईस स्वीकारलेलं नसतं, बाय कंपल्शन असतं की घरात कोणीतरी शेती केलीच पाहिजे, मग आता माझं ते कामच आहे असा संस्कार तिच्यावर लहानपणापासून झालेला असतो. म्हणून ती शेतामध्ये राबत असते आणि अक्षरशः राबत असते. म्हणजे तिचं आयुष्य बघितलं ना तर किती तास ती खाली वागते, किती वेळा ती चालते, असा विचार बारीक बारीक गोष्टींच्यावर केला पाहिजे, त्याचे अभ्यास सुद्धा झाले पाहिजेत असं वाटतं. म्हणजे अगदी इथपासून मला प्रश्न वाटतो की गावामध्ये गावठाण असतं आणि गावठाणापासून साधारण 2 किलोमीटर 3 किलोमीटर अंतरावर पण लोकांची शेती असते आणि जेव्हा भात तयार होतो त्यातून तांदूळ बाजारामध्ये येतो, त्या तांदुळाला जिथं रस्ता आहे त्या रस्त्यावरच्या तांदुळाचा भाव आणि डोंगरामध्ये अगदी दुर्गम भागात पिकवलेल्या तांदुळाचा भाव मात्र गिराईक एकच देतं. पण कष्ट दोन्हीला सारखेच लागलेले असतात असं नाही, तर इतक्या बारीक गोष्टींपासूनच विचार करणं हे खरं श्रोत्यांनी पण करायला पाहिजे आणि त्यासाठी हे वर्ष आपण कारणी लावू शकतो असं वाटतं की शेतीमध्ये महिला जे काम करतात ना ते सगळं काम असं असतं की जे अतिशय किचकट आहे, चिकाटीनं आहे आणि तेच काम रोज करायचंय. म्हणजे खरोखर कंटाळा येईल त्या गोष्टी.
1: एखाद्या पिकाचं उदाहरण देऊन सांगू शकाल का?
0: अगदी. म्हणजे कुठला आता या भागामध्ये डोंगराळ भागामध्ये भात येतो तर त्या भाताची लावणी करणं हे 15 दिवसाचं काम असतं आणि शहरातला एखादा माणूस म्हणाला मी येतो मदतीला तर तो उपयोगीच पडत नाही. ज्याला या पद्धतीचं कौशल्य वर्षानुवर्ष काम केल्यामुळे तयार झालंय असंच मनुष्यबळ त्याला लागतं आणि त्यामुळे या महिला 15-15 दिवस आज माझ्या शेतावर, उद्या तुझ्या शेतावर, परवा शेजारचीच्या शेतावर, त्याच 15 जणी 15 जणींच्या शेतावर काम करतात आणि मग 15 दिवस रोज दिवसातले 8 ते 10 तास त्या पावसामध्ये वाकून काम करत असतात. त्यामुळे शारीरिक ताण वेगळे येतात, त्याच्यावरून येणारे आजार वेगळे असतात. म्हणजे वाकून काम केल्यामुळे पाठीला येणारे ताण आपण समजू शकतो, त्याच्यासोबतच 2 बोटांच्या मध्ये चिखल्या होणं, कायम पाय पाण्यात असल्यामुळे पाय वाळतच नाही कधी, असं 15-15, 20-20 दिवस झाल्यानी त्वचेचे पायाशी निगडीत असणारे रोग वेगळे येणं आणि माझ्या पायाला काही झालं तरी विश्रांती घ्यायला फुरसत नाही. म्हणजे शेतकरी महिलेला तिला काय वाटतं म्हणून तिने केलं अशी स्पेस नसते. निसर्गाने सांगितलंय आता हे केलं पाहिजे, आता हे दिवस आले. म्हणजे आज समजा एखादीने टॅमॅटो केला असेल आणि तिला वाटलं आज जरा कणकण आलीये, बरं वाटत नाहीये म्हणून मी शेतावर जाणार नाही, तर तिचे टॅमॅटो वाढायचे थांबणार नाहीत, पिकायचे थांबणार नाहीत आणि तिला गाभुळलेला टॅमॅटो असतानाच काढावा लागतो आणि त्यामुळे तिला ताप आला आहे का, तिची मासिक पाळी चालू आहे का, या कशाचीही फिकीर न करता त्या दिवशी ते काम करावंच लागतं. तर ही अशी सगळी करावंच लागणारी कामं महिलांच्या वाट्याला येतात.
1: मग पुरुष शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांमध्ये मुख्य फरक काय वाटतो आणि तो वेतनाच्या स्वरूपात पण अजूनही आहे ना?
0: हो आहे. पुरुष शेतकरी ही जास्त वेगळ्या प्रकारच्या श्रमाची कामं करतात आणि महिला शेतकरी हे कष्टाचा विचार केला तर खूप कष्ट पडतील असं काम नसतं कदाचित त्यांचं, पण सातत्य हे चिकाटी हे त्यांना जास्त लागतं. आणि म्हणजे भात लावणीचे दिवस घेतले तर पुरुषांचं काम कदाचित पूर्ण सगळ्या सायकलमध्ये 10-12 दिवसाचं असलं तर बाईला मात्र भात शेतीसाठी 90 दिवस राबायला लागतं. म्हणजे पाणी अडवणं, पाणी सोडणं, चिखलणी करणं, पेरणीच्या भात लावणीच्या वेळेला त्याला दाढ बांधणं म्हणतात, रोपांचा गठ्ठा करतो, इथं पुरुष माणसं दिसतात. पण पाण्यामध्ये आलेलं शेवाळं काढणं, बारीक गवत काढणं, अशी सगळी जी त्यातली बारकाव्याची कामं आहेत ती मात्र महिला करताना दिसतात. भात काढणी महिला करतात पण झोडणीला पुरुष मदत करतात, मळणीला पुरुष मदत करतात असं लक्षात येतं. म्हणजे जिथं जड अवजड गोष्ट आहे तिथं पुरुष येतात आणि एवढं महत्वाचं काम करत असून सुद्धा महिलेला समान रोज मिळत नाही. तिचा श्रमाचा दर म्हणजे मजुरी आहे ती पुरुषांपेक्षा 50 रुपये तरी कमी असते.
1: इतकी कमी आजही
0: आहे आणि त्यामुळे अनेकदा माणसं मिळत नाहीत कामाला अशी परिस्थिती असते आणि म्हणून मग आताच जे शेतीचं रूप झालंय ते तू माझ्याकडे कामाला ये, मी तुझ्याकडे कामाला जाते. म्हणजे खरं म्हणजे हे जग आता काय करन्सीच्या दृष्टीनं खूपच वरच्या पातळीला गेलाय, पण या ठिकाणी मात्र बार्टर एक्सचेंज चालू असतो.
1: इर्जिक म्हणायचं.

0: बरोबर
1: तसं अजून
0: तसंही अजून चालू आहे आणि त्यामुळे या बायकांमध्ये संघटन हे खूप चांगल्या प्रकारानं आहे आणि त्या इतकं निगुतीनं करतात इतकं मनापासून करतात की त्यांनी पिकवलं की म्हणजे समाधानासाठी त्या काम करतात आणि तरीही त्यांना सामाजिक मान्यता नाही त्यांच्या कष्टाला याचं अतिशय दुःख वाटतं.
1: सामाजिक मान्यता म्हणालात त्याच्यावरनच एक विचारायचं आहे की एवढे कष्ट महिला करते मग ती भात लागवणी असो नाही तर ज्वारी पिकवणं असो कुठल्याही पिकांमध्ये तेच दिसतं साधारणपणे. आपण पुणे भागाचा विचार करतोय म्हणून भात प्रामुख्याने आपण आता उल्लेख केला पण मग अधिकार काही असतात का आता तुम्हाला काय जाणवतं की शेतमाल विकत घेण्याचा अधिकार तो कुठे विकूयाचा अधिकार किंवा एकूणच जमिनीची मालकी
0: खरं म्हणजे असं असायला पाहिजे पण प्रत्यक्षात चित्र तसं नाहीये. अनेकदा मालकी ही पुरुष माणसाच्या नावाने असते कधी कधी तिच्या नवऱ्याच्या नावाने असते असं सुद्धा नाही सासरे किंवा आजे सासऱ्याच्या नावाने असते आणि त्यामुळे अगदी मध्ये माझी एकदा हॉर्टिकल्चर बोर्डातल्या मंडळींची गाठ पडली आणि म्हटलं तुम्ही महिलांसाठी का नाही काही योजना करत ते म्हणाले आम्ही केल्यात शासकीय योजना खास महिलांसाठी आहेत पण या महिलांच्या नावावर शेतीचा सातबारा म्हणजे मालकी दाखव जो कागद आहे त्याला सातबारा उतारा असं आपण म्हणतो तर त्या सातबारावर महिलांची नावं नाहीयेत आणि कुठल्या महिलांची नावं असतात तर ज्या शिकलेल्या आहेत आणि जमिनीचा वाटा विक्रीसाठी त्यांना सह्यांचा अधिकार पाहिजेले अशा महिला आता जाग्याहून सातबारावर स्वतःचं नाव लिहित आहेत पण जिचं सगळं जगणंच शेतीवर अवलंबून आहे तिच्या नावावर मात्र अजून सातबारा झालेला नाहीये. अनेक शासकीय अधिकारी पुढाकारानं असं म्हणतात पण काही काही गोष्टी नुसते शासनाचे नियम करून होत नाहीत त्याला सामाजिक मान्यता लागते आणि अजून महिलेच्या नावावर सातबारा याला सामाजिक मान्यता नाही आणि मग कुठं घरातल्या घरात भांडण काढा असं म्हणून महिलाही फार त्याच्या पाठीमागे लागतात असं नाही. नवीन एखादा काय म्हणूयात व्यवसाय चालू झाला उद्योगाची संधी आली आणि घरातला पुरुष माणूस ठोक नोकरीला बाहेर पडला की मात्र सगळं शेतीच्या ताब्यात येतं मग तिचे निर्णयाचे अधिकार बदलतात मग काय लावायचं कसं लावायचं हे ती ठरवते पण कुठं विकायचं असं ती ठरवते असं अजून झालेलं नाहीये. अनेकदा विक्रीच्या साठी सुद्धा जिथं पैसे मिळतात बचत गटाचं काम करतो आणि अनेक महिलांची बँकेत खाती काढली पण त्यांच्या खात्यात त्यांनी कमावलेल्या गोष्टींचे पैसे पडतात असं होताना दिसत नाहीये. कुटुंब प्रमुख म्हणून जो पुरुष माणूस असतो त्याच्याच खात्यामध्ये बहुतेकदा हे पैसे पडताना दिसतात आणि जोडधंदे जे शेतीला आहेत त्याची पण तिच्यावर जबाबदारी असते. म्हणजे आता जसं म्हटलं की ज्वारी काढली भात काढला तर त्याचं उरलेला पेंडा असेल किंवा हे असेल त्याच्यावर गाय पाळली आहे म्हैस पाळली आहे असं होतं आणि मग त्या गाई म्हशीचं करायचं काम पण सगळं स्वाभाविक या शेतकरी महिलेवरच येतं पण त्याच्या दुधाचे जे पैसे मिळतात ते सुद्धा अनेकदा पुरुष माणसांना मिळतात कारण किटली घेऊन घालायचं काम अनेकदा पुरुष माणूस करतात दूध काढेपर्यंतची जबाबदारी तिची. आणि त्यामुळे जेव्हा युएनने या पद्धतीचं वर्ष जाहीर केलं त्याची जी अनेक कारणं आहेत त्यातल्या एका कारणामध्ये जेंडर इक्विटी म्हणजे संपूरकतेच्या साठी सुद्धा महिलांना वेगळं प्राधान्य देण्याचा जगाने विचार केला पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा दृष्टिकोन हे महिला वर्ष करत असताना होता असं आहे.
1: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असं म्हणत असताना समजा संपूर्ण जगाचा जसं आता तुम्ही म्हणालात जगाचा जरी विचार केला किमान भारताचा विचार केला तर अजूनही असंच दिसतंय की महिला शेतकरी याला तेवढं जेंडर बायस्ड अजूनही
0: अगदी सगळीकडे दिसतंय आणि खरं तर त्यांच्या काही इतके युनिक क्वालिटीज आहेत ना म्हणजे
1: शेती मला तिथेच यायचं होतं की महिलांनी शेती करणं म्हणजे एखाद्या महिलांनी एखादं पीक घेणं याच्यामध्ये काय एक युनिक दिसतं क्वालिटी दिसते.
0: अगदी आपण जर विचार करायला गेलो आणि काय म्हणूयात ऐतिहासिक काळाचा दाखला देऊन विचार करायला गेलो तर तसं औद्योगिकरणाचं श्रेय पुरुषांना जातं तसं शेती या प्रक्रियेचं श्रेय सगळं महिलांना जातं. महिला आहेत म्हणून शेती आहे म्हणजे अशी शेती करता येईल हे सुद्धा महिलांच्या निरीक्षणांमधूनच सुरू झालेलं आहे आणि हे तुम्ही अगदी छोट्या मोठ्या ठिकाणी गेलात तरी लक्षात येतं. म्हणजे त्या जे मनापासून काम करतात त्यांना चांगलं बेणं म्हणजे बीज संकलन करायचं ठरवलं तर उत्तम प्रकारचं बीज कुठलं असं सहज कुठल्याही गावात जाऊन विचारलं तर गावातल्या महिलांचीच नावं सांगितली जातात. म्हणजे त्यातली जी माहिती आहे ती त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं झालेली असते आणि

0: त्या चांगल्या माहितीचा उपयोग पण खूप होतो. म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत, त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय असं म्हणूयात. तर आणि त्यामुळे वाईट वाटतं की तसा सन्मान तिचा होत नाही याच, म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या काही दिवसात आम्ही असं ठरवलं की यातल्या अनेक गोष्टी लोकांना माहिती नाहीयेत म्हणून तशा घडत नाहीत असं होतं. मग आपण असं करूयात, लोकांना माहिती करून देऊ. आणि मग पुण्यातल्या लोकांना म्हटलं चला तुम्हाला यायचंय का, आम्ही महिला शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो, आज चला आमच्या सोबत तुम्ही पण. आणि मग महिला शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर किती प्रकारची कामं त्या करतात, कुठली बारीक टूल्स त्या शेतीसाठी वापरतात हे पुण्यामधल्या शिकलेल्या महिला मंडळींना सुद्धा माहिती नव्हतं. आणि त्यामुळे अशा प्रकारची जागरूकता करण्याची गरज आहे. म्हणजे आता जसं आपण भाताचं उदाहरण घेतलं की भाताचं पीक असं म्हटलं तर आम्ही सगळ्या जणींनी एकत्र बसून असं काढलं की भातातली आपल्याला 3-4 गोष्टी माहिती असतात. म्हणजे भात पेरला, भात लावला, भात काढला, भात मळला, एवढी 4 क्रियापद माहिती असतात. पण प्रत्यक्ष भाताच्या प्रक्रियेत 22 ते 24 प्रक्रिया असतात आणि उरलेल्या सगळ्या महिला त्या त्या ठिकाणी करतात. म्हणजे भात पेरला की पहिला पाऊस झाला आणि भात पेरला असं वाटतं. पण भात पेरण्यासाठी ज्या ठिकाणी बीज टाकायचं ती जमीन तयार करायला त्याच्या आधीचे 2 महिने शेतकऱ्याला खपायला लागतं. त्याच्यामध्ये डोंगरावरून भाऱ्याची ओझी आणायची, ती टाकायची, त्यात छोटासा चौकोन शेतातला भाजून घ्यायचा, या सगळ्यासाठी पण महिला राबत असते. म्हणजे कागदोपत्री बी टाकल्यापासून परत बी धरणं किंवा काढणं हा कालावधी जरी 4 महिन्यांचा, 5 महिन्यांचा, 6 महिन्याचा असला तरी भात पिकाचा कालावधी महिल्यासाठी 9 महिन्याचा, 10 महिन्याचा असतो. एखादा दुसरा महिनाच तिचा सुट्टीचा असतो. आणि म्हणून वर्षभर जी झुंपलेली आहे आणि ना तिला तिच्या मर्जीनं कधी सुट्टी घेता येत. मला सगळ्यात वाईट वाटतं ते असं की तिला हवी तेव्हा ती सुट्टी नाही घेऊ शकत.
1: मशीन हे आपण बंद करून एखाद दिवस कारखाना बंद करू शकतो. हे सगळं निसर्गावर अवलंबून असल्यामुळे आज तुरीची डाळ वाढू नको असं म्हणून ती काही
0: अगदी बरोबर. आणि जास्त पाऊस झाला, नुकसान झालं तरी तिचं नुकसान होतं. म्हणजे डोळ्यात पाणी येतं ते तिच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिच्या सगळ्या कष्टावर माती फिरलं, पाणी फिरलं असं झालेलं असतं. आणि तशी त्याची वेगळी दखल घेतली जात नाही. त्यामुळे जी शेतकरी कुटुंब आहेत ती कुटुंबांमध्ये महिलेला पुरेसा सन्मान देतात असं लक्षात येतं. पण जी शेतकरी कुटुंब नाहीत
1: मजूर म्हणून महिला,
0: बरोबर तिथं मात्र त्यांना तशी संधी मिळत नाही. म्हणजे विकतचा मजूर घेतला तर त्याला महिन्याला गणित केलं तर 8,000 रुपये द्यायला लागत असतील. तर बाहेर एखादी महिला गेली आणि 6,000 रुपये मिळवत असली पण शेतीशिवाय काम करत असली तर तिला प्रतिष्ठा जास्त असते. आणि ही 10-12 हजाराचं काम करत असली तरी तिला प्रतिष्ठा नसते. म्हणजे पैशाशी पण त्याचं नातंही असं नाही. तर शेती करणं हेच कमीपणाचं आहे असं वातावरण आहे. आणि त्यामुळे तुम्ही आता काम करणाऱ्या कुठल्याही शेतकरी महिलेला विचारलं की तुझ्या मुलीला उद्याला तू शेतकरी महिला बनवशील का, तर अजून हो उत्तर देणारी माणसं मला सापडली नाहीयेत ही सगळ्यात मोठी शोकांतिका वाटते मला.
1: बरोबर. पण म्हणजे एकूण या आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर करण्यामागे किंवा आता अजूनही 6 महिने खरं तर आहेत आणि आता जून येऊन ठेपलाय, म्हणजे खरं तर हे पुढचे सगळे आपले पेरणी लागवड असे दिवस आहेत. एकूणच लोकांनी किंवा आता ऐकणाऱ्या आपल्या सगळ्या मैत्रिणी श्रोते आहेत तर त्यांनी या वर्षाकडे म्हणून कसं बघावं?
0: अगदी, त्यांनी शेतीला सहलीला जावं. सहल म्हणून शहरातल्या लोकांना ते मनापासून आवडेल, पण लक्षात ठेवूयात की तिथल्या शेतकरी महिलेला भेटूयात, तिच्या अडचणी ज्या असतील त्या समजून घेऊयात, त्याच्यावर फुंकर घालूयात. जिथं जिथं आपल्याला शक्य असेल तेव्हा थेट तिच्याकडून खरेदी करूयात आणि ते पैसे तिला मिळवू देत जे काय 4 मिळणार आहेत. म्हणजे परत उदाहरणार्थ टॅमॅटोचा आपण भाव घेतला तर पुण्यामध्ये टॅमॅटो 80 रुपये किलोने मिळत असेल तर तिला 35-30 रुपये किलो भाव मिळतो. पण आपण तिथे जाऊन तिला म्हटलं चल तुझे टॅमॅटो मी 60 रुपये किलोने घेते तर आपल्यालाही स्वस्त पडतं आणि तिलाही दुप्पट भाव मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावरचं हसू आनंदाचं समाधानाचं हे तुम्हालाही वेगळं समाधान देऊन जाईल. आणि पुण्याच्या जवळ सगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाजी पिकवणाऱ्या महिला आहेत. तर विक्रेती महिला असेल तर त्याला प्राधान्य द्या, शेतकरी असेल तर तिच्या महिलेशी गप्पा मारा. कधीतरी तिला मोकळेपणाने गप्पा मारला तरीही

0: माझा सन्मान केला असं वाटतं. कदाचित तुम्ही गप्पा मारल्यात तर ते तुमच्याकडून पैसे सुद्धा घेणार नाही, पण तरी तुम्ही आग्रहानं मात्र ते सामाजिक बांधिलकी म्हणून द्या, कारण आपण काही फुकट घ्यायला गेलेलो असतं असं नाही. पण अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी तिच्यासोबत चर्चा केल्याने खूप नक्की फरक पडेल. तिचा मानसिक हौसला वाढणं हेही फार गरजेचं आहे, नाहीतर दिवसेंदिवस तुम्ही पुण्याजवळ गेलात तर जिथं असे मजूर महिला नाहीत तिथं रिकामी शेतं तुम्हाला दिसतील, करणारा माणूस नाहीये. आज महिला करतायत म्हणून हे सगळं चालू आहे. यंत्र मर्यादित गोष्टी करू शकतात, करू शकतच नाहीत असं नाहीये, पण आता तरी पहिल्या टप्प्यामध्ये ज्या गोष्टींचं यांत्रिकीकरण झालंय त्या सगळ्या पुरुष करत असणाऱ्या गोष्टी आहेत. महिला करत असणाऱ्या गोष्टींचं अजून तेवढ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालेलं नाहीये. आणि कसं होतं ना, म्हणजे एखाद्या भागात एखादा काय पिकाचा प्रकार घेतला जातो म्हटलं की त्या भागामध्ये ते कौशल्य असणाऱ्या महिला तयार होतात, त्या गोष्टी तशा वापरल्या जातात. म्हणजे एखाद्या ठिकाणी भाजी होत असेल तर भाजी होतीये, म्हणजे कांदे घ्या तुम्ही उदाहरणार्थ, तर कांद्याची 5 किलोची पिशवी मिळणं आणि त्याचं तोंड बांधता येण्यासाठीचं रबर किंवा टॅग मिळणं हेही त्या त्या भागात होतं, आणि त्यामुळे त्या भागाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून त्याच्यात लक्ष दिलं की लक्षात येतं की बारीक सारीक त्यातली कामं महिला करताना
1: खूप महत्वाचं वाटलं. कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रांवरनं आता सगळे ऐकतायत, म्हणजे सगळ्या महिला पण ऐकतात, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की सोलापूरला जे मिळेल ते पुण्यात मिळेल असं नाही.
0: अगदी
1: कच्चा माल असेल किंवा शेतीपूरक माल असेल तर तिथल्या तिथल्या महिला ते करतात.
0: अगदी, म्हणजे मेथीची पेंडी ज्या ठिकाणी मेथीची गड्डी म्हणा पेंडी म्हणा याच्यासाठी लागवड केली जाते ती मेथी कशी बांधायची त्याला लागणारा जो धागा असेल तो धागाही त्याच ठिकाणी मिळतो, सगळ्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांच्या द्वारे असे छोटे छोटे अनेक उद्योग गावामध्ये चालू असतात की जे खरं म्हटलं तर जीडीपी मध्ये कुठंच रिप्रेझेंट करत नाहीत, पण बचत गटांमध्ये हे बचत गटाचं नेटवर्क या महिलांना मिळाल्यामुळे अनेक अशा देवाणघेवाणीच्या गोष्टी त्या गटामध्ये होऊ लागल्या.
1: आणि एक तुमच्या बोलण्यात ना असं एक जाणवत आहे की महिला शेतकरी असल्यामुळे ती महिला नुसती शेती करून गप्प बसत नाही, पूरक उद्योग काही ना काहीतरी त्याला जोड उद्योग देत राहते. ती मला वाटतं उपजत वृत्तीच महिलांची असल्यामुळे
0: महिला मल्टीटास्किंग करू शकतात आणि त्यामुळे ते त्यांना सुचतं हेही त्याच्या बरोबर तेवढंच खरं आहे.
1: बरोबर, दूध उत्पादन केलं, समजा गायी आहेत आणि तो चारा शेतातलाच येतोय तर दूध घेऊन नवरा जाईल, पण जास्ती झालेल्या दुधाचा खवा करू ही कल्पकता मला वाटतं सुरुवातीच्या टप्प्यात तरी
0: नाही. आणि म्हणजे किती बारीक गोष्टी असतात ना की महिला जेव्हा म्हैस घेते तेव्हा ती रोज एक पेंडी शेतावरून आणते आणि पुरुष जेव्हा म्हैस सांभाळत असतो तेव्हा एक दिवस तो बैलगाडी जुमतो आणि 25-30 पेंड्या एकदम घेऊन येतो
1: ताजी.
0: म्हणजे हा म्हणजे इतक्या बारीक गोष्टींकडे म्हणजे त्या म्हशीशी सुद्धा त्या शेतकरी महिलेचं नातं असतं. म्हणजे जाता जाता तिने तिच्या पाठीवरून हात फिरवल्यावर तुम्हाला त्यातला फरक कळतो की म्हणजे मालकीण कोण येते दुधाची असं.
1: बरोबर, महिला शेतकरी असं जेव्हा आपण म्हणतो तर आरोग्याच्या संदर्भातल्या आत्ताच्या समस्या किंवा परिस्थिती काय तुम्हाला जाणवते?
0: महिलांना या शेतीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात आणि त्या त्रासांबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांना त्या प्रकाराने कधीच प्रशिक्षण दिलेलं नसतं. म्हणजे अगदी बारीकशी गोष्ट की हिमोग्लोबिन कमी झालं आणि ते 10 खाली गेलं तरच उपचार करा, पण नाही उद्या तुम्हाला लावणी करायची आणि नंतर 15 दिवसात दवाखान्यात पण जाता येणार नाहीये, किंवा ऑइंटमेंट बेस कुठलं तरी मलम दिलंय की तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे पायाला लावा म्हणजे तुम्हाला चिखल्या होण्याची शक्यता नाही, अशा काहीतरी आरोग्याच्या गोष्टी या शासनानं प्रमोट केल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी ज्या पीक म्हणजे काही आजार हे पिकाशी संबंधितच असतात, म्हणजे भात लावणीचं उदाहरण घेतोय म्हणून परत मी त्याचंच उदाहरण घेते की भात लावणी करायची असेल तर 15 दिवस दिवसातले 8 तास तुम्ही वाका, म्हणजे तुम्हाला काय प्रश्न येणार आहे ते कळतील. म्हणजे बसायचं असलं तर त्याला जे स्टूल असतं ते सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्याच्यावर तोल सावरतच बसायला लागतं. बसून लावणी होत नाही पण बसून रोपं काढता येतात तर त्याला तिवकं म्हणतात. तर त्या प्रकारचं जे स्टूल आहे अशा प्रकारचे स्टूल उपलब्ध होणं असेल किंवा वाकत असू तर बॅक बेंडिंग करता येणाऱ्या काही गोष्टींचा प्रचार

0: प्रसार त्या वेळेला करणं असं असेल.
1: अति फॉरवर्ड बेंड होतंय, वाकलणं होतंय पुढे.
0: बरोबर आहे.
1: तर मग पाठदुखीचे प्रश्न
0: मग त्याच्यासाठी रिलीफ मिळण्याच्यासाठीच्या या गोळ्या आधीच देऊन ठेवल्यात बरं का. आणि सगळ्या महिलांनी या घ्या. म्हणजे क्युरेटिव्हच्या अंगाने जसा विचार होतो तसा प्रिव्हेंटिव्हच्या अंगाने आरोग्याचा आणि महिला आरोग्याचा आणि शेतकरी महिला आरोग्याचा विचार अजिबात होत नाही की ज्याचा वेगळा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे आत्ताच्या दिवसांमध्ये जी लोक काम करतायत एकीकडे आपण म्हणतो 40 झालं 42 झालं एसी शिवाय आम्हाला चालत नाही असं, पण त्याच वेळेला कोणी तरी शेतावर जाऊन काढताय ना पिक. कोणाची कलिंगडं असतील तर कोणीतरी कलिंगडं काढतंय, टरबूज काढतंय, त्याच्याशिवाय आपल्यापर्यंत भाजी येणार नाही. आणि ही सगळी कामं काही सकाळ आणि संध्याकाळी होतात असं नाही. मग त्या महिलांना सनस्ट्रोक येऊ नये म्हणून काही होत आहे का, किंवा त्यांना पाण्याची काहीतरी वेगळी व्यवस्था आहे का, की 3 लिटर 4 लिटर नाही कदाचित एवढं पाणी त्यांना प्यायला लागेल कारण एक्झॉस्ट होत आहेत त्या याच्यासाठी. त्यामुळे मग त्या त्या क्रॉपिंग पॅटर्न प्रमाणे त्या महिलेच्या आरोग्याचा विचार करणं हा एक वेगळा घटक आहे. आणि त्याच्यावर आता काहीच काम होत नाहीये. तर त्या वर्षाच्या निमित्तानं शासनानं पण असं करावं आणि जे कोणी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतील त्यांनी जाणीवपूर्वक असं काम करावं. आणि अशी एखादी गोष्ट तरी ऐकणाऱ्या प्रत्येकाने उरलेल्या 6 महिन्यात केली पाहिजे. आणि ते कुठेही रिपोर्ट करू नका, आपल्याला बरं वाटेल आणि कधीतरी आपल्याला बरं वाटण्याला पण किंमत देऊ ना आपण.
1: यावरून अजून एक असं वाटलं, जसं वैद्यकीय काही पॅरामीटर्स आहेत औषध गोळ्या देण्याचे आहेत, तसंच त्यांचं एक उपजत काही आलेलं ज्ञान पण असतं. जसं आपण म्हणतो की नागपूरमध्ये कांदा डोक्यावर ठेवतो सनस्ट्रोक होऊ नये म्हणून, तसं त्या त्या भागातल्या महिलांनी तेथे काही संचित गोळा केलेलं असतं ना मागच्या मागच्या पिढ्यांच्या अनुभवावरनं, त्याचंही डॉक्युमेंटेशन या निमित्ताने
0: केल्याचा उपयोग
1: नक्की होईल.
0: नक्कीच.
1: आणि मग त्याला थोडी आधुनिक शास्त्राची आरोग्याची जोड देऊन काही करता आलं तर तेही काही नवीन डॉक्युमेंटेशन होऊ शकेल.
0: एक आपण लक्षात ठेवावं की एखादी गोष्ट पुढे चालायची असेल तर करणाऱ्याला त्यात आनंद पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यासोबत त्याला ते करण्याचा अभिमान पाहिजे. आज आनंद आहे पण अभिमान नाही. तर आपण असं काहीतरी करूयात का की उद्याच्या पिढीला या महिला सांगू शकतील, अगं तू शिकलीस काही हरकत नाही, आता तू शिकून शेती कर की.
1: बरोबर.
0: पण आज असं सांगणारी आई मिळत नाही कारण तिची परिस्थिती तितकी आनंददायी नाही. आणि म्हणून आपलं काहीतरी सामाजिक उत्तरदायित्व आहे की त्याच्यासाठी आपण काहीतरी करूयात. म्हणजे बचत गटांच्यामुळे या सगळ्या महिला या बँकेपर्यंत पोहोचल्या आणि त्यांना थोडस का होईना कर्ज मिळायला लागलं. 50,000 असेल 60,000 असेल पण तेवढ्याने सुद्धा तरतरी आली. गावामध्ये लाखो रुपये खेळते राहिले या बचत गटांमुळे. आणि म्हणून या महिला काहीतरी 2 गोष्टीची गुंतवणूक करायला लागल्या. म्हणजे तिच्या कष्टाचं मोजमाप होतंय असं नाही, पण थोडंसं युरिया घातल्याने फरक पडणार असेल तर युरियाचं पोतं आणायला 1,000-2,000 तिच्या कन्वर्टीला असायला लागले की जे पूर्वी नव्हते. अशा प्रकारची गुंतवणूक करून अंतर पीक घेणं असंही अनेकांनी चालू केलं. विकतचं बियाणं घेणं की जे खात्रीनं चांगल्या चवीचं आहे असं लावणं असंही चालू झालं. पण त्या ही कशी व्यावसायिक जोड झाली. पण मिळालेले पैसे अजून तिच्या हातात नाहीयेत, पण तिचा उत्साह मात्र अशा बारीक सारीक गोष्टींनी वाढलेला आहे.
1: मला वाटतं कितीही खचलो किंवा कितीही आर्थिक सामाजिक मानसिक परिस्थिती खच्चीकरणाची असली तरी महिलांमध्ये एक उपजत उत्साह
0: अगदी
1: आणि लढण्याची ताकद ही निसर्गानेच दिली. आणि त्यामुळेच मला वाटतं खूप खडतर परिस्थितीत आजही महिला आनंदानी असो स्वनिर्णयानी असो पण शेती करतायत. फक्त तुम्ही म्हणालात तसं पुढची पिढी याकडे वळण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत तर ते मला वाटतं या 6 महिन्यामध्ये काही त्याला ऊर्जितावस्था आली किंवा विविध शहरातली लोक गावांमध्ये जाऊन शेती प्रत्यक्ष करणाऱ्या महिलांशी चर्चा केल्या, बोलले, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि आपल्या परीने काही कॉन्ट्रीब्युट करता आलं तर निश्चित काही थोडा फरक पडायची शक्यता आहे. दखल तरी घेतली जाईल असं वाटतंय.
0: अगदी बरोबर. आपल्या या कार्यक्रमामुळे ऐकणाऱ्यांपैकी अशा 1,000 लोक जर आपापल्या जवळपासच्या ठिकाणी गेली आणि 2-4 महिलांशी बोलली तरी सुद्धा त्या बदलाच्या घटक चेंज एजंट ह्या बनू शकतात आणि महिलाच हे असं शेतीत काम करू शकतात, बाकी कोणी नाही. म्हणून या वर्षाच्या निमित्तानं आपण तर सगळ्यांनी संकल्प करूच यात की असं करूयात काहीतरी.
1: निश्चित. आणि मला वाटतं आपल्या गप्पांच्या माध्यमातून आज अनेक जणांपर्यंत हे पोहोचेल की 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय. तर सुवर्णाताई आज

आताच आपण ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्तानं आपल्याकडे जी जी स्किल्स आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवूया, त्यांच्या कामात आपण सहभागी होऊया, त्यांचा उत्साह वाढवूया आणि जे अन्न आपल्या ताटात पडतं त्यासाठी किती माऊलींचे कष्ट हात यामागे आहेत याची जाणीव ठेवूया आणि मग आपलं उदरभरण करूया.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांच्या संवादात्मक सहभागामध्ये सजलेला सखी विश्व हा कार्यक्रम. लेखन केलंय संज्ञा कुलकर्णी यांनी.
1: सखी विश्व.
2: अपर्णा, अमेय आणि तू आल्यामुळं फार्म हाऊस भरल्यासारखं वाटतंय ग अगदी. आणि लाडका भाऊ आला म्हणून माझ्यापेक्षा आयुष्यात जास्त खुश झालाय. बघ बघ कशी दोघं बागेतल्या झोपाळ्यावर रमलीत.
3: अगं, तू परवा फोनवर म्हणालीस ना संज्ञा, फार्म हाऊस वर बांबू आणि गवताची एक खोली बांधायची. अमेय नक्की एन्जॉय करेल म्हणत होतीस की नाही?
2: हो
3: अगं, त्याच्यापेक्षा मीच खूप एक्सायटेड आहे. काय कमाल आहे ग तुझी. त्या खोलीसाठी बांबू, माती, वाळलेलं गवत, दोऱ्या, रंग सगळं सामान इथे दिसतंय.
2: अगं, मी म्हणजे इथे जे केअरटेकर शंभूदादा आणि त्यांची बायको रखमा आहे ना, ते खोली बांधणार आहेत.
3: बर,
2: म्हणजे खोपट गावातल्या काही लोकांना मदतीला घेतलंय त्यांनी. शंभूदादांना म्हणलं दोन तीन जण कमी बोलवा, उद्या तुझे माझे आहो सुद्धा येतील ना. शिवाय आपण आहोतच. अगं, मुख्य म्हणजे मुलांना सुट्टीत खोपट बनवण्याचं प्रशिक्षण मिळेल.
3: पण तुझा लहानपणापासूनच गावाकडे ओढा जास्त होता. हा, आर्ट, कल्चर सगळ्या कलांची आवड बाई तुला.
2: पण मॅडम, आपल्यात एक कला आहे ती म्हणजे सगळं गोष्टी रूपात सांगण्याची. तुझा साहित्य, लिखाण, शिक्षण याकडे ओढा होता. बघ ना, म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेले आपण दोघे, आपल्या आवडीनिवडी तशा किती वेगळ्या आहेत.
3: पण पूरक हा एकमेकींना. आईबाबांमधले गुण आपण दोघींनी वाटून घेतलेत ना. आयुष आणि आमयामध्ये आलेत थोडेफार.
2: हो ग, कधी कधी त्यांची गाडी रुळावरून सरकते.
3: असू दे ग, पण ती आजकालची लाईफस्टाईल, आजूबाजूचं वातावरण यामुळे. पण बहिणा बाई, आपण ती आणतो लगेच रुळावर. आता तुझं हे बांधकाम बघ.
2: अगं, हा तर एक प्रयत्न. पण तुझ्या प्रोजेक्ट पुढे हे काहीच नाही. तुझं लिखाण खरंच क्रिएटिव्ह असतं. आपण म्हणजे जुन्या नव्याची कास तरून तू लिहिलेलंस. उगाच नाही शाळेनं तुला बेस्ट टीचरचा अवॉर्ड दिलाय.
3: नाही ग.
2: ए, पण गोष्टीमधून तू कसं ग मुलांशी सुसंवाद साधतेस, विशेष आहे बाई तुझं.
3: ए नाही ग, अगदी विशेष वगैरे असं काही नाही. हे बघ, गोष्टी

0: सांगायला आणि ऐकायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात.
1: ते आहे.
0: मी सुद्धा मुलांना गोष्टी सांगते ज्यामधून मुलांना काही बोध मिळतो आणि त्याबरोबर या काळातली त्याच आशयाची गोष्ट बनवून सांगते.
1: ग्रेट.
0: आणि मग मुलं ती त्यांच्याशी रिलेट करतात ग. आता लहानपणी तू सुद्धा गोष्ट सांगायचीस की तुझी गोष्ट म्हणजे हळूहळू लाईव्ह कॉमेंट्रीच असायची.
1: ए थांब थांब थांब, विहिरीचा पंप चालू करून येते मग सांग.
0: ए कुठे पळतीयस?
1: आले आले आले आले आले आले.

0: या संज्ञाबाई बसा.
1: हुशालेबाई चालू.
0: तुझा विषय निघाला तशी पळालीस ना.
1: नाही ग,
0: पण मी नाही सोडणार तुला, तो विषय पण नाही सोडणार.
1: ए काय
0: आई, पोळ्या वगैरे करताना नाही का तुला गोष्ट सांग म्हणायची.
1: हो,
0: मग मारुतीच्या शेपटीसारखी तुझी गोष्ट वाढतच जायची. मग आईच्या हातातून पातेलं पडलं हे सुद्धा त्या गोष्टीत यायचं. मग आई म्हणायची,
1: झाल्या पोळ्या,
0: आता संपव गोष्ट तुझी.
1: खरंच ग.
0: मग तू लगेच लंका जाळायचीस.
1: हो खरंय ग.
0: तेव्हा मॅडम आम्ही तुमच्या गोष्टी पेशन्स ठेवून ऐकायचं की नाही.
1: हो ग, मी अतिशय आभारी आहे बघ तुमच्या सगळ्यांची. हा घे पुच्छ गुच्छ.
0: या जास्वंदीच्या फुलांचा रंगीबेरंगी गुच्छ. थँक्यू,
1: वेलकम. अपर्णा, आपल्या आम्हाला पण लहानपणी किती गोष्टी आवडायचा ग.
0: हो ग,
1: त्याच्या वाढदिवसाला आम्ही नेहमी गोष्टीची पुस्तकं द्यायचो.
0: हो बाई, त्याला खूप गोष्टी आवडायच्या आणि त्या ऐकल्याशिवाय झोपायचंच नाही.
1: हो ग,
0: आणि तुला आठवतंय त्याचा हिरो सिम्बाच यायचा प्रत्येक गोष्ट. आणि मग मी दिवसभर गोष्ट सांगायची इतकी कंटाळून जायची, रात्री झोपतानाही गोष्ट हवी असायची. मग त्याच्या बाबाला सांगितलं, आता दोन चार रात्री तू गोष्ट सांग बाबा. मग त्या गोष्टी सांगून सांगून बाबाला आला कंटाळा. आणि त्यांनी एका गोष्टीत सिम्बाला कड्यावरून ढकलून मारून टाकलं ना.
1: देवा, मग
0: मग काय, चार दिवस आमच्या घरात दुखवटा.
1: सांगतीयस.
0: शेवटी टीव्ही सिरियल्स मध्ये कसं मेलेल्यांना पुन्हा जिवंत करतात की नाही, तसं आम्ही त्या सिम्बाला जिवंत केलं तेव्हा सगळं सुरळीत झालं बाई.
1: काय ग या मुलांचं पण. पण खरंच ग, बालवयात गोष्टीतली पात्र किती आपली जवळची, लहान मुलांचं भावविश्व किती व्यापून टाकलेलं असतं नाही का ग गोष्टी. ए ए, आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवत आहेत का ग तुला?
0: अगं खूप आहेत. ते नाही का चल रे भोपळ्या टुणूक, मग ती लाकूड तोड्याची गोष्ट, ससा कासवाची रेस,
1: आणि हुशार माकड, लोभी मगर आणि बुडबुड घागरी.
0: अगं किती होत्या अशा.
1: कितीतरी,
0: जाळीत अडकलेला वाघ मग त्याला उंदीर वाचवतो.
1: टोळीवाला
0: आणि माकड.
1: हो अगं, त्याचे धडेच होते आपल्याला.
0: धडे जाऊ दे, पुढची गंमत सांगते तुला.
1: काय ग,
0: त्याच्यावरनं एक विनोद पण मी ऐकला ह्या गोष्टीवरनं, माकडाच्या

0: टोपीवाल्याच्या, तो जो टोपीवाला होता ना गोष्टीतला, त्याचा नातू पण तोच व्यवसाय पुढे करत राहतो.
1: बरोबर.
0: टोप्या विकण्याचाच, त्याच रस्त्याने जातो, तशाच टोप्या घेऊन जातो, त्याच झाडाखाली विश्रांतीला थांबतो, झोपून उठतो तर तसंच आजोबांच्या जशा टोप्या माकडांनी पळवल्या त्या, तशा ह्याच्या पण टोप्या पळवलेल्या असतात. तोही हुशार असतो, आजोबांनी त्याला सांगितलेलं असतं सगळं. तो आजोबांचाच प्रयोग करतो, स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढतो आणि आपटतो गाठोड्याच्या जवळ.
1: त्याला वाटलं माकड फेकेल टोपी
0: आणि वर बघत राहतो, आता माकड टोपी टाकेल मग टाकेल, काहीच नाही विचारात पडतो असं कसं झालं. तेवढ्यात वर झाडावर बसलेलं माकडच खाली येतं आणि त्याला म्हणत, आम्हाला पण आजोबा आहेत बर का.
1: त्यांनी पण ही गोष्ट सांगितली, त्यांनी चूक केली ती ते करणार नाही झाले, काय भारी. ए पण आजकाल बर का, ससा कासवाची जी रेस आहे ना, त्या गोष्टीचा पण शेवट आजकाल मुलं आपापल्या पद्धतीने वेगळा करतात.
0: खूप छान असतो आणि तो शेवट आपल्या कधी मनातही असा आला नव्हता. सशाच्या पाठीवर कासव बसून जातो आणि दोघं रेस जिंकतात.
1: रेस जिंकतात तेच, किंवा एकमेकांना हात देतात असं प्रत्येकाला. पण खरं सांगू का, शून्यातनं एक निर्माण करणं खरं तर अवघड असतं, एकातनं दोन करणं सोपं असतं. तसं आहे, या गोष्टी इतक्या सुंदर लिहिल्यात ना ग कोणी.
0: पण आपण नुसताच बोध घेतला ग, आपण असे वेगवेगळे प्रश्न नाही विचारले, नाही कधी
1: अगदीच नाही विचारले. म्हणजे गोष्टी तिथले प्राणी कसे बोलतात, भोपळ्यात एवढी मोठी म्हातारी कशी बसली वगैरे प्रश्न विचारत बसलो नाही.
0: खरंय बाई. पण त्यामुळे गोष्टीच्या गाभ्याकडे आणि त्यातून मिळणारा बोध याकडे लक्ष असायचं.
1: बरोबर.
0: ए संज्ञा, आता आपल्या गप्पांना थोडा टी ब्रेक लावूया का?
1: हो हो हो. अगं तुझ्या मनातलं रखमानी ओळखलेलं दिसतंय, तो बघ मस्त गवती चहाचा आणि चहाचा वास येतो छान.
2: आओ बच्चों, आज तुम्हें एक कहानी सुनाता हूं मैं. शेर की कहानी सुनोगे?

0: चहा मस्त होता ग
1: घरगुती.
0: थांब थांब, नाकतोडा नाकतोडा करत मुलं ओरडत आहेत बघ.
2: हो ताई तुम्ही थांबा, मी पाहते.
0: हे बघ रखमा, त्यांना निरोप सांग माझा. नाकतोडा काय खरंच नाकतोडत नाही म्हणावं. आणि आता हा आणि आता उन्हाळा आहे ना, त्यामुळे तर तो नक्कीच काही करणार नाही म्हणावं.
2: कळलं नाही काही, पण ते तुमचा निरोप.
1: अपर्णा मलाही काही कळलं नाही ग.
0: अग मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट नाही का ग, ती उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एक छोटीशी मुंगी मेहनत करत असते, इकडून तिकडून धान्याचे दाणे गोळा करून आपल्या घरात साठवत असते. मग तेवढ्या तिथे एक नाकतोडा येतो बघ, मस्त गाणी गात असतो, उड्या मारत असतो आणि वेळ घालवत असतो.
1: बरोबर.
0: मग त्या मुंग्या एवढ्या उन्हात मेहनत करतात, धान्य गोळा करतात, म्हणून त्यांची खिल्ली सुद्धा उडवतो.
2: मुंगी शांतपणे म्हणाली, आता उन्हाळा आहे पण काही दिवसांनी पावसाळा आणि हिवाळा येईल, तेव्हा अन्न मिळणार नाही म्हणून मी आता साठवण करते.
0: बरोबर. काही दिवसांनी पावसाळा येतो, मग आकाशात काळे ढग दाटतात, पाऊस सुरू होतो, थंडी वाढते, बाहेर अन्न मिळेनासं होतं. मुंगी मात्र आपल्या घरात सुरक्षित बसलेली असते, कारण तिच्याकडे भरपूर अन्न असतं, कारण ती आधीच तिने मेहनत करून साठवण केलेली असते. पण मग नाकतोड्याची अवस्था खूप वाईट होते, मग मुंगीलाच त्याची दया येते आणि ती त्याला अन्न देते. मग नाकतोड्याला आपली चूक समजते. आता यावरून काय बोध मिळतो?
1: वेळेवर केलेली मेहनत आणि तयारी
0: आपल्याला संकटात वाचवते.
1: बरोबर. खरंच ग, किती छान असतात नाही या गोष्टी. उद्याचा विचार हा हवाच, एक टाका पुढचे 100% वाचवता.
0: थोडी जवळपास जाणारी म्हण आहे, इट्स ओके. हा थांब जरा, मी तुला नवीन काळातली याच आशयाची गोष्ट मी बनवली आहे ती सांगते.
1: सांग सांग सांग सांग.
0: अद्वैत एक हुशार मुलगा होता बर का, पण त्याची एक सवय खूप वाईट होती. कुठलंही काम सांगितलं की म्हणायचा, अरे नंतर करीन. मग शाळेत शिक्षकांनी प्रोजेक्ट दिला, सगळे मित्र रोज थोडं थोडं काम करत होते त्या प्रोजेक्टवर.
1: या पुढची गोष्ट पुन्हा एकदा मी सांगते.
0: सांग सांग.
1: अद्वैत म्हणाला, इतकं काय आहे त्यात, एकाच दिवशी करेन नंतर. मित्रांचे प्रोजेक्ट तयार झाले, शेवटच्या दिवशी रात्री तो घाईघाईनं बसला. गोंधळ, घाई, चिडचिड, काहीच नीट होत नव्हतं, प्रोजेक्ट अर्धवट राहिला.
0: अरे राम.
1: दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांनी सगळ्यांचे प्रोजेक्ट पाहिले, मित्रांचं कौतुक झालं. अद्वैतची वेळ आली, त्याचा प्रोजेक्ट होता अपूर्ण, त्याला सगळ्यात कमी मार्क मिळाले. बरोबर का नाही?
0: बरोबर. तेव्हा काय अद्वैतनी ठरवलं?
1: काय काय?
0: सगळी कामं वेळेवरच करणार.
1: बरोबर.
0: यावरून आपल्याला त्या मुंग्या आणि नाकतोड्याच्या गोष्टीतलाच बोध मिळतो. वेळेवर काम करणं खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: नंतर नंतर असं म्हणत राहिलं तर संधी हातातून निघून जाते.
1: म्हणूनच म्हणतात ना, कल करेसो आज कर, आज करेसो अब.
0: शाब्बास संज्ञा. लहानपणी पेक्षा बनवण्यात एक गोष्टी ग गोष्टी.
1: असं बोल की नीट.
0: बरीच प्रगती झालीये. मुख्य म्हणजे शेवट केलास.
1: अगं संगती संगतो, कोणी थांब म्हणायची वेळ आपल्यावर येऊ नये, आपण समजून उमजून योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबावं हे अनुभवातून शिकले.
0: पण तुला खरंच सांगू, अनुभव सांगितला की त्याचीच गोष्ट होते. आता लवकुशांनी श्रीरामांना त्यांचाच जीवनपट गोष्टीतून त्यांच्यासमोर सांगितलाच की.
1: खरंच की गं?

0: संज्ञा वळण लागायच्या वयात अनेक गोष्टींबरोबर गोष्ट ही सुद्धा किती महत्वाची असते ना.
1: खरंय ग. अगं वळण लागण्याच्या म्हणजे लहान वयात काय किंवा तरुणपणी काय किंवा आपल्या वयात सुद्धा बघ ना, श्रावणात गणपतीची कथा वाचून मग आपण नागपंचमीची वटसावित्रीच्या वगैरे कथा वाचतोच की
0: गं. आणि तो गरीब बहीण श्रीमंत भाऊ बहिणीचा त्याच्या घरी अपमान, मग मंगल प्रसंगी सुद्धा तिला आपल्या तो घरी बोलवत नाही. काही वर्षांनी बहीण श्रीमंत होते बघ, मग भाऊ तिला जेवायला बोलावतो, मग बहीण आपल्या अंगावरचे दागिने पाटावर उतरवते आणि दागिन्यांना अन्न भरवते आणि मग भाऊ भाऊजीला आपली चूक लक्षात येते.
1: या विषयावर सिनेमा सुद्धा निघालाय ना ग.
0: हो
1: ए पण या किंवा अशा ज्या व्यक्ती असतात ना ते स्वतःच गोष्टीचा भाग होतात नाही का ग. त्यांच्या आयुष्यावर गोष्ट होते जी वर्षानुवर्ष आपल्याला प्रेरणा देते.
0: हो ग, मला असं वाटतंय तू कुणाविषयी बोलतेस ते कळतंय मला.
1: शाबास.
0: म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यवीर, बाकीचे देशभक्त किंवा त्या काळातले राजे महाराजे सम्राट छत्रपती ज्यांनी परकीयांची अनेक आक्रमणं परतवून लावली बघ.
1: बरोबर, इतिहास साक्षीदार आहे आणि त्या सगळ्याचा आपण ना गोल कसा पूर्ण होतो बघ ना. म्हणजे वीर सम्राट यांच्या कर्तृत्वाची गोष्ट झाली आणि या वीरांना सम्राटांना

हो, छत्रपती व्हायच्या खूप आधी बाल शिवाजीला आपल्या आईनं त्याला निजवताना परकीय आक्रमणाची, देशात माजलेल्या अराजकतेची, त्यातून तुला देशाला कसं बाहेर काढायचंय ही गोष्ट अंगाई रूपात ऐकवली होती, आठवते?

0: गोष्टीवर कितीतरी गोष्टी बोललो ना आपण,
1: खूप बोललो. आता आपण एक गोष्ट करू की ज्यामुळे काही वर्षांनी ही आपली मुलं जेव्हा या फार्म हाऊसची गोष्ट सांगतील तेव्हा नक्की सांगतील
0: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, तुम्ही हे बघताय ना, ते खोपट आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता.
3: मैं जान बाकी है.
4: ध्वनि तिरंगों की ताल पर आप विविध भारती के संग हैं. थोड़ी ही देर में सुनिए सुरीला सफर.

0: अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि त्या बातम्या विस्तृतपणे. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचले. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिओ मेलोनी यांनी मोदी यांच्या स्वागतार्थ रात्री भोजनाचं आयोजन केलं होतं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीने चर्चा करू असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमाहसेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आन ग्यू यांच्यात दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं आज बैठक झाली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात संरक्षण उद्योग आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी चर्चा केली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या संरक्षण सायबर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचा करार झाला, त्यामुळे ही बैठक फलदायी ठरली असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमांवरल्या संदेशाद्वारे सांगितलं. यावेळी भारतीय राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि कोरिया राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला. ULPGM-V3 अर्थात मानवरहित हवाई वाहनाने प्रक्षेपित होणाऱ्या प्रिसिजन गायडन मिसाईलची अंतिम चाचणी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज पूर्ण केली. देशाच्या संरक्षण क्षेत्रात ही महत्वाची कामगिरी असल्याचं सांगितलं जात आहे. आंध्र प्रदेशात कुर्नूल इथं ही चाचणी झाली. हवेतून जमिनीवर आणि हवेतल्या हवेत अशा दोन्ही पद्धतीनं ही चाचणी झाली. हे क्षेपणास्त्र DRDOच्या सहकार्याने हैदराबाद इथल्या RCI या संशोधन केंद्रानं केलं आहे. सुयोग्य नियमन आणि प्रतिसादात्मक प्रशासन यांच्या आधारे बाजारपेठेची विश्वासार्हता वाढवून निर्बंध कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जागतिक मोजणीशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज दृकश्राव्य पद्धतीनं संबोधित करत होते. भारतीय उत्पादनं जागतिक दर्जाची व्हावीत या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांचं पालन केलं तर औद्योगिक अचूकता साधता येईल यासाठी वैध मोजणीशास्त्र अनुसरण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अचूक वजन आणि मापांमुळे ग्राहक हितांचं संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: द गव्हर्नमेंट इज ऑल्सो वर्किंग टुवर्ड्स डेव्हलपिंग ए नॅशनल लीगल मेट्रॉलॉजी पोर्टल. द इंडियन स्टँडर्ड टाइम डिसिमिनेशन प्रोजेक्ट ऑर वन नेशन वन टाइम is being implemented in collaboration with National Physical Laboratory and ISRO to establish a robust national time.
0: सध्याच्या डिजिटल युगात भारतीय स्पर्धा आयोगाच्या भूमिकेचं मक्तेदारी विरोधी यंत्रणेपासून आधारभूत आर्थिक प्रशासन असं परिवर्तन झालं आहे असं देशानं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के संजय मूर्ती यांनी म्हटलं आहे. आयोगाच्या 17व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचा आर्थिक स्पर्धात्मक नाविन्यपूर्ण आणि समावेशक पद्धतीनं व्हावा यासाठी आयोगाची जबाबदारी महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देण्यावर बंदी घालावी आणि बनावट औषध विक्रीला आळा घालावा अशा औषध विक्रेत्या

यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सरकारी समित्या आणि विधी अधिकारी पदांवर महिला वकिलांसाठी 30% जागा आरक्षित ठेवल्या जाव्यात अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेश

0: बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सरकारी समित्या आणि विधी अधिकारी पदांवर महिला वकिलांसाठी 30% जागा आरक्षित ठेवल्या जाव्यात अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. देशातल्या विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण मोठं असलं तरी त्यांना व्यावसायिक प्रगतीपासून रोखलं जात असल्याचं दिसून येतं असंही जनहित याचिका दाखल करताना लाडली फाउंडेशन ट्रस्टनं म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मध्य भारत आणि देशाच्या वायव्येकडच्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. काही भागात उन्हाची काहिली तीव्र असेल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंड इथे पुढच्या 4 दिवसात उष्णतेच्या या लाटेचा तडाखा बसेल. दरम्यान आसाम, मेघालय, केरळ, बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू आदी ठिकाणी उद्यापर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. आजपासून पुढचे 5 दिवस तामिळनाडू आणि पुदुचेरीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं देशाच्या पूर्व किनाऱ्यावर ताशी 45-65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. केदारनाथ मंदिर मार्गावर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोनप्रयाग गौरीकुंड मार्गावरील 3 ठिकाणी दरड कोसळली. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कालपर्यंत या यात्रेत जवळपास 7 लाख भाविक सहभागी झाले आहेत. सध्या दरडी हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: बहुत सारे श्रोताओं के कमेंट आए हैं. एक श्रोता लिखते हैं कि मुंबई में जुहू बीच और रक्सा बीच बहुत बार देखने का मौका मिला है और चेन्नई में मरीना बीच भी देखा है और लहरों के बीच जाकर आनंद लिया है. एक और श्रोता है जिन्होंने मुंबई में जुहू चौपाटी कई बार देखी है और शाम के समय डूबते सूरज को देखना दिल खुश कर देता है. इसके अलावा एक और श्रोता है जिन्होंने पुरी, गोपालपुर, चांदीपुर और पारादीप के समुद्र तट देखे हैं और बंगाल की खाड़ी के पास के इलाके में वो रहते हैं. एक और श्रोता जिन्होंने लिखा है कि मुंबई, पणजी, रामेश्वरम और कन्याकुमारी इन तमाम जगहों पर जाकर देखा है समुद्र का किनारा. एक और श्रोता कहते हैं कि 2003 के आसपास वो मुंबई में रहते थे और जुहू और हाजी अली के किनारों पर जाने का मौका उन्हें मिला है। और इसके अलावा एक श्रोता लिखते हैं कि भारत में बंगाल की खाड़ी से जुड़े हुए कई राज्य हैं और कुछ इलाका अरब सागर से जुड़ा है, कुछ हिंद

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले,
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं, त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये

0: मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणु ऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
1: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणु ऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचल्यानंतर मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी संध्याकाळचं जेवण एकत्र केलं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीनं चर्चा केली जाईल असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमासेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. यवतमाळ इथं औषध विक्रेत्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी विक्रेत्यांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. सोलापुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरु ठेवले आहेत. धुळ्यातही औषध विक्रेत्यांनी बंद पाळला तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. रत्नागिरीसह कोकणातल्या औषध विक्रेत्यांनी आजच्या संपात भाग घेतला. सरकारनं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर बेमुदत संप करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयामार्फत विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. गोंदियात औषध विक्रेत्यांनी मुकमोर्चा काढून निषेध नोंदवला तर जळगाव जिल्ह्यात खामगाव, शेगाव, जळगाव जामोद या शहरातल्या औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. दरम्यान अकोला इथं एका नागरिकानं अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे या संपाविरोधात तक्रार दाखल केली आहे. बुलढाणा तसंच हिंगोली इथंही औषध विक्रेत्यांनी दुकान बंद ठेवून तसंच मोर्चा काढून आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. अल्पसंख्याकांचं सशक्तीकरण देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विविध राज्यांच्या अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. विकसित देश घडवण्यासाठी अल्पसंख्याक समाज मजबूत आणि सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे. अल्पसंख्याक समाजातल्या सर्वधर्मीय नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध असून त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार

करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सर्व बंदर निरीक्षक सहाय्यक बंदर निरीक्षक यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी 20 मे रोजी झालेल्या तुफानी पावसामुळे जलपर्यटन थांबवण्यात आलं होतं. दरम्यान रायगड जिल्ह्यातला ऐतिहासिक जंजिरा किल्ला देखील येत्या 26 मे पासून 3 महिन्यांकरता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अजून अपूर्ण असलं तरीही रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. ही टोल वसुली अन्यायकारक असल्याचं रायगड प्रेस क्लबनं म्हटलं असून टोल वसुली त्वरित स्थगित करावी या मागणीकरता उद्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. मृतांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. FDAचे आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तसंच RS चव्हाण यांना हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज खांडोरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात CBIचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

कहीं एक हसीन सा ख्वाब है, कहीं एक हसीन सा ख्वाब।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्रांनो नमस्कार. युववाणीच्या आजच्या भागामध्ये मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युवक मित्रांनो, किशोर वय हा मुलांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आणि त्याचबरोबर पालकांसाठी म्हणाल तर समजून घेण्याची एक मोठी परीक्षा. या वयामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल हे त्या मुलांसाठी तर नवे असतातच, पण या बदलामुळे एकंदर वर्तणुकीमध्ये होणारा बदल आणि या बदलाबरोबर जुळवून घेण्यासाठी मुलासोबतच पालकांचीही विचार बदलाची प्रक्रिया कशी असू शकते किंवा ती कशी असायला हवी की ज्यामुळे त्यांच्या नात्याला अधिक समृद्धता प्राप्त होईल, अशाच काही महत्वाच्या विषयांवरती आणि प्रश्नांवरती बोलण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये आमंत्रित केलंय प्राध्यापक अनिल आटोळे यांना. अनिल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये.
2: धन्यवाद.
1: अनिल सर हे 20 वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. किशोरवयीन मुलांसोबत मुलींसोबत विविध प्रश्नांवर गेली अनेक वर्ष ते पालकांना मार्गदर्शन करतात. विविध शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी अनेक पालकांसोबत संवाद साधलाय. अनिल सर, मुलाखतीच्या सुरुवातीला मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या दशकांमध्ये पालकत्वाच्या ज्या पद्धतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल घडत गेलेत, ज्याला आपण मोठे सांस्कृतिक बदल म्हणू

0: ते नेमके कोणते आहेत, इथून आपण मुलाखतीची सुरुवात करूया.
1: तुम्ही जो प्रश्न विचारला तो आजच्या काळात अतिशय कळीचा आहे. पालकत्व किंवा त्याला पेरेंटिंग आता केवळ संगोपन न राहता तो एक सहप्रवास झालेला आहे.
0: बरोबर.
1: पूर्वी पालकत्व हे फक्त एकतर्फीच होतं. आई वडिलांनी सांगायचं आणि मुलांनी ते पाळायचं असा अलिखित नियम होता. पण आता तो अधिकारापेक्षाही ना त्याच्यामध्ये नातं महत्वाचं झालेलं आहे.
0: अगदीच.
1: आपण ते वेगळ्या अँगलनी बघू की त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा काय की पूर्वी आपण मुलांना घडवायचो पण आता आपल्याला त्यांच्यासोबत वाढायचं आहे. आजची मुलं केवळ ऐकत नाहीत तर ते तुमचं खूप सूक्ष्म निरीक्षण करत असतात.
0: बरोबर.
1: तुम्ही काय सांगता त्यापेक्षा तुम्ही कसे वागता यातून ते संस्कार घेतात.
0: बरोबर.
1: दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या दशकात सर्वात मोठा बदल म्हणजे इंटरनेटवरील माहितीचा स्फोट.
0: बरोबर.
1: मुलांकडे आता गुगलचं ज्ञान आहे पण पालकांकडे अनुभवाचं शानपण आहे. तिसरं म्हणजे आदेश देणाऱ्या पालकांऐवजी आता मित्र होऊ पाहणाऱ्या पालक मला दिसतात. पण यामध्ये शिस्त आणि स्वातंत्र्य याची जरा त्यांनी गल्लत केलेली दिसते. आणि सर्वात शेवटी म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीतून आपण विभक्त कुटुंबाकडे आलो आहोत ज्यामुळे मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ आई वडिलांच्याच खांद्यावर आली आहे.
0: अगदी बरोबर.
1: हे मला प्रामुख्याने हे चार बदल पालकत्वामध्ये जाणवत आहेत.
0: बरोबर. आणि तुम्ही म्हणाला ते अगदीच खरं आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये केवळ आई वडीलच नाही तर आजी आजोबा काका काकू हे सर्वच त्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग असल्यामुळे कळत नकळतपणे पालकत्व हे त्यांच्यासोबत सुद्धा घडत होतं. आणि त्यामुळे कदाचित त्यानंतर मुलांचे येणारे प्रश्न ते सोडवण्यासाठी आई वडिलांसोबतच अनेक मंडळी होती आणि जे आत्ता कदाचित नाही आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की मुलांच्या या बदलत्या पिढीनुसार त्यांचे प्रश्न बदलत आहेत, पारंपरिक भारतीय मूल्य आणि आजच्या ज्याला आपण जेनझीज म्हणतोय यानुसार जे बदलणारे ट्रेड्स आहेत या सगळ्यामध्ये खूप मोठी तफावत जाणवते. आता आपली मूल्य आणि मुलांची बदलणारी पिढी या सगळ्यांमध्ये एक सुवर्णमध्य साधायचा असेल तर तो कसा साधता येईल.
1: खूप छान प्रश्न आहे. आणि आजकाल बऱ्याच पालकांना असं वाटतं की आधुनिकतेच्या प्रवाहात आपली जुनी भारतीय मूल्य कुठेतरी हरवत चाललेली आहेत. पण खरं सांगू का मूल्य कधीच जुनी होत नाहीत किंवा ती बदलतही नाहीत. फक्त ती मांडण्याची पद्धत बदलावी लागते. आता हा सुवर्ण मध्य साधण्यासाठी काही महत्वाचे मी विचार सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिला आहे म्हणजे मूल्यांची व्याख्या बदलली पाहिजे. आपण अनेकदा आदर म्हणजे फक्त नमस्कार करणं किंवा पाया पडणं इतकंच मर्यादित ठेवतो. पण आजच्या पिढीसाठी आदर म्हणजे एकमेकांच्या वेळेचा, खाजगी अवकाशाचा, म्हणजे त्याला प्रायव्हसी म्हणतो आपण, विचारांचा सन्मान करणं होय. जेव्हा आपण त्यांच्या भाषेत या मूल्यांची मांडणी करतो तेव्हा ती त्यांना जास्त जवळची वाटते.
0: बरोबर.
1: दुसरं म्हणजे काय या प्रश्नाचं स्वागत करा. म्हणजेच काय, आपल्याकडे बघा डेमोक्रॅटिक पॅरेंटिंग म्हणतो आपण, लोकशाही पूर्ण पालकत्व असतं. आजची जी जेनझेड पिढीला प्रत्येक गोष्टी माग का हे विचारण्याची सवय आहे.
0: बरोबर.
1: आम्ही सांगतोय म्हणून तू हे कर असं म्हटलं की ते बंड करून उठतात बघा. पण जर आपण त्यांना एखाद्या मूल्यामागचं लॉजिक जर सांगितलं, कारण नीट पटवून दिलं ना, तर हीच पिढी ती मूल्य अत्यंत आनंदाने आणि स्वाभिमानाने स्वीकारतात.
0: बरोबर.
1: आता आपण एक व्यावहारिक उदाहरण बघू. आत्ताचा काळ बघा कसा आहे, सोशल मीडिया आणि गेमिंगचा आहे बघा. मुलांच्या नव्या ट्रेंड्सना सरसकट विरोध करून चालत नाही बघा आपल्याला. त्यांना आपण विरोध करून काय करतो, स्वतःपासूनच आपण लांब ढकलत असतो.
0: बरोबर.
1: त्याऐवजी आपण काय केलं पाहिजे की हे जी आपली टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण एक ब्रिज म्हणून वापरलं पाहिजे आपण, आणि त्याच्याद्वारेच आपण मुलांच्या जवळ गेलं पाहिजे. त्यातली एक पद्धत सांगतो मी तुम्हाला. जर एखादा मुलगा किंवा मुलगी तुमची तासन तास काय करते, ऑनलाईन गेमिंग मध्ये बिझी आहे, तर त्यांना ओरडण्याऐवजी आपण त्यांच्या शेजारी बसलं पाहिजे. त्यांना कुतूहलाने विचारलं पाहिजे, अरे हा गेम नेमका कसा खेळतात, तुला यातलं नेमकं काय आवडतं, आता याचा परिणाम काय होईल बघा याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही त्यांच्या जगात रस घेता तेव्हा त्यांचा तुमच्याबद्दल डिफेन्स मोड कमी होतो.
0: बरोबर.
1: ते तुमचं जग समजून घ्यायला तयार होतात.
0: बरोबर.
1: आणि याच्यासाठीच आपण मार्गदर्शन काय करणं अपेक्षित आहे बघा. एकदा संवाद सुरू झाला की मग तुम्ही त्यांना अधिकारवानाने सांगू शकता, बघा गेम खेळणं मनोरंजक म्हणून ठीक आहे पण ही तुझी आता अभ्यासाची वेळ आहे बरं का, ही वेळ तुला स्वतःला सिद्ध करण्याची आणि करिअर घडवण्याची आहे.
0: बरोबर.
1: हे विसरून चालणार नाही. मला थोडक्यात हेच सांगायचं आहे पालकांना की पालकांनी मुलांच्या ट्रेंड्सच्या भाषेत बोलायला शिकलं पाहिजे, तर आणि तरच मुलं पालकांच्या मूल्यांच्या भाषेत संवाद साधतील.
0: बरोबर.
1: हाच तो सुवर्ण मध्य आहे जो आजच्या काळाची गरज.

बरोबर. थोडक्यात काय तर तो दोघांमधला संवाद महत्वाचा आहे आणि तो योग्य पद्धतीने घडून येणं महत्वाचं आहे. मला अजून एक विचारावं असं वाटतं की आतापर्यंत कसं झालंय ना की पालक कायम मुलांना काहीतरी सांगत आलेत आणि मुलांनी ते कायम ऐकत आलेत. अशाच पद्धतीने पारंपरिक विचारधारणेने आपण आतापर्यंत प्रत्येक पिढी घडवत आलोय. पण आत्ता अर्थात ज्या पद्धतीने जनरेशन्स बदलतायत, ज्या पद्धतीने पिढी बदलतीये, त्याप्रमाणे पालकांनी स्वतःचे अधिकार न गमावता सुद्धा मुलांबरोबर एक मैत्रीपूर्ण नातं निर्माण करायला

0: प्रश्न ना तुम्हाला सांगतो आजच्या प्रत्येक पालकाला पडलेला आहे.
1: नक्की.
0: बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की आपण मुलांचे मित्र झाले पाहिजे. पण मला थोडंसं वेगळं वाटतं. मुलाला किंवा मुलीला त्यांच्या वयाचे मित्र बाहेर आहेतच की.
1: बरोबर.
0: पालकांनी मुलांचे बेस्ट फ्रेंड होण्यापेक्षा फ्रेंडली पालक होणं जास्त गरजेचं आहे. आता याच्यातली काही सूक्ष्म फरक आणि पद्धती आपण समजून घेऊया. आता मैत्री आणि जबाबदारी याची सांगड आपण घातली पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे, समजा मुलाने एखादी चूक केली तर मित्र म्हणून आपण त्याच्या पाठीवर हात ठेवून ती चूक कशी सुधारायची ते सांगतो.
1: बरोबर.
0: पण पालक म्हणून ती चूक नेमकी चूक का आहे हे स्पष्ट करणं आपलं उत्तरदायित्व आहे. मी तुझा बाप आहे हा अहंकार सोडून मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास देणं म्हणजे खरं पालकत्व आहे.
1: अगदीच.
0: दुसरं म्हणजे अधिकार ओरडण्यातून नाही तर प्रभावातून दिसून आला पाहिजे. मुलाला हे माहितीच असावं की संकटकाळी मी माझ्या आई वडिलांकडे हक्काने जाऊ शकतो आणि तिथं मला कोणीही ओरडणार नाही.
1: बरोबर.
0: मला फक्त पालकांचा आधारच मिळेल. आपला अधिकार हा मुलांवर खेकसण्यातून किंवा धाक दाखवण्यातून निर्माण होऊ नये. तर आपल्या विचारांच्या त्यांच्या मनावर जो प्रभाव आहे त्यातून निर्माण झाला पाहिजे. आपण एक उदाहरणातून बघू. परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि त्याचे गुण अपेक्षेपेक्षा मुलाला कमी आलेले आहेत किंवा एखाद्या विषयात तो नापास झालेला आहे. तुमची भूमिका कशी असावी त्याबद्दल. एकतर मुलाला बघा काय लागतो की एक भावनिक आधार लागतो.
1: बरोबर.
0: मुलाला निराश झालेलं पाहून तुम्ही त्याच्या खांद्यावर हात ठेवता आणि शांतपणे सांगता निकाल वाईट लागलाय हे मला दिसतंय रे आणि तुलाही त्याचं वाईट वाटतं हे मला समजतंय. हवं तर थोडा वेळ रडून घे हरकत नाही पण लक्षात ठेव हा एक निकाल म्हणजे तुझी संपूर्ण आयुष्य नाहीये.
1: बरोबर.
0: त्याची दुसरी पायरी अशी आहे की आता इथं अधिकार आणि स्पष्ट मार्गदर्शन तुमचं झालं पाहिजे ह्या भावनिक आधारातून अधिकाराच्या नंतर.
1: बरोबर.
0: जेव्हा तो मुलगा शांत होतो ना तेव्हा तुम्ही तुमचा अधिकार न गमावता वस्तुस्थिती सुद्धा मांडली पाहिजे.
1: बरोबर.
0: तुम्ही त्याला सांगता तुझा पालक म्हणून मला हे सांगावंच लागेल. गेल्या काही महिन्यात अभ्यासापेक्षा सोशल मीडियावर तू जरा जास्तच वेळ घालवलायस.
1: बरोबर.
0: आणि ती तुझी चूक आहे. आता आपण एकत्र बसूया आणि ही चूक कशी सुधारायची आणि पुढच्या वेळेस काय काळजी घ्यायची याचं आपण नियोजन करू. थोडक्यात मला म्हणायचंय की मुलाला तुमच्याबद्दल भीती वाटण्यापेक्षा आदर वाटला पाहिजे. ज्या दिवशी मुलाला खात्री पटेल की माझे आई वडील मला जज करणार नाहीत तर गाईड करणार आहेत त्या दिवशी अधिकार आणि मैत्री यांचा ना समतोल आपोआप साधला जाईल.
1: बरोबर. तुम्ही खूप महत्वाचं सर एक आत्ता म्हणालात की पालकत्व म्हणजे त्या मुलाला गाईड करणं आहे आणि मुलाच्या मनामध्ये ती भीती न येता तुमच्याविषयी जर तो आदर निर्माण झाला तर कदाचित अनेक प्रश्न सुटू शकतात. आपण जे आता सो कॉल्ड म्हणत चाललोय की पालकांमधलं आणि मुलांमधलं जे नातं आहे ते मैत्रीपूर्ण असायला हवं पण मैत्रीपूर्ण करताना कुठेतरी त्याला पालकत्वाची जोड असलीच पाहिजे कारण त्याच्याशिवाय ते नातं खऱ्या अर्थाने ग्रो होणार नाहीये. आणि आपण प्रत्येक वेळी ना माझं मूल म्हणून त्याच्याकडे आपली जी बघण्याची भूमिका आहे ना ती खूपदा अधिकारवाणीच होते. खरं तर आता ती भागीदार या अँगलने सुरू व्हायला हवीये किंवा ती त्या पद्धतीने असायला हवीये. आणि जेव्हा मी हे म्हणतीये की मुलांबरोबरचं पालकांचं नातं हे भागीदारी किंवा भागीदार म्हणून असायला हवं तेव्हा अर्थात पालकांकडून त्या मुलांसाठी म्हणून काही अशी वेगळी पावलं उचलायला हवीत का की जेणेकरून मुलांना सुद्धा जाणवत राहील की हो माझे पालक माझ्या सोबत आहेत.
0: आपण एक अधिकारवाद्याने जर बघितलं ना आपल्या समोर काय असतं फक्त की मी ज्यावेळेस त्याची मालकी फक्त मानतो माझा त्याच्यावरती हक्क आहे माझी ही इन्व्हेस्टमेंट आहे असं आपण मुलांच्या बाबत असं बोलत असतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर ना फक्त काय दिसतात मग रिझल्ट दिसतो त्याला मार्क्स किती पडलेत दिसतात त्याचं यश दिसतं घरात किती ट्रॉफ्या आणलेल्या आहेत त्या दिसतात आपल्याला. पण जेव्हा आपण एक भागीदार म्हणून बघतो ना तेव्हा तिथं फक्त काय दिसतं माहिती का प्रेम दिसतो त्याच्याबद्दल. आता ह्याची काय बघा एक पहिली पायरी अशी आहे की मुलांचं पहिलं आपण काय घेतलं पाहिजे ऐकून घेतलं पाहिजे. आपण मुलांशी बोलतो खूप पण त्यांचा आपण ऐकतो का. समजा मुलाने आज अभ्यास केला नाही तर आपण अधिकारवाने लगेच ओरडतो अभ्यास का नाही केला. पण एक भागीदारी म्हणून जर आपण बघितलं तर आपण त्याच्याशी काय कॉन्व्हर्सेशन करू शकतो बघा अरे आज थोडा थकलेला वाटतोयस तू काही अडचण आहे का. यामुळे मुलाला वाटतं की माझे आई बाबा मला समजून घेत आहेत.
1: बरोबर.
0: त्यातली दुसरी पायरी बघ काय असली पाहिजे की त्याला निवडीचं पण स्वातंत्र्य पाहिजे. आता अधिकारवाने असलं की आपण काय करत असतो त्याच्यासाठी मला सांगा. छोट्या छोट्या गोष्टीत आपणच सगळे निर्णय घेत असतो. त्याच्यामध्ये मग काय करतो आपण की तू कुठले कपडे घातले पाहिजे इथपासून तू अभ्यासाची वेळ ठरवण्यापर्यंत त्यांना संधी
1: देत नाही.

0: नाही आपण.
1: बरोबर.
0: जर आपण त्यांच्यासाठी सगळे निर्णय घेतले तर ते स्वतःचे निर्णय घ्यायला कधी शिकणार नाहीत. हा, याच्या भागीदारी म्हणून आपण काय करू शकतो, काय विचारू शकतो त्याच्यासाठी आपण? तुला होमवर्क आधी करायला आवडेल की खेळून आल्यावर? हा छोटासा बदल त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवतो.
1: बरोबर.
0: तिसरी पायरी म्हणजे काय बघा याच्यामध्ये, त्यांच्या चुकांना तुम्ही संधी मानलं पाहिजे. चूक झाली की आपण काय करतो, पहिली शिक्षा करतो त्यांना. हे जर आपण भागीदारीत जर बघितलं तर आपण काय म्हणू शकतो बघा याच्यामध्ये, की आपण सोबत मिळून मार्ग काढूया. समजा मुलाकडून काहीतरी नुकसान झालं, त्याला ओरडण्यापेक्षा आता हे कसं निस्तारायचं किंवा पुढच्या वेळी आपण काय काळजी घेऊ शकतो यावर चर्चा करा.
1: बरोबर.
0: यामुळे मुलांना जबाबदारीची जाणीव होते, भीती वाटत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे मला एक थोडक्यात असं सांगायचंय की एक भागीदारी म्हणून काय आपण केलं पाहिजे, की मुलाला भागीदार म्हणून वागवणे म्हणजे त्याला पूर्ण मोकळीक देणे नव्हे, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देत प्रेमाने आणि विश्वासाने सोबत नेणं होय.
1: बरोबर.
0: यामुळे मुलाला स्वतःची किंमत वाटते आणि तो अधिक जबाबदार बनतो.
1: बरोबर. आणि आता तुम्ही जसं म्हणालात तसं, तुम्ही जेव्हा त्यांना त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेता, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचं मत विचारात घेताना, तेव्हा तुम्ही म्हणालात तसं ती ते त्या निर्णय प्रक्रियेचा भाग होत राहतात. ओनरशिप नावाची जी गोष्ट आपण कधी कधी म्हणतो की या नवीन पिढीत नाहीये, ती रुजवावी लागेल ना. आणि पालक म्हणून ती कदाचित आपली जबाबदारी की ती ओनरशिप त्यांनी लहानपणापासून या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल, जेव्हा पालक त्याच्याबरोबर बसतील आणि बोलायला लागतील आणि त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये दोघे जण मिळून निर्णय घेतील, तेव्हा ती ओनरशिप जी आपण म्हणतो जी मुलांमध्ये यायला हवी, ती कदाचित डेव्हलप होत राहील. आणि अर्थात यासाठी पालकच सगळ्यात जास्त महत्वाचा रोल करू शकतो.
0: पालकांची ती जबाबदारीच आहे.
1: आपल्याकडे ना कायम जेव्हा मी मुलाला घडवणार आहे अशी भूमिका पालकांची होत जाते, तेव्हा कुठे ना कुठेतरी त्या मुलावरती सतत वॉच ठेवणं ज्याला आपण म्हणू, किंवा सतत त्याला क्रॉस चेक करणं असं जे आपण म्हणू, तेच चालू राहतं. आणि जेव्हा मुलाला हे कळतं ना की कुणीतरी मला क्रॉस चेक करतंय, तेव्हा अर्थात त्याच्याबद्दल ती थोडी अपमानास्पद किंवा अविश्वासात्मक गोष्ट ठरत जाते. अर्थात कदाचित पालक त्यांच्या जागेवर बरोबर असतील, पण मुलासाठीची ही एक खूपच गुंतागुंतीची भावनिक गोष्ट आहे असं मला वाटतं. मग अशा वेळी नेमकं पालकांनी कसं वागावं की ते मुलाला त्याचं क्रॉस चेकिंग पण नाही वाटलं पाहिजे, पण पालक म्हणून त्यांची जी जबाबदारी आहे त्या अर्थाने त्यांनी ते मुलाबरोबरचं ते संवाद पण ठेवला पाहिजे. तुमचं मत काय, ते कसं करता येईल?
0: तुम्हाला असं म्हणायचंय की विश्वासाचं नातं निर्माण करायचं.
1: बरोबर.
0: आता हा प्रश्न खरं तर ना आजच्या काळातील प्रत्येक पालकांच्या मनातला आहे बरं का. जेव्हा आपण क्रॉस चेकिंग करतो तेव्हा आपण अजाणतेपणे मुलाला हा संदेश देत असतो, माझा ना तुझ्यावरती विश्वासच नाहीये.
1: एक्झॅक्टली. आणि मग मुलाला फार वाईट वाटतं त्या गोष्टीचं किंवा दुःख होत राहतं.
0: पण जर आपल्या मुलामध्ये विश्वासाचे नाते निर्माण करायचे असेल की नाही आपल्याला, तर तुम्ही संवाद केला पाहिजे आणि त्या संवादामध्ये काय पाहिजे, सहजता पाहिजे. जेव्हा मूल बाहेरून येतं की नाही तेव्हा त्याला असे प्रश्न नाही केले पाहिजे, कुठे गेला होतास, कोण होतं, काय केलं.
1: बरोबर.
0: अशा प्रश्नांचा भडीमार करण्यापेक्षा आजचा दिवस कसा होता रे, काही गंमत घडली का आज शाळेमध्ये कॉलेजमध्ये, असे मन मोकळेपणाने तुम्ही काय केले पाहिजे प्रश्न विचारले पाहिजे. नाहीतर जनरली काय होतं माहिती का, की पोलीस आपल्याला कसे प्रश्न विचारतात, उलट तपासणी करण्यासारखे प्रश्न विचारतात, असं मुलांना नाही वाटलं पाहिजे. दुसरं आहे म्हणजे काय, की मुलांच्या शब्दावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे तू. तिसरं म्हणजे काय, की त्यांची जी काय प्रायव्हसी आहे ना त्यांचा पण आदर केला पाहिजे हो आपण.
1: बरोबर.
0: त्याचं कपाट असतं किंवा त्याचा मोबाईल असतो किंवा त्याची डायरी असते, ते चोरून तपासणं हे विश्वासाच्या नात्यासाठी चांगलं नाहीये. त्यांना त्यांचा जो काही वैयक्तिक, हल्ली बघा हा शब्द वापरतात, स्पेस पाहिजे म्हणतात, त्यांना ती वैयक्तिक स्पेस पण दिली पाहिजे आपण.
1: बरोबर.
0: हा, जर तुम्हाला काही शंका असेल की नाही, तुम्ही थेट ती प्रेमाने बोलून दाखवा. चोरी पकडण्यापेक्षा काय केलं पाहिजे, तुम्ही त्याच्याशी चर्चा केली पाहिजे.
1: बरोबर.
0: अजून एक आहे म्हणजे त्याचे चुकांकडे पाहण्याचा आपल्याला दृष्टिकोन पण बदलला पाहिजे. केव्हा खोटं बोलतात मुलं किंवा एखादी गोष्ट केव्हा लपवतात, की मला घरी आल्यावरती काहीतरी पालकांना कळाल्यानंतर मला ओरडणं मिळणार आहे असं त्यांना वाटत असत.
1: बरोबर.
0: आपल्याकडून त्यांच्यासाठी आपण काय बोललं पाहिजे, चूक झाली तरी चालेल पण ती मान्य केली तर आम्ही तुला मदत करू.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच काय होतं माहिती का, शिक्षेची भीती संपते आणि विश्वासाचा पाया रचला जातो.
1: बरोबर.
0: अजून एक आहे म्हणजे त्यांना जबाबदारी पण आपण दिली पाहिजे, कामांची जबाबदारी दिली पाहिजे, म्हणजे त्या मुलांना पण कळते की माझ्याही मताला किंमत आहे.

0: बरोबर.
1: आणि मुलं काय करतात, आपोआपच जबाबदारीने वागायला शिकतात आणि त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी वाढते. आणि मुलांना अजून काय की आपलं असं वागणं पाहिजे की आपण ऍज अ त्याला रोल मॉडेल दिसलं पाहिजे. अजून एक गोष्ट आहे म्हणजे क्वालिटी टाइम घालवला पाहिजे मुलांबरोबर. तिथे मग टीव्ही नसेल, मोबाईल नसेल, फक्त तुम्ही आणि तुमची मुलं. एकत्र खेळणं असेल, जेवण बनवणं असेल, फिरायला जाणं असेल,
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे काय होतात बघा, तुमचे मनाचे बंद घट्ट होतात. जेव्हा नाते घट्ट होतं की नाही तेव्हा क्रॉस चेकिंगची जास्त गरजच उरत.
0: अगदीच.
1: मला अजून याच्यामध्ये थोडस ऍड करायचंय की पालकत्व काय असते माहिती का, ही एक प्रोसेस आहे. हा काय एक क्षण नाहीये. विश्वासाचं नातं आहे ना, ते एका रात्रीत किंवा मूल 14 वर्षाचं झाल्यावर अचानक निर्माण होत नाही.
0: बरोबर.
1: ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
0: अगदीच.
1: त्याच्यामुळे काय करणं अपेक्षित आहे की बालपणापासूनच ते किशोरवयीन टप्प्यापर्यंत, करिअरच्या निवडीपासून ते जोडीदार मिळेपर्यंत, प्रत्येक वळणावर तुम्हाला विश्वासाचा हा धागा विणावाच लागतो. तुम्ही प्रत्येक टप्प्यावर त्याच्या सोबत असणं गरजेचं आहे. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की मुलावर वॉच ठेवण्यापेक्षा त्यांच्या मनात जागा तुम्ही निर्माण केली पाहिजे.
0: बरोबर बरोबर.
1: माझ्या आई बाबांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे आणि ते मला समजून घेतात, हा आत्मविश्वास मुलामध्ये लहानपणापासूनच निर्माण करा.
0: पालक कायम मुलांना ना माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, मला माहितीये तू चांगलंच करणार आहेस वगैरे वगैरे असे शब्द जेव्हा वापरतात, अशी वाक्य जेव्हा त्यांच्याशी बोलतात ना, तेव्हा ते सर्व शाब्दिक आहे. ओके. आणि खूपदा ना तुमचं शाब्दिक बोलणं आणि तुमची कृती यांच्यात जेव्हा मेळ दिसत नाही ना, तेव्हा सुद्धा खूपदा मुलं नाराज होतात. म्हणजे पालक एकीकडे विश्वासाचं नातं गुंफण्याबद्दल बोलतात पण त्यांची कृती मात्र ते काही दाखवत नाही. आणि मग ती तफावत ही खरं तर मुलांसाठी आणखीन एक मोठा अडसर आहे असं मला कायम वाटतं. तर मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल की मग मुलांबरोबरचं ते प्रामाणिक नातं पालकांनी खरं कसं तयार करायला हवं किंवा ते त्यांच्या वागणुकीतून कसं दिसायला हवं?
1: खूपच मार्मिक प्रश्न आहे बरं का. आपण मुलांशी ना तासन तास बोललो तरी त्याचा जेवढा परिणाम होत नाही ना तेवढा परिणाम तुम्हाला सांगतो 10 मिनिटं आपण कसं वागतो ना यावर.
0: बरोबर.
1: मुलं ना ही पालकांसाठी ना आरसा असतात असं म्हणतात बघ. आता त्याच्यामधले काही पैलू आहेत बघा महत्वाचे, ते आपण चर्चा करू त्याच्याबद्दल. एक तर पहिला आहे म्हणजे काय बघा, एक आपण असं बोलतानी बोलतो बघा, कथनी आणि करणी यातील पारदर्शकता बघा त्याच्यामध्ये. मुलांसाठी पालक हे पहिलं रोल मॉडेल असतात. जर आपण मुलांना सांगत असू की मोबाईलचा वापर कमी करा, जेवताना टीव्ही बघू नकोस, आपल्या मात्र हातात काय असतं मला सांगा, सारखा फोन वगैरे असतो. आपल्या शब्दांना काहीच किंमत राहत नाही हो. प्रामाणिकपणाची पहिली पायरी म्हणजे काय, जे नियम आपण मुलांसाठी लावतो ना
0: ते आपल्यासाठी पण
1: ते आपण स्वतः पहिले पाळलेच पाहिजे. मग ते मोबाईल वापरायचा असू द्या किंवा इतरांना आदराने बोलायचं असू द्या.
0: बरोबर बरोबर.
1: दुसरं म्हणजे काय, स्वतःच्या चुका आपण मान्य करण्याची तयारी ठेवली पाहिजे की माझं हे खरंच चुकलंय.
0: बरोबर.
1: तिसरं म्हणजे काय असतं बघा की नैतिक मूल्य आणि काही कठीण प्रसंग असतात बघा. म्हणजे काय, संकटकाळी किंवा कठीण प्रसंगात आपण नैतिक मूल्यांची तडजोड करतो का? आपण जर ती नाही केली तर मुलंही करणार नाहीत.
0: बरोबर. आणि मुलं बघत शिकणार आहेत.
1: अगदी बरोबर आहे ते. आपण नाहीतर काय करतो की मुलांसमोर खोटं बोलतो आणि मुलांना काय सांगतो, खोटं बोलायचं नाही. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, मुलांना उपदेशाचे डोस देण्यापेक्षा स्वतः जगून दाखवणं जास्त परिणामकारक असतं. तुमचा प्रामाणिकपणा हा तुमच्या शब्दात नाही तर तुमच्या दैनंदिन कृतीत दिसला पाहिजे.
0: अगदीच बरोबर. अनिल सर, जेव्हा कधी आपण पालकत्व असं म्हणतो तेव्हा खूपदा ते पालकत्व ना मुलाचं ते शिक्षण, करिअर किंवा अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण अनेक इतर गोष्टी आहेत ज्याकडे खरं आपण लक्ष द्यायला हवं. आणि आपण कायमच पालक म्हणून चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देतो आणि त्याविषयी बोलत राहतो पण मुलांच्या जडणघडणीमध्ये इतर कौशल्यांच्या बाबतीत, अपयशाच्या बाबतीत सुद्धा पालकांचा तितकाच सहभाग आहे आणि हे वारंवार पालकांकडून मुलांकडे गेलं पाहिजे, त्याविषयी काय सांगाल?
1: आता आपण तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे फक्त ओढू आपण. त्याच्यामध्ये या विषयाकडे पाहण्याचा ना काही महत्वाचे दृष्टिकोन आहेत. आपण असं समजलं पाहिजे की अपयश ही केवळ हार नसून ती प्रगतीची पहिली पायरी आहे.
0: बरोबर.
1: जेव्हा मूल एखादी गोष्ट करताना अपयशी होतं तेव्हाच त्याला संयम आणि पुन्हा उभा राहण्याची चिकाटी शिकता येते. ज्या मुलाने कधीच अपयश पाहिले नाही त्याला आयुष्यातले मोठे धक्के पचवणं सुद्धा कठीण जातं बरं का.
0: खरंय.
1: दुसरं म्हणजे काय, गुन्हा नव्हे तर धडा. म्हणजे काय की मुलांच्या चुकांकडे अपराध म्हणून पाहणं पालकांनी थांबवलं पाहिजे. पहिलं चूक झाली की शिक्षा करण्यापेक्षा त्या चुकीकडे मिळालेला धडा या भूमिकेतून पाहिलं पाहिजे आपण. जेव्हा

0: हारतं किंवा चुकतं तेव्हा त्याला तू असं का केलंस असं विचारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा पुढच्या वेळी तू हे वेगळं कसं करू शकतोस असा आपण त्याला प्रश्न विचारला पाहिजे.
1: बरोबर.
0: तरच त्याचं काय होणार आहे बघा, अनालिटिकल थिंकिंग तो वाढणार आहे याच्यामध्ये. तो वेगवेगळ्या प्रकारे काय करू शकतो, विचार करू शकतो.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे पालकांचं पण मोकळेपणा पाहिजे हो. पालकांनी स्वतःचे अपयश मुलांसमोर मान्य सुद्धा करायला पाहिजे. अरे मी पण फेल झालो होतो, पण मी असं केलं. आपल्या काही आजूबाजूची पण मित्रांची उदाहरणं असतात, ती मुलांना दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: की अरे काही नाही, अपयश म्हणजे आपल्याकडे काय होतं की मोठा बागलबोवा केलेला असतो त्याचा.
1: खरं.
0: आणि दुसरं काय असतं बघा, की प्रयत्न प्रेम केलं पाहिजे. यश काय मिळेल हे आपल्याला माहित नाहीये.
1: बरोबर. बरोबर.
0: त्याच्यामुळे काय होतं मुलांमध्ये माहिती का, की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे निकालावर किंवा यशावर अवलंबून नाही असं मुलांना खात्री पटायला लागते.
1: बरोबर.
0: त्यांना अजून एक काय खात्री पटते, की माझे आई वडील माझ्या प्रयत्नाचं कौतुक करतायत. तेव्हा त्यांच्यात ना कठीण जे प्रसंग असतात ना त्याला तोंड देण्याची ना मानसिक शक्ती सुद्धा निर्माण होते. ज्या मुलांची ना भावनिक बुद्धिमत्ता, त्याला हल्ली EQ असं म्हणतो बघा आपण, उच्च असते, त्याला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टीचा समतोल राखता येतो.
1: बरोबर.
0: तुम्ही आणि दुसरं अजून एक विचारलेलं होतं की मुलांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी पालकांनी अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे.
1: बरोबर.
0: हा ना आजच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं बघा, की मुलांच्या प्रगतीचं मोजमाप आहे ना आपल्याकडे फक्त मार्कशीटवरूनच करतात. पण खऱ्या आयुष्यात ना मार्कशीट पेक्षा त्याचं लाईफ स्किल खूप महत्वाचं असतं.
1: खरंय.
0: मग आता त्याच्यामध्ये पहिली कुठली येते बघा, याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असते बघा. केवळ बुद्ध्यांक चांगला असून चालत नाही, तर त्या मुलाची ना भावनिक बुद्धिमत्ता विकसित होणं खूप गरजेचं असतं. भावना दाबण्यापेक्षा त्या व्यक्त करायला आणि त्याचं व्यवस्थापन करायला शिकवणं खूप महत्वाचं आहे. आणि ही ना त्याच्या व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी आहे बरं का. दुसरं एक अजून आहे म्हणजे त्यांच्या निर्णयाला तुम्ही स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये छोटे बदल पण केले पाहिजे. त्या मुलाला वाटलं पाहिजे हो माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, मला पण स्वतः निर्णय घेता आले पाहिजेत. आणि आपण तशी पालकांनी त्यांना संधी पण दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: जेव्हा आपण त्यांचे छोटे मोठे निर्णय त्यांना स्वतःला घेऊन देतो तेव्हा त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
1: खरं.
0: त्यांना स्वतःच्या चुकांमधून शिकू द्या, कारण त्यातूनच त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची त्यांना जाणीव होते.
1: बरोबर.
0: आणि तिसरं म्हणजे काय, सहानुभूती आणि त्यांच्याकडे ना संवाद कौशल्य पाहिजे, म्हणजे त्याला आपण एम्पथी आणि कम्युनिकेशन असं म्हणतो. मुलाला ना केवळ स्पर्धेत टिकायचं फक्त शिकू नका बरं का, तर दुसऱ्याच्या दुःखात सुद्धा सहभागी व्हायला त्यांना आलं पाहिजे. सहानुभूती दाखवायला शिकली पाहिजे त्यांनी. आजच्या जगात ना संवाद कौशल्य हे खूप महत्वाचं आहे बरं का.
1: बरोबर.
0: आणि हे सर्वात मोठं शस्त्र पण आहे. आपल्या मनातले जे काही विचार आहेत ना ते स्पष्टपणे आणि संयमाने मांडता आले पाहिजे. हे ज्याला जमलं ना तो आयुष्यात कुठेही मागे पडत नाही.
1: बरोबर. बरोबर.
0: माझा एक व्यावहारिक सल्ला असा असेल की मुलाला घरातील लहान मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये सामील करून घ्या. मग त्या भाज्या आणणं असेल किंवा घर आवरण्याचं काम असेल, यातून त्यांना ना टीमवर्क आणि जबाबदारी या दोन गोष्टी पुस्तकी ज्ञानाशिवाय समजतात.
1: बरोबर.
0: थोडक्यात म्हणजे काय बघा, जेव्हा पालकांचा कल केवळ मार्कावर नसून मुलांच्या सहानुभूती आणि संवादावर असतो तेव्हाच एक खंबीर प्रगल्भ आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व आकाराला येतं.
1: बरोबर.
0: आपण त्यांना फक्त यशस्वी नाही तर सक्षम माणूस म्हणून घडवायला हवं.
1: अगदीच. मुलांबरोबरचं जे नातं आहे ते भीतीवर नाही तर ते आदर आणि प्रेमावर आधारित असायला हवं, आणि त्यासाठी तो संवाद कायम असायला हवा आणि तो कायम सतत सुरू ठेवायला हवा आणि तो ठेवावा यासाठी म्हणून पालकांना या निमित्ताने काय संदेश द्याल?
0: तुम्ही मुलांचे पालक होण्याआधी त्यांचे उत्तम श्रोते बना. बी अ गुड लिस्नर. या सल्ल्याचं मर्म समजून घेण्यासाठी एक तीन छोटे मुद्दे आपण लक्षात घेऊ. पहिला म्हणजे काय, ऐकून घेण्याची ताकद पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गॅजेट फ्री 15 मिनिटं मुलांसाठी तुम्ही दिली पाहिजे. आणि तिसरी म्हणजे भीती विरुद्ध प्रेम. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भीतीपोटी मुले फक्त आज्ञा पाळतात पण प्रेमापोटी मुले तुमच्या मूल्यांचा स्वीकार करतात. तुमचा मुलावर असलेला विश्वास आणि त्यांच्याबद्दल वाटणारा आदर हाच त्यांच्या आयुष्याचा खरा पाया ठरेल.
1: बरोबर.
0: मुलांना उत्तम बनवण्याच्या नादात त्यांना आपलं बनवायला विसरू नका, मी एवढंच म्हणेल. आणि धन्यवाद.
1: बरोबर. तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्रात आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या, त्या सर्वांसाठी मनापासून धन्यवाद.
0: संपूर्ण आकाशवाणी टीमचे मी धन्यवाद मानतो.
1: युवक मित्रांनो, आपल्या युववाणीच्या कार्यक्रमातून मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात.

0: तोपर्यंत नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकला. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: कार्यक्रम तराने नए पुराने।
1: तराने नए पुराने।

0: आधी मूल्य भरा।
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर .gov.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जात गणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली आहे. दोन्ही देशातलं सहकार्य वाढीस लागावं यासाठी यावेळी सखोल चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: हम डिझाईन अँड डेव्हलप इन इंडिया अँड इटली अँड डिलिव्हर फॉर द वर्ल्ड के सिद्धांत पर आगे बढेंगे. फॅशन से लेकर फिनटेक तक, लेदर से लेकर लॉजिस्टिक तक, मोबिलिटी से लेकर मैन्युफैक्चरिंग तक, हर क्षेत्र में हम अपनी ताकतों को जोड़कर पूरी मानवता की भलाई के लिए काम करेंगे.
0: महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज युएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेत बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. यावेळी अमेरिकेतल्या न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोसर्निक उपस्थित होत्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले,
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये

0: त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणु ऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करेल.
1: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणु ऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. ख्रिस्तोदौलिदेस या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशात चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जिरामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नागपूर इथं जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं संविधान चौकात निदर्शनं केली तर ठाण्यातल्या 800 औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला. सांगली आणि बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथं 46.8 अंश सेल्सिअस नोंदवलं.

0: येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या 1 दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 7:50 होत आहेत. ऐकूया प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात स्वच्छ भारत अभियान गीत.

स्वच्छ भारत अभियान गीत प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 7:15 वाजतायत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, अभ्यास, नोकरी, व्यवसाय आणि कौशल्य प्राप्ती हे विद्यार्थी दशेतलं ध्येय असतं. विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावं यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. विविध अभ्यासक्रमांमध्ये राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेमार्फत देशव्यापी परीक्षा घेतल्या जातात. अशाच प्रकारे वैद्यकीय प्रवेशासाठीच्या आवश्यक असलेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि देशभर एकच गदारोळ झाला. या परीक्षा, त्यांची व्याप्ती, त्यांची आवश्यकता आणि या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून घेण्याची काळजी याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, यंदा नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि त्या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर सरकारने तातडीने कारवाई सुरू केली. एका शहरात पेपर फुटल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे श्रम वाया जातात. केवळ नीटच नव्हे तर जेईई, कॅट अशा अनेक ज्ञानशाखांच्या परीक्षांना न्यायालयात आव्हान दिलं जातं. न्यायालयाचे निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या करिअरला खीळ बसते. यामुळे अशा परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का? निवड परीक्षेनंतरचा अभ्यासक्रम आणि आपली क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांनी या निवड चाचणी परीक्षांसंदर्भात भूमिकेत काही बदल केले पाहिजेत का? याविषयी करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ श्रीराम गीत यांनी सांगितलं.
1: पहिली गोष्ट म्हणजे चाचणी परीक्षा घेण्याची फार मोठी गरज आहे नीट करता. 23 लाखाचा आकडा खरे परीक्षार्थी जेमतेम 3 लाखावर येतील. ज्याप्रमाणे जेईई ऍडव्हान्स ही जेमतेम 2 लाख मुलं देतात, त्या पद्धतीत ही परीक्षा घ्यायला पाहिजे. दुसरा मुद्दा, ऑनलाईन परीक्षा घेणं हे जगभर आता रुळलेलं आहे. ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात पेपर लीक झाला असं समजलं तर शेवटच्या मिनिटाला सुद्धा पेपर बदलता येतो. प्रश्नांचा सिक्वेन्स बदलून परीक्षा घेणं हाही एक उपाय आहे. त्याच्यामुळे हे सगळे उपाय पुढच्या वर्षी अंमलात येतील असं मला वाटतं. तशी धर्मेंद्र प्रधान आणि एनटीएचे अध्यक्ष या दोघांनी ग्वाही दिलेली आहे. डॉक्टर झाल्यानंतरची परिस्थिती काय आहे याच्याबद्दल पालक आणि विद्यार्थी पूर्ण अंधारात असतात. तर असं लक्षात येईल की वैद्यकीय करिअरमध्ये पैसा हा एकमेव, जोडीला प्रतिष्ठा ही सगळी संपलेली आहे. सध्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हा तिथे राबणारा कामगार म्हणून असतो याची पालकांना अजिबात कल्पना नसते. ती त्यांनी जर घेतली तरी सुद्धा या परीक्षेचं, या करिअरचं आकर्षण कमी होत जाईल. दुसरा मुद्दा असा, डॉक्टरांवर होणारे हल्ले, डॉक्टरांना येणाऱ्या कायदेशीर अडचणी आणि लागणारा पैसा हा इतका चमत्कारिक पद्धतीत वाढत गेलेला आहे अशी सध्याची परिस्थिती आहे. पण याची कल्पना कोणचीही नसल्यामुळे डॉक्टरच बनायचंय असा हट्ट असतो आणि तो वेडा हट्ट कमी होण्याची गरज आहे. जेईला माझ्या माहितीत यंदाच्या वर्षी माझ्या जवळचे ओळखीचे अनेक विद्यार्थी बसले आहेत. आयआयटी करता जेईची परीक्षा द्यायची असते म्हणून त्यांनी क्लास लावला, अभ्यासाला सुरुवात केली. यांच्यातला फार तर 2 किंवा 3 विद्यार्थी आयआयटी पर्यंत पोहोचतील. 2000 किंवा 3 जर विद्यार्थी या पद्धतीत जर आयआयटीला पोहोचणार असतील किंवा नीटची परीक्षा तयारी केली, नीटचा क्लास लावलाय म्हणून सुरुवात केली आणि सरकारी किंवा खाजगी कॉलेजात प्रवेश मिळत नाही अशांची संख्या याच प्रमाणात असते. तिसरी एक परीक्षा एमबीएच्या एंट्रन्सच्या संदर्भात सर्व पदवीधर एमबीए करायला कॅटची परीक्षा द्यायची, जी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात असते अशी सुरुवात करतात. पण कॅट

0: चं सिलेक्शन अत्यंत टफ असतं आणि 22 आयएम मध्ये जाणारा मुलगा शोधून सुद्धा पुण्यात सापडत नाही. तर ती परीक्षा किती कठीण आहे, पण पुण्यात कॅटचे क्लासेस प्रचंड प्रमाणात आहेत. मी 3 प्रेम परीक्षांची तुम्हाला उदाहरणं दिली. खासगी मेडिकल कॉलेजला लागणारी फी ही सध्या साधारणपणे 60 ते 80 लाख असते फक्त MBBS करता. याऐवजी 10 लाख रुपये देऊन जर 100 पालक निघणार असतील की पेपर आम्हाला द्या, तर क्लास चालक तो पेपर मिळवण्याच्या किंवा फोडण्याच्या मार्गाचा अवलंब करू शकतात ना. तोच प्रकार यंदा तिसऱ्यांदा घडला आहे, पण यंदा पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेली. याच्या आधी 2 ज्या ज्या सेंटरला हा प्रकार घडला तेवढ्या पुरताच ठेवलेला होता, पण पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेली आणि मुलांचं 3 मे पासून 21 जून पर्यंत सगळं मानसिक आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. सुमारे 15 साल पासून इंटिग्रेटेड किंवा टायअप नावाची व्यवस्था संपूर्ण भारतात अस्तित्वात आलेली आहे आणि महाराष्ट्रात ती बोकाळलेली आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे, जेईच्या संदर्भात किंवा नीटच्या संदर्भात फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या कुवती बाहेरचे आहेत, म्हणून क्लासची गरज असते आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजचा वेळ वाया जातो. त्याच्याऐवजी टायअप मध्ये जा, तिथेच तुमची हजेरी लागेल, बसण्याची परीक्षेला व्यवस्था होईल. खरं सांगायचं तर या सगळ्यावर शिक्षण खात्याने बंदी घालायला पाहिजे. शिक्षण खातं याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतंय. 11वी 12वीच्या वर्गामधली 75% उपस्थिती नसेल तर फॉर्म परीक्षेचा मिळणार नाही, परीक्षेला बसता येणार नाही. हा नियम पूर्णपणे धुडकावून टायअप किंवा इंटिग्रेटेडची व्यवस्था पॅरलली चाललेली आहे आणि त्याला पालक बळी पडतायत. शेवटचा एक महत्वाचा मुद्दा सांगतो. इयत्ता 11वी पास झाली की अनेक मुलांच्या डोक्यात मला NDAला जायचंय असं सुरू होतं आणि NDAला जाण्याकरता सायन्स घेतलंच पाहिजे अशी एक भूमिका चुकीची असते. या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक अकॅडमी सुरू झालेल्या आहेत. पुण्यात काही जुन्या जाणत्याही आहेत. मूळचा मुद्दा NDAत जाण्याकरता सायन्स लागतं हीच कल्पना चुकीची आहे हे पालकांना माहीत नसतं. सायन्स सगळ्यांना झेपतं असं नाही. NDAत जाण्याकरता सर्व विषय लागतात आणि मुख्य म्हणजे मोठा विषय गणित असतो. गणिताचा अभ्यास तुम्ही कॉमर्स घेऊन करू शकता, आर्ट्स घेऊन करू शकता, पण त्याच्याऐवजी सायन्स घेतलं तर सायन्स न झेपणं, सायन्समध्ये बोऱ्या वाजणं आणि NDA पण न मिळणं अशा सगळ्या बाजूनी नाराजी आयुष्यावर दाटून येते.
1: श्रोते हो, नीट सारख्या परीक्षांमधून वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो, पण चांगल्या करिअरसाठी केवळ MBBS हाच एक पर्याय आहे का? केवळ डॉक्टर बनूनच रुग्णांची सेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करता येते का? त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांविषयी विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. औषध निर्माण, संशोधन, साथरोगांचं संशोधन, भौतिकशास्त्रावर आधारित वैद्यकीय उपकरणं, नर्सिंग आणि इतरही अनेक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. या पर्यायांविषयी व्यवसाय मार्गदर्शक आनंद मापुसकर यांनी सांगितलं.
2: विद्यार्थी आणि पालकांनी हे विचार केला पाहिजे की त्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचंय, तर त्याच्यामध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. साधारणतः भारतामध्ये जर का आपण विचार केला तर जो MBBS डॉक्टर आहे त्याला खूप महत्व दिलं जातं आणि त्याच्या अंडरच सगळ्या गोष्टी आहेत असं आपल्याला साधारणतः वाटतं, पण मला वाटतं की हे तितकंसं बरोबर नाही. आता वैद्यकीय क्षेत्राचा जर का आपण विचार केला तर डॉक्टर जे आहेत MBBS किंवा MD असतील, स्पेशालिस्ट असतील, तर ते साधारणतः आपण बघतो की रुग्ण असेल तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करतात आणि त्याच्यातून रोगाचं निदान करण्याचं काम करतात आणि त्यानंतर त्याला औषधं वगैरे लिहून देतात. म्हणजे मग लक्षात आलं की फक्त डॉक्टर्स नाही तर औषध निर्मिती करणारे सुद्धा गरजेचे आहेत. मग आपल्याला लक्षात येतं की अरे औषध तयार करण्याचं जे शास्त्र आहे त्याला आपण औषध निर्माण शास्त्र किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला फार्मसी म्हणतो. आता फार्मसीचा आपण विचार केला तर फार्मसीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला लागतं की त्याच्यामध्ये केमिस्ट्री हा विषय येतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला औषधं किंवा ड्रग्ज किंवा लसी ह्या शोधण्याचं काम जे आहे हे साधारणतः फार्मास्युटिकल कंपन्या करतात. त्यामुळे रिसर्चमध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा वाव ह्या फार्मसी या शाखेकडे आहे. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात त्याच्यावर संशोधन करायला लागतं.

0: मग आपल्याला लक्षात येतं की अरे याच्यामध्ये रिसर्चर लागतात. मग आपण विचार करूया की रिसर्चर कुठल्या प्रकारचे लागतील. मग काही केमिस्ट्री मधले रिसर्चर लागतात, काही मायक्रोबायोलॉजी या विषयातले रिसर्चर लागतात. आता काही विद्यापीठांमध्ये व्हायरॉलॉजी म्हणजे व्हायरसचा अभ्यास करणारी लोक सुद्धा असतात. आता हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय फक्त एमबीबीएस डॉक्टर करत नाही. त्यामुळे मग आपल्याला बीएससी केमिस्ट्री असेल, बीएससी मायक्रोबायोलॉजी असेल किंवा एमएससी आपल्याला व्हायरोलॉजी असे विषय घेऊन सुद्धा आपल्याला मला वाटतं की हे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा काम आपल्याला करता येऊ शकतं. डेंटिस्ट सुद्धा आपण बनू शकता. त्यानंतर आपण विचार जर केला तर आता आपल्याला भारतीय ज्ञान परंपरेतून आलेली जी आयुर्वेद आहे म्हणजे बीएमएस नावाची जी पदवी आहे त्या बीएमएस आपण शिक्षण घेऊ शकतो. ज्यांना युनानी पद्धतीचा अभ्यासक्रम शिकायचा आहे तर त्यांच्यासाठी बॅचलर इन युनानी मेडिसिन अँड सर्जरी नावाचा अभ्यासक्रम आहे. आणि एक वेगळ्या प्रकारचा अतिशय पण जो खूप लोकप्रिय होतोय तो अभ्यासक्रम जो आहे नॅचरोपॅथी आपण म्हणतो ज्याला, तर त्याची सुद्धा आपल्याकडे बॅचलर डिग्री आहे. तर अजून पर्याय त्याच्यामधले असे आहेत की सगळेच रोगांवर एमबीबीएस डॉक्टर उपचार करू शकत नाहीत. मग आपल्याला लक्षात येतं काही अस्थिव्यंग वगैरेचा आजार असेल किंवा काही दुखापत झालेली असेल, परत माणसाला चालायचंय, तर मग त्याला फिजिओथेरपीची गरज पडते. आणि मग फिजिओथेरपी हे सुद्धा खूप महत्वाचं फील्ड आहे. आपण बघतो की अनेक वेळेला म्हातारी माणसं असतील, अपघात झालेले आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे जे आपण ऍथलीट्स बघतो किंवा स्पोर्ट्स पर्सन बघतो त्या सगळ्यांना फिजिओथेरपीस्ट लागतो मदतीला. कारण स्नायू बळकट कसे करायचे, कोणी कुठला व्यायाम करायचा हे सांगणारा, हे शिकवणारा असं लागतो. त्यामुळे फिजिओथेरपी हे सुद्धा एक मेडिकल ब्रँचेस आहे, ती सुद्धा चांगली आहे. आता दुर्दैवाने कधी कधी काय होतं की काही मुलं जन्माला येतात काही ना काही व्यंग घेऊन जन्माला येतात, मग सेरेब्रल पाल्सी असेल किंवा काही जणांना आयुष्यामध्ये नंतर काही अपघात होतात त्याच्यानंतर त्यांना चालता येत नाही. तर अशा लोकांना रोजच्या जीवनातली कामं कशी करायची हे शिकवणारे जे असतात ते ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात. त्यामुळे ऑक्युपेशनल थेरपी हा सुद्धा कशा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर अजून एक आगळा वेगळा अभ्यासक्रम जो आहे तो म्हणजे बॅचलर इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी. आता याच्यात काय होतं की कानाने काही जणांना ऐकू येत नाही, बोलतानाही त्रास होतो, स्टॅमरिंग नसतं किंवा काही गायक वगैरे असतात तर त्यांना गळा जो आहे गळ्याचा स्ट्रेंथ ती वाढवायची असेल अशा वेळेस मदत करणारे जे असतात ते बॅचलर इन ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी वाले. आपल्याला आश्चर्य वाटेल पण भारतीय ज्या परिचारिका आहेत त्यांना युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, विकसित देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे आपण बीएससी नर्सिंग हा एक अभ्यासक्रम आहे आणि त्यामुळे जनरल नर्सिंग जीएनएम हा पण एक अभ्यासक्रम आहे. आता याच्यानंतर आपण बघतो की रोग निदान करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञांची आपल्याला आवश्यकता भासत असते तर ते पण शिकण्याचं आहे. म्हणजे आपल्याला जर का त्यातलं चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला आश्चर्य वाटेल की बायोमेडिकल इंजिनिअरिंग सारखं एक शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपण जी उपकरणं वापरली जातात मग एमआरआय स्कॅन असेल, सीटी स्कॅन असेल, वेगवेगळ्या प्रकारची शरीराची आपण स्कॅनिंग करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण टेस्ट घेत असतो आणि त्याच्यातून रोग निदान होत असतं, तर असे तंत्रज्ञ सुद्धा आपल्याला लागत असतात. म्हणजे साधा आहे की बीएससी केमिस्ट्री आणि नंतर डीएमएलटी केलं तर तुम्ही पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये खूप चांगल्या प्रकारचे टेक्निशियन म्हणून काम करू शकता. तुमचा जर का डिप्लोमा झाला असेल तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर सोनोग्राफी यासारखे अभ्यासक्रम जे आहेत आणि एमआरआय स्कॅन सारखे अभ्यासक्रम जे आहेत हे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मला वाटतं की ते बघता येऊ शकेल. त्यामुळे अशा प्रकारे टेक्निशियन होणं आणि वेगवेगळी जी यंत्र असतात ती यंत्र हाताळणं, प्रसंगी ती यंत्र जी आहेत त्यानंतर रिपेअरिंग करणं ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या संधी जे आहेत ह्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. हे सगळे जे अभ्यासक्रम मी सांगितले त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे अभ्यासक्रम आहेत, स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम आहेत, हे सगळे आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती ही केवळ एमबीबीएस या एका अभ्यासक्रमापुरती नाहीये तर ती मला वाटतं की वेगवेगळ्या कोर्सेसमधनं वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपल्याला करता येऊ शकतं, त्याचा विद्यार्थी आणि पालकांनी जरूर विचार केला पाहिजे.
1: श्रोते हो, देशाच्या विकासात या विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा ठरून त्याप्रमाणे सर्वच संबंधित यंत्रणा आणि संस्थांनी तसंच पालकांनीही सजगतेने निर्णय घेतले तर देशाचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला केव्हाही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. निर्मिती, संपादन आणि निवेदन गौरी देशमुख, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे.

0: श्रोतेहो नमस्कार. 103.1 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 30 वैशाख शके 1948, दिनांक 20 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. नांगराची जागा ट्रॅक्टर घेई, आता ग्रामीण भागातही आधुनिकता येई. सुविचार पुन्हा एकदा. नांगराची जागा ट्रॅक्टर घेई, आता ग्रामीण भागातही आधुनिकता येई. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत मिश्र शेती याविषयी. मुक्काम पोस्ट नावली, तालुका जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी सुमित जांभळे यांची श्रेया गोलेवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंना, आपल्या कार्यक्रमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रगतीशील शेतकऱ्यांच्या मुलाखती आपण प्रसारित करीत असतो आणि ज्या योगे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकरी कसा ताठकणाक घेऊन उभा आहे याची आपण माहिती करून देत असतो. कारण आपला पारंपरिक जर व्यवसाय बघितला तर शेतीच आहे आणि आजकाल यामध्ये या शेती व्यवसायामध्ये तरुणांचा सहभाग सुद्धा खूप वाढलेला आहे आणि या तरुणांचा सहभाग वाढल्यामुळे त्याच्यामध्ये अनेक बदल होत आहेत आणि याचा परिपाक म्हणजे आपल्याला सकस पिकांचं उत्पादन मिळतंय आणि अशा पद्धतीनं बराच मोठा तरुण वर्ग जो आहे तो शेती व्यवसायाकडे वळालेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्यात बदल करतोय, चांगले पिकं घेतोय आणि आपला आर्थिक स्तर उंचावतोय. तर हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज सुद्धा आपल्या भेटीला मुक्काम नावली म्हणजे परळी खोऱ्यातलं उर्मोडी धरणाच्या जवळचं नावली हे गाव आहे आपल्या सातारा जिल्ह्यातलंच. तिथं तसं म्हटलं तर तो भाग सगळा डोंगराळ भाग आहे पण याच्यामध्ये सुद्धा जिद्दीनं शेती करत अनेक प्रकारची पिकं घेत मिश्र शेती पद्धत वापरून चांगल्या पद्धतीनं हा शेती व्यवसाय करणारे एक तरुण शेतकरी आज आपल्याकडे आलेले आहेत, सुमित जांभळे. तर त्यांनी मिश्र शेतीमध्ये अनेक प्रकारचे भाजीपाला पण घेतलेला आहे, ते भाताची शेती पण करतात, त्यांनी स्ट्रॉबेरीचं उत्पादन पण घेतलंय, शिवाय बांबू लागवडीचा एक वेगळा प्रयोगही केलेला आहे. कशा पद्धतीनं त्यांनी हे नियोजन केलंय, कशा पद्धतीने हे त्यांनी उत्पादन घेतात, विक्री कशा पद्धतीनं करतात आणि ते किती समाधानी आहे त्याच्याबद्दल आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, आता तुम्ही तरुण वयामध्ये शेती हा व्यवसाय करताय, आताच्या परिस्थितीमध्ये की नोकरीच्या मागे तरुण लागतात किंवा शिक्षण झालं की शेतीपेक्षा नोकरीकडे जास्त हे केलं जातं, तर हा शेती व्यवसाय तुम्ही केव्हापासून सुरू केला?
2: तरी मला एक 11 वर्षाची शेती सुरुवात केली. सुरुवातीला मी 11वीला असताना म्हणजे वडील ऑफ झाले, त्यानंतर आम्ही म्हणजे 12वी करत काय काय कुठे कुठे काम करायचं, त्यासाठी आमच्या गावामध्ये एक जण असे बऱ्या ठिकाणी मी काम करायचो, मी हजेरीवरती वगैरे 200 रुपये हजेरी किंवा 150 रुपये, त्यावेळी हजेरी कमी होती, असं काम करायचो. काम करता करता मला शेतीची आवड निर्माण झाली त्यावेळेस. तर म्हणलं आपण मुंबईला कुठे जायचं नाही, तर गाव आपले बऱ्यापैकी तरुण सगळे मुंबईला येत, गावाला कोणच नाही
1: बऱ्यापैकी.
2: त्यावेळेस मी ठरवलं की मग आपण शेतीच करायची, आपण काही नाही काहीतरी होईल पण शेती करायची, ती आवड निर्माण झाली. त्यावेळी मग सुरुवात केली शेतीला मी 11 वर्षापूर्वी.
1: किती क्षेत्र आहे तुमचं?
2: तसं क्षेत्र भरपूर आहे, बऱ्यापैकी डोंगर भाग आहे, 5 एकर शेती आपली,
1: 5 एकर
2: आहे पण बऱ्यापैकी डोंगर भाग आहे, त्यामुळे जी वायवाटील आहे ते आपण बऱ्यापैकी करतो. त्यामध्ये मी भाजीपाला म्हणा, स्ट्रॉबेरी म्हणा, अशी सर्व प्रकारची पिकं घेतो आणि जे डोंगर भाग आहे त्यामुळे बांबू लागवड केल्या, ते आता हल्ली केल्या 2 वर्षाली करून. याच्या आधी सुरुवातीला मी स्ट्रॉबेरी केली, जिथे मी काम करत होते स्ट्रॉबेरी करायची, तिथे मी शिकलो थोडंफार, ते माहिती घेतली, मग आपली स्वतः म्हणलं आपण काहीतरी करूया, मग त्यावेळेस मी स्वतः स्ट्रॉबेरी लावली. त्यावेळेस
1: आपल्या शेती व्यवसायाची सुरुवातच स्ट्रॉबेरी असं म्हणायला
2: झाली.
1: पण आता स्ट्रॉबेरी हे जे फळ आपण बघितलं तर तसं म्हटलं तर मेढा, जावली किंवा महाबळेश्वर जास्त प्रमाणात येतं, मग तितक्या गुणवत्तेचं किंवा तितक्या चांगल्या दर्जाचं आपण करावं हे कसं सुचलं आणि कशा पद्धतीनं तो प्रयोग

0: यशस्वी झाला किंवा काय काय त्याच्यामध्ये अडचणी आल्या?
1: आता आपला भाग जो आहे तो पण डोंगर भागच आहे, कास आपल्या आपल्या डोंगराच्या वरती कास आहे, कास पठार, ती बाजू थंड थंड वातावरण आहे पूर्णपणे, त्यामुळे तिथे स्ट्रॉबेरी चांगल्या प्रकारे येते. आम्ही तिथं बघितलं तर चांगल्या प्रकारे स्ट्रॉबेरी यायची, म्हणजे आम्ही तिथे सुरुवात केली स्ट्रॉबेरीला.
0: किती क्षेत्रात लावली सुरुवात?
1: सुरुवातीला आम्ही 20 गुंठे लावलेले.
0: बरं.
1: नंतर मग जे तिथे जे लोक करायचे ना स्ट्रॉबेरी, ते सर्वांनी बंद केलं तिथला, कारण ट्रॅव्हलिंग वगैरे परवडायचं नाही आणि स्ट्रॉबेरी आपली लेट व्हायची. आपल्याकडे पाऊस भरपूर वेळ असतो, पाऊस 4-5 महिने पाऊस असतो. स्ट्रॉबेरी करायला गेला आपल्याला जानेवारी फेब्रुवारी स्ट्रॉबेरी निघायची, स्ट्रॉबेरी जानेवारी फेब्रुवारी, त्यावेळेस रेट पूर्ण डाऊन व्हायचा, मार्केटचा रेट पूर्ण डाऊन व्हायचा. सुरुवातीला रेट चांगला असतो, नोव्हेंबर डिसेंबरला स्ट्रॉबेरी महाग असते, त्यामुळे मग ते नंतर पैसे राहायचे नाही, आपलं भांडवलच निघायचं नाही. त्या लोकांनी बंद केली, पण ते लोक निघून गेले तिथं जिथे मी काम करायचं ते, नंतर मी एकटाच राहिलो तिथं स्ट्रॉबेरीवाला. पण मी काय जिथे सोडले, मला आपण गावाला राहायचं, शेतीच करायची, कारण की अडचणी आज ना उद्या आपलं चांगलं होईल ह्या आशेनं आपण काम करत राहिलो. मग ते हळूहळू थोडी थोडी कमी कमी गेली, पण स्ट्रॉबेरी करत राहतो. मग ते स्ट्रॉबेरीत भेटत नाही, त्यासाठी मग पर्यायी पीक आपण काहीतरी केलं पाहिजे.
0: तर म्हणलं भाजी, हा स्ट्रॉबेरीचं जर उत्पादन चांगलं आलं नाही तर त्याला दरही मिळणार नाही, त्याला एक पर्यायी पीक असणं खूप महत्वाचं.
1: मग आपलं थोडं आपलं चालणार कसं घरच्या सगळ्या गोष्टी आहेत सगळं. नंतर मग म्हणलं भाजीपाला हा ह्याला मरण नाही कुठलं,
0: हे
1: रोज रोज चालणार गोष्ट आहे, त्याला काय हे नाही. मग मी भाजीपाल्यामध्ये उतरलो.
0: बरं, कोणकोणतं मग आता ती पिकं कोणकोणती घेतात?
1: म्हणजे आपल्याला लागते मग म्हणजे वांगी, तंबाटी, मिरची, भेंडी, गवारी आणि दोडका, कारलं वगैरे, ही कमी प्रमाणात
0: जवळजवळ सगळ्याच प्रकारची घेतात.
1: हा, ती लोकांना कंटिन्यू लागते. आणि आपल्याकडे जास्त करून पांढरं वांगं माहिती ना, पांढरं वांग ते जास्त लोकांना ते भरपूर आवडतं. मुंबईवाले लोकांना गावाला तरी ते घेऊन जातात पांढरं वांग, पांढरं वांग. मग मी जास्त करून असे पांढरं हिरवं असतं ना, पांढरं हिरवं ते वांग करतो आणि मिरच्या वांग. आणि मी स्वतः सर्व प्रकारे तयार करतो आणि स्वतः घरोघरी विकतो, म्हणजे गावागाव जास्त स्वतः विक्री करतो ते.
0: बर बर. मग आता ज्या वेळेला तुम्ही स्ट्रॉबेरीच्या नंतर ह्या भाजीपाल्याचा निर्णय घेतला किंवा भाजीपाला पिक करायला लागला, त्यावेळेला आता तसं म्हटलं तर ही पिकं जी आहेत ती वेगवेगळ्या कालावधीची आहेत, मग याचं नियोजन कशा पद्धतीनं केलं, कुठल्या पिकानंतर कसं, किंवा त्याचं वर्षभरासाठी तर आपल्याला पैसा हातात पाहिजे, त्यासाठी ह्या पिकांचं नियोजन करणं किती महत्वाचं आहे आणि कशा पद्धतीनं केलं तुम्ही?
1: आता मी पण त्यावेळेस नवीन होतो, आपलं करायचं म्हणून ते केलंच पाहिजे काही नाही काहीतरी. मग मी स्वतः लावायचो, पाऊस गेला की सर्व प्रकारचे लावायचो, त्याच्यामध्ये मिरची, मिरचीचं असं आहे थंडीमध्ये मिरचीला आकसा पडतो, मिरची फुलत नाही, ती अशी आकसून बसते. मग ती थोडा थोडी लीड करायची मिरची. वांगं काय कंटिन्यू येतं कधी, वांगं तुम्ही लावा, वांग 12 महिने कंटिन्यू येतं. मग वांगं, मिरची, परत टोमॅटो पण बऱ्यापैकी येतं, भिंडी गावरी सुद्धा येते. आणि त्यामध्ये व्हरायटी आपण जे आपण जे बी खरेदी करतो ना, त्याच्यामध्ये प्रकार आहेत. पावसाळ्या म्हणजे हिवाळ्यामध्ये वेगळं बी, उन्हाळ्यामध्ये वेगळ्या प्रकारचं बी येतं, ते देतात. आपण दुकानामध्ये गेलो की ते सांगतात, हा हे वाला हे लावा, हे चांगलं येईल पावसामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये असं असं. मग तशा प्रकारची माहिती घेत गेलो, माणसं जोडत गेलो, सातारमध्ये फिरायचो, नवीन ठिकाणी असं गेले की आपलं चांगलं बोल, आपलं बोलणं चांगलं असलं ना की चांगले लोक आपल्याला जुडतात, ही खरी गोष्ट आहे. भरपूर लोक मी म्हणजे चांगलं आहे, नशीब चांगलं की एवढी लोक माझ्यासोबत आहेत आता आत्ताच्या जोडली. मग त्यांच्याकडे नवीन नवीन माहिती भेटायची, हे करतो ते करतो. बरेच जण म्हणायचे की बंद कर शेती, मुंबईला निघून जा, कुठेतरी काहीतरी कर, काहीतरी काम कर. नाही म्हणलं, शेतीच करायची, आज ना उद्या आपण काहीतरी होईल आशेनं करायची. आता एकदा निर्णय घेतला म्हणून त्याला मागं सरायचं नाही आपण. मग ते करत करत बऱ्यापैकी आता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपला डोंगर भाग आहे पूर्ण, ते काही करा पीक, तुम्ही ते राहतच नाही
0: बऱ्यापैकी, वन्यजीवांचा त्रास होत.
1: आणि मध्ये मी स्ट्रॉबेरीच्या 2-3 वर्षानंतर ऊस केलेला.
0: बरं.
1: ऊस केला पहिल्या वर्षी, चांगला आला ऊस, 30 गुंठ्यात ऊस केला, 33 टन उत्पादन भेटलं पहिल्या वर्षी, चांगलं निघाला. दुसऱ्या वर्षी मग म्हणलं चांगला ऊस ऊस निघतोय, मग वाढवूया, कारखान्यात नोंद वगैरे केली, सगळं केलं. आणि दुसऱ्या वर्षी 2 एकर ऊस केला, 80 गुंठ, एक सुद्धा ऊसाचा कांटा राहिला नाही वावरत, पूर्णपणे गावाने संपूर्ण खाल्लं, एवढं नुकसान. आणि थोडंफार खर्च गेला सगळा, हे गेलं लॉसमध्ये गेलं पूर्ण. 2 एकर मध्ये एक सुद्धा गाडी गेली नाही, एक ऊस भेटला नाही आपल्याला त्यातला. सुरुवातीला गावाने खाल्लं, जे पाला जे उगवतो ते गहू खातात, गहू आणि जे कणकाचं मोठी झाली, ऊस तुमचं मोठं आलं की डुक्कर खातात, डुक्कर, लांडुऱ्या वगैरे, ते असं.
0: डोंगराळ प्रदेशात म्हणजे आपणच त्यांच्या ठिकाणी राहतो, आपल्याला त्यांना अटकाव करतात
1: तेच ना. आणि इतक्या मोठ्या क्षेत्राला आपण कंपाऊंड तर करू शकत नाही, आपल्याला इतकं भांडवल पण नाही. आपण आपले
0: सर्वसाधारण होणार खूपच आहे, म्हणजे नुसतं फक्त ऊसच जर केला तर सगळंच नुकसान झालं,
1: सगळं नुकसान आहे.
0: त्याच्यावर उपाय काही शोधला की?
1: उपाय शोधला मग त्याच्यानंतर म्हणला तर याला कंपाऊंड वगैरे आपलं केलंच पाहिजे, म्हणजे एवढं मोठं आपण करू शकत नाही. मग ते ऊसाचं सगळं स्टॉप केलं, ते वापरात तसेच येत, त्यामध्ये काहीच नाही सध्या पडू नये. मग आपलं 20 गुंठ्यामध्ये आपण कंपाऊंड केलं पूर्ण, तार कंपाऊंड केले, अँगल स्वतः आणले, लावले, 7 तारा ओढल्या पूर्ण गोल राऊंड, त्याला शेड नेट बांधले, हिरव नेट असतं ना चांगल्या क्वालिटीचं, ते अजून आहे शेड नेट आपलं. मग ते ओढून त्यावरती आपण झटका मशीन वापरतो, सरकार मान्य झटका मशीन मिळते बघा,
0: बरं बरं, म्हणजे
1: सौर ऊर्जेवरती चालते, सौर पॅनल.

0: असतो, त्यावरती ती मशीन चालते, त्या मशीन मधून करंट येतो, तो करंट नॉर्मल येतो, म्हणजे 12 वॅटचा असतो बॅटरी सारखा, त्याने आपला थोडासा झटका पडतो, मी चांगला बसतो, माणसाला काय होत नाही, चांगला बसतो, त्याच्यामुळे आपलं संरक्षण होतं, म्हणजे वांढरं माकडं येतात ना वरनं, त्याने हात लावलं की एक झटकला, झटकले की परत येत नाहीत, त्याच्यामुळे जरा आता काय वाटत नाही, जरा बऱ्यापैकी शेती करायला
1: पिकाचं संरक्षण होत चांगलं, आणि त्यामुळे तुम्ही एकापुढे एक आणखी वेगवेगळे बदल पण करत गेलाय, वेगवेगळ्या प्रकारची पिकं पण घेत गेली.
0: बरोबर.
1: आता ह्याचा कसं असतं, कालावधी कमी असतो, मग कालावधी कमी असल्यामुळं जमिनीच्या गुणवत्तेत सुद्धा, म्हणजे आपण पिकांची फेरपालट ज्यावेळेला करतो त्यावेळेला

0: एकापुढे एक आणखीन वेगवेगळे बदल पण करत गेलाय, वेगवेगळ्या प्रकारची पिकं पण घेत गेले. आता ह्याचा कसं असतं, कालावधी कमी असतो. मग कालावधी कमी असल्यामुळे जमिनीच्या गुणवत्तेत सुद्धा, म्हणजे आपण पिकांची फेरपालट ज्यावेळेला करतो त्यावेळेला जमिनीच्या गुणवत्तेत सुद्धा बदल होतो. सुरुवातीला जमिनीची गुणवत्ता कशी होती ना, आता ह्या तुम्ही वेगवेगळी पिकं घेतल्यामुळे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल झाला.
1: त्याचं कसं आहे की आपले वावर आहे त्याचे दोन प्रकारचे खालीवर टप्पे आहेत. त्याला असे चार टप्पे केले. आपण सगळं ठिबक वापरतो. सुरुवातीला आपण स्ट्रॉबेरीला ठिबक आणलेलं, ते चांगलं कॉलेज होतं, ते अजून पण आहे आपलं एवढ्या वर्षाली.
0: त्याचा उपयोग चांगला,
1: ते चांगला. मग ते आपण सरी टाईप मध्ये करतो, सऱ्या पाडतो. आणि भेंडी गावरीला आपण वापे तयार करतो, हा गादी वापे तयार करतो. आणि दोन लाईन टाकून इकडे तिकडे एक एक फुटावरती असे लावतो. भेंडी गावरी गावरी तीन लावतो, भेंडी दोनच ठिकाणी लावतो आपण, दोन एक एक फुटावरती. आणि गावरी मध्ये एक लावतो, एक्स्ट्रा लावतो. आणि जे वांगीवर येत ना, त्या तीन तीन फुटाचं अंतर ठेवतो आपण. सरी करतो, त्याला हवा खिळती राहिला पाहिजे. वांग मोठं आलं की ते पसरतं जास्त प्रमाणात, त्यासाठी त्याला जास्त जागा ठेवतो आपण. आणि मिरचीला दोन फुट जागा ठेवतो.
0: अशा लागवड करतानाच खूप महत्वाचं आहे,
1: अंतर पाहिजे. अंतर असेल त्याला हवा खिळती राहिली की ते मोठं पसरतं मोठं आल्यानंतर, मग ते चांगल्या प्रकारे आपलं येतं. आणि लावताना पण आपण या वेळेस एका वरात लावलं ना की ते फक्त जागा चेंज करायची. वांग्याच्या ठिकाणी मिरची ठिकाणी भेंडी गावर असं अल्टी पलटून घ्यायचं, अल्टी पलटून घ्यायचं. आणि बऱ्यापैकी शेणखत वापरायचं. शेणखत वापरलं की आपलं दरवर्षी नवीन शेणखत टाकत राहायचं. आपलं जमिनीचं कसं वाढते चांगले,
0: म्हणजे जमिनीचं गुणवत्ता वाढण्यासाठी या पिकाचं फेरपालट करणं महत्वाचं. आता तुम्ही मग अशी म्हटला की हे सगळे तुम्ही जी पिकं करताय त्याच्यासाठी ते सगळं सेंद्रिय पद्धतीने करताय, रासायनिक अजिबात वापरत नाही.
1: रासायनिक भाजीपाला वापरत नाही आपण. आणि कधी अडचण आली तर चुकून वापरावं लागतं कधीतरी, पण बऱ्यापैकी आपण शक्य होईल तेवढं हेच वापरतो, आपलं सेंद्रिय वापरतो.
0: मग सेंद्रिय पद्धतीत वापरताना तुम्ही फक्त शेणखत वापरता का, जीवामृत वगैरे किंवा दशपाणीचा पण वापर करता?
1: सुरुवातीला बेड तयार करताना शेणखत आतमध्ये भरून घेतो सगळीकडे. त्याच्यामध्ये शेणखत म्हणा, कोंबडी खत पण आणतो कधी कधी.
0: बरं,
1: आपल्या इथे भेटतं पोल्ट्री वगैरे असं इकडे तिथून आणू शकतो आपण कोंबडी खत. परत विकत आपल्याला गांडूळ खत भेटतं बघा बऱ्याच ठिकाणी. तर मला पण ते करायचंय भविष्यात, मी बऱ्याच गोष्टी करायच्या आता. तर आपण आणि जीवामृत वगैरे लावलं की मग आपलं जीवामृत कंटिन्यू असतं. आपल्या जे देशी गाय आहेत, आपल्या डोंगर भाग असल्यामुळं कुठे कुठे आहेत देशी गाय, त्यांचं गोमूत्र वगैरे मी सांगतो त्यांना लोकांना ठेवायला, ते ठेवतात आपल्यासाठी.
0: आता तुमचं स्वतःच तर पशुधन काहीच नाहीये, म्हणजे जनावर काही?
1: आपलं पहिले होते भरपूर, सध्या बंद केलं दोन वर्ष.
0: पण आता ज्या वेळेला आपण या शेतीसाठी पूर्ण सेंद्रियपणे करतो, मग ह्याचं उपलब्धता कशा पद्धतीनं होतं? कारण तुमच्या इथं तसा म्हणला डोंगराळ भाग आहे सगळं, म्हणजे याच्यामध्ये मेहनत भरपूर आहे, गोळा करणं म्हणा किंवा इतरांच्याकडनं, ते कशा पद्धतीनं करताय?
1: तेच लोकांना सांगायचं, गोमूत्र ठेवा वगैरे, मग ते ठेवतात. शेणखत गावात एक दोन ठिकाणी आहेत ना गुरु वगैरे, त्यांच्याकडनं शेणखत थोडं घ्यायचं.
0: पण ते विकतच घ्यायला लागणार?
1: विकत घेतो. शेणखत नाही विकत घेत, पण ते गोमूत्र तेवढं विकत घेत त्यांच्याकडून, त्यांना देतो. किंवा ते पण भाजीपाला नेतात, काय ते नेतात, आपले आपलेच बाजू सगळे लोक एकमेकांसोबत आपण चांगले संबंध असल्यामुळे त्यात नाही एवढं कोणला काही करत हल्ली. मी बाहेर चाललं असेल कुठं, पण आपले तिथे अजून सगळे प्रिमळ लोक आहेत.
0: आपल्याकडचं प्रोडक्शन त्यांना द्यायचं, त्यांच्याकडनं एक वेगळ्या प्रकारचं व्यवसायामधलं एक महत्वाची बाब आहे.
1: ही पहिली चालली देवगणून सुरुवातीला, अगोदर पूर्वी चालायची ती
0: वांगुळा पद्धत वगैरे. तसं कामासाठी लोक इतरांच्याकडे जायचे,
1: आमच्याकडे अजून चालू आहे. म्हणजे आपल्या डोंगर भाग आहेत, प्रेमळ लोक आहेत, जुन्यातली आपली अजून आहेत जुनी लोक, त्यामध्ये जेवढं चालतं ते लोक बाबा जा घेऊन असं काय नाही असं बोलतात ते लोक.
0: बरोबर, प्रेमानं. म्हणजे हे सहकार्यानं होणारा खरं तर.
1: आणि आपण पण आपले भाजीपाला वगैरे आला असं की घेऊन जाऊ म्हणतो बिंदास, अहो घ्या या घेऊन जाऊ, एवढं काय तुम्ही एवढं करता आपल्यासाठी. तर
0: आता हा डोंगराळ भाग आहे तुमचा सगळा, म्हणजे पावसाचं प्रमाण पण भरपूर आहे.
1: भरपूर.
0: मग त्यावेळेला ह्या भाजीपाल्याचं तर उत्पादन कमी होतं.
1: त्यावेळेस आम्ही करतच नाही पाऊस.
0: त्यावेळेला काय करता मग?
1: फक्त भेंडी तेवढी पावसामध्ये येते बघा. भेंडीला काय होत नाही, भेंडी असं. बाकी मग आपला भातच भात शेती असते. मग
0: भात
1: लावणीमध्ये बरेच होतो. भात लावणी, भात सुरुवातीला भात रोपं टाकायची.
0: बरं,
1: म्हणजे पाऊस सुरुवात म्हणजे जून मध्ये रोपं आपण टाकतो. मे एंडला जूनच्या तेवढ्या तेवढ्या रोपं टाकायची. रोपं आली की मग ते तो सीझन फक्त भातामध्ये जातो आमचा. रोपं काढा,
0: क्षेत्रावर करतात
1: भात लावून. एक एकर भर असते आपली,
0: एकर भर असतं. आणि त्याला वाण वगैरे कुठलं वापरतात?
1: आपल्याला बघा इंद्रायणी चालतं, वाडा कोलम आणि महान म्हणून आहे बघा.
0: बरं,
1: ह्यावर्षी तीनच केले आपण. पहिले यावेळी तामसाळचं आम्ही ट्राय केलं एका ठिकाणी. तामसाळ उंच येतं बघा, आपल्या डोकं एवढं उंच असतं. ते पूर्ण पडलेलं पण चांगलं भात भेटलं तामसाळेचा. जुनी पद बघा, तामसाळ पहिले तामसाळ वगैरे भेटायचे लाल असते पूर्णपणे. ते केले यावर्षी आम्ही. आणि बाकी जास्त करून मग ते वाडा कोलम आणि ते हे चालतं. इंद्रायणी जास्त भरपूर प्रमाणात इंद्रायणीच.
0: मग कशा प्रकारचं उत्पादन तुम्हाला मिळतंय त्याचं, आणि कशा कशा पद्धतीने हे घेताय तुम्ही?
1: आपली कशी सगळी ह्या लावण पद्धत असते. लावणी पेरणीचं आपल्याकडे काय नाही, पाऊस असल्यामुळे आपल्याला लावणी चांगली. आणि लावणी केल्यामुळे गवत होत नाही, चांगल्या प्रकारचं भात येतं. मग सुरुवातीला आपण ते रोप पेरतो. रोप झाल्यानंतर मग चिकल जसा पाऊस वाढायला लागला, रोप चांगलं तयार झाली की मग लावणीच्या मागे लागायचं. लावणी

0: की मग फक्त ह्या वर्षी जरा पावसाचं प्रमाण जास्त होतं बघा, त्यामुळे फुल झडलं सुरुवातीचं, त्यामुळे ह्या वर्षी जरा उत्पन्न काही कमी भेटलं, उत्पादन कमतरता आली, तर चांगलं भेटतं उत्पन्न आपल्या तिकडं. त्याच्यामध्ये पण सुद्धा शेवटी प्राण्यांचा त्रास, शेवटी डुकर वगैरे लोळवतं बघा बऱ्या ठिकाणी, त्यावेळी थोडं लक्ष द्यायला लागतं आपल्याला, वावराचे तार बांधा किंवा काहीतरी बांधा. आता भात शेती एवढा सगळीकडे थोडी कोण काय करणार आहे,
1: बरोबर,
0: त्यामुळे थोडं पट्ट्या वगैरे अशा किंवा असं साडे वगैरे असे बांधायला लागते कडकडून आपल्याला, असे वावराचे बांधायला वगैरे, तर ते राहतं.
1: आता हे सगळं जे आहे ते तुम्ही एवढ्या 5 एकर मध्ये पिकवताय, वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला पिकवताय, स्ट्रॉबेरी पण पिकवताय, शिवाय भात शेती पण करताय, मग याची विक्री करणं किंवा विक्री व्यवस्था पण व्यवस्थित असणं महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला आपण चांगल्या पद्धतीनं दर मिळेल आपल्याला, त्याच वेळेला आपलं उत्पन्न वाढणार आहे किंवा उत्पादन खर्च आपला कमी होणार आहे. मग ह्या याचा ताळमेळ कसा बसवलाय, विक्री व्यवस्था कशी काय आहे?
0: आता भाजीपाला जे आपण करतो तो भाजीपाला की मी स्वतः विकतो, म्हणजे असं बाहेर आपण डायरेक्ट दिलं होलसेलला तर आपला जाणं येणं, सातारा आपल्यापासून 24 किलोमीटर अंतर आहे, ते जाणं येण्यातच ते परवडत नाही, कुठली गाडी केली तरी हा वाहतुकीचं ते जास्त ट्रॅव्हलिंग मध्ये भाडं जास्त जातं, त्यामुळे आपल्याला काही शिल्लक राहत नाही. त्यासाठी मी आपल्या भागातच सकाळी लवकर उठायचं, भाजीपाला तोडायचा किंवा रात्री तोडून ठेवायचा, बऱ्यापैकी सकाळी जाऊन आपल्या गावात लवकर जाऊन विकायचा इकडं तिकडं, ते लोक सगळे आता ओळखतात बऱ्यापैकी, गेले की तुम्ही भाजी आणले का असं बोलतात लगेच गावात, अरे नाही म्हणलं आता नाही भाजी, तसं लोकांना सगळं माहिती आहे आणि आपला भाजीपाला त्यांना माहिती चौकशी येते, आपल्या बऱ्यापैकी ऑर्गॅनिक असल्यामुळे ते लोकांना आवडतो चांगला प्रकारे, लगेच खपतो, काय शिल्लक राहत नाही, मी कधीच माघार येत नाही घरी, भाजी घेऊन गेलं ना की भाजी सगळी संपूर्णच वगैरे येतो.
1: म्हणजे तुमची गिराईक फिक्स आहे?
0: फिक्स, आणि मी असं रेट असं बाहेरचं लावत नाही, असं नॉर्मल लावतो, फिक्स असतो आपला रेट दरवर्षी 10 रुपये 15 रुपये पावशेर असं या प्रकारे विकतो, कारण होलसेलला एवढं कमी घालण्यापेक्षा ते मीडियमच्या लेवलमध्ये घातलं आपलं त्यांना पण चांगलं खाण्यासाठी आणि आपल्याला पण बऱ्यापैकी मिळतं.
1: मग आता तसं म्हटलं तर सोशल मीडियाचा वापर याच्यामध्ये तुम्ही करता का?
0: भरपूर, हा भरपूर.
1: कशा पद्धतीनं तो तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो?
0: आता सोशल मीडियाचं म्हणजे आपलं युट्यूब चॅनल सुद्धा आहे, आपल्या युट्यूबवरती आपण सगळं व्हिडिओ टाकतो गावची शेती कशी करायची, काय करायची, बांबू वाड वगैरे बऱ्याच गोष्टी सांगतो आपण, मग ते लोक ओळखतात बऱ्यापैकी, मग ते सातारला वगैरे असे मित्रमंडळ आहेत ना, ते बोलतात मला भाजी व्हायला पाहिजे. आता सोशल मीडियाचं म्हणजे म्हणायला गेलं तर आपण स्टेटस वगैरे सर्वजण बघतात आपले मोबाईलचे, तर मोबाईलला टाकले की आमच्या अशी भाजी मिळते, तर लोक आपले ऑर्डर देतात की आम्हाला, आणि आपली सेंद्रिय असल्यामुळे ते लोक घेतात आवर्जून की आम्हाला एवढं भाजी पाहिजे, मी सातारमध्ये वगैरे गेलो की असं नेऊन देतो त्या लोकांना.
1: बरोबर, म्हणजे घरपोच सुद्धा तुम्ही व्यवस्था करू शकता या भाजीपाल्याचं, कारण एक तर सेंद्रिय आहे त्यामुळे दर चांगला मिळतोच, पण तुम्ही तो फिक्स ठेवल्यामुळे आणखीन ग्राहक सुद्धा वाढले गेलेले आहेत. आता तुम्ही या याच्यामध्ये सुद्धा एक वेगळा प्रयोग केला की बांबू लागवड सुद्धा केलेली आहे. आता बांबू लागवड करताना कोणकोणत्या बाबतीत विचार करावा लागतो, हवामानाचा म्हणा किंवा पाण्याचा किंवा ह्याचा, तर कशा पद्धतीने हा विचार केला आणि हे बांबू लागवड करावी असं का वाटलं?
0: कारण की मी बांबू आर्टिस्ट आहे, मी बांबूपासून मी घर वगैरे बऱ्याच गोष्टी आर्ट बनवतो, तयार करतो आर्ट, एकदम कलाकुसरी गोष्टी आहेत ते आहे सगळं, त्यासाठी म्हणलं आपल्याला बांबू तर सारखा लागतो, मी बाहेरनं विकत आणतो बांबू दरवेळेस, असं बाहेरच्या गावात वगैरे आहेत ना लोक, त्यांच्या बांबू त्यांच्याकडून विकत आणायचं बांबू आणि करायचं, तर म्हणलं आपण बांबू लागवड करूया, मग ते डोक्यात विचार आला आणि मी करणार तेवढ्या, त्यासाठी मग कृषी विभागाकडून आपल्याला बांबूसाठी अनुदान आहे, मग ते बांबू लागवड मी त्या प्रकारे केली, मग बांबूची रोपं आणली आणि ज्या ठिकाणी आपलं डोंगर आहे ना त्या बाजूला ओढा आहे पूर्ण झाडे, तर ज्या झाडेमध्ये लावले, झाडेमध्ये लावले कारण की सावली वगैरे पडणार ना बऱ्यापैकी, तिथं जास्त तापट वातावरण आहे, थंड वातावरण आहे, त्यामुळे तिथे कमी पाणी लागेल, त्यासाठी तिथे बांबू लावडी केली मी.
1: किती क्षेत्रामध्ये केली?
0: 1.5 एकर मध्ये केले, 600 बांबू लावले. 600?
1: किती वर्ष झाले आता?
0: आता 1.5 वर्ष झालं बांबू लावून.
1: 1.5 वर्ष झाले. आता त्याचा कालावधी वगैरे कसा असतो?
0: 3 वर्षानंतर ते येतं. 3 वर्ष त्याला जरा जपायला लागतं आपण बऱ्यापैकी, पाणी वगैरे देणं आधी, मध्ये 15-15 दिवसांना वगैरे चेक करणं, पाणी वगैरे देणं. 3 वर्ष आले की मग त्याला मग काय टेन्शन नाही, मग ते बऱ्यापैकी ते येतं.
1: म्हणजे एक तुमचा पूरक व्यवसाय म्हणून त्याच्यासाठी तुम्ही ते बांबू लागवड?
0: हा बरोबर. आता बांबू लावले भविष्यात आपलं ते कामाला येणार, बांबूपासून बऱ्याच गोष्टी, आणि बांबू पर्यावरण पूरक आहे त्यामुळे ते
1: पर्यावरण पूरक आहे
0: त्यासाठी.
1: पण मग याचं प्रशिक्षण वगैरे तुम्ही घेतलं होतं आधी?
0: हा घेतलेलं ना बऱ्याच ठिकाणी, दापुल्ला पासून जाऊन आलो, दापुल्ला कृषी विद्यापीठ आहे ना ते, तिथे पण जाऊन आलो बांबू विषयी माहिती, बांबू लागवडीपासून ते पूर्ण बांबू कसा खराब होत नाही ते पूर्ण ट्रीटमेंट कशा प्रकारे असे सगळं माहिती करूनच मग बांबू लागवड केली मी.
1: बरं. मग आता त्याची रोपं वगैरे तुम्ही कुठून आणली होती?
0: रोपच कृषी खात्याकडून भेटलेली आपल्याला, त्यांना सांगून आपण कॉन्टॅक्ट करून त्यांनी दिली, बलकवा मानगा टुल्डा अशा जातीची लावली आपण, 3 प्रकारची, त्यात 1800 जाती आहेत पण आपण 3 लावले त्यातल्या.
1: म्हणजे आता तुमच्या शेतातलाच बांबू घेऊन तुम्ही आता त्याच्यात आर्टिस्ट म्हणून ते काम करणार, म्हणजे हा एक शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड दिल्यासारखं पण झालं. पण तसं म्हटलं तर हा तर भरपूर मोठा व्यापार आहे आणि तुम्ही एकट्यानं करताय हे सगळं मॅनेज करताना काही अडचणी येतात का?

0: म्हणजे विक्रीच्या म्हणा किंवा हवामान बदलाच्या म्हणा, आणि त्याच्यावर तुम्ही मात कशी काय केली?
1: भरपूर अडचणी आहेत, अडचणी येणार. आता आपण आता जीवनात जगताना म्हणलं तर सुख आणि दुःख हे तर आहेच बरोबर, असं कधी सुख कधी दुःख, मग हे चालून जे आहे त्या समाधान मानायचं पुढे जायचं. जास्त विचार करत बसत नाही की बाबा असं तसं. मग इतके वेळा आपण जे ऊस खाला, 2-2 एकर ऊस खाला, किंवा जेव्हा सुरुवातीला भाजीपाला केला मी तर वांग्याची रोपं वांग एवढं गुडघ्यापर्यंत यायचं उंच, आणि गव यायचं आणि पूर्ण वांगा खाऊन टाकायचं, मी झाडच संपलं तिथं. असं बऱ्याच वेळा झालं माझ्याशी, मी बऱ्याच समोर सगळं अनुभवले, डोळ्याने सगळं बघितले, भरपूर त्रास व्हायचा. पण काय करणार त्याला, मार्ग काढायचं पुढे निघत जायचं, ते रडून किंवा असं शांत बसून त्याला उपयोग नाही ना. मग त्यावरती मात करत पुढे जायचं, होतं सगळं चांगलं, असा विचार ठेवायचा पुढे निघत जायचं. तर त्या प्रकारे मग हळू त्याला मार्ग निघायचा, नवीन काहीतरी सुचायचं माणसाला. मग ते शेती करता पण बांबूआडमध्ये बांबू सुद्धा म्हणजे नवीन कला तयार झाली ना.
0: बरोबर.
1: मग ते एकमेकाला जोडून ते जुळतं, कधी इकडून लॉस तर कधी इकडून प्रॉफिट, असं त्या प्रकारे आपण पुढे पुढे जगत जायचं.
0: म्हणजे कितीही अडचणी आल्या तर त्याला सामोरं जाणं हे खूप महत्वाचं आहे, त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आणि पुढे जाणं खूप.
1: आणि खुश राहायचं, खुश राहिलं तर आणि काहीतरी भेटतं.
0: बरोबर.
1: अगदी नाराज होऊन चालत नाही.
0: म्हणजे हा जो व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ते खूप महत्वाचा आहे, एकंदरीत जीवनाकडे बघण्याचा पण दृष्टिकोन हा खूप महत्वाचा.
1: जीवन जगण्याची खरी मजा ह्यातच आहे ना.
0: खरंच आहे.
1: नाही तर काही नुसतं सुख सुख नाही, सुख दुःख दोन्ही माहिती, तेव्हा माणसाला समजतं, जाणीव येते की हा जीवनात जगायचं तर मस्त वाटतं.
0: आणि ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती निर्माण होती त्यावेळेलाच आपण पुढे जातो, आपण आपली प्रगती होती असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये तसं म्हटलं तर इतर सहकार्य करणारे सुद्धा चांगले. तुम्ही तसं म्हटलं तर शून्यातनं हे सगळं उभं केलेलं आहे आणि आता तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रगती केलेली आहे, याच्या पुढे सुद्धा अशीच प्रगती तुमची हो आणि चांगल्या पद्धतीनं तुमचा हा शेती व्यवसाय आणखीन व्यावसायिक दृष्टिकोन त्याला मिळून व्यावसायिक दृष्ट्या आणखीन फायदेशीर हो, या आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच. जाता जाता एवढं सांगा की तुमच्यासारखे तरुण जे शेती व्यवसायाकडे वळालेले आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने आपण शेतीकडे बघू शकतो, एक तरुण म्हणून काय सल्ला द्याल तुम्ही?
1: आता म्हणायला गेले तर सर्वांनी आता सध्या परिस्थिती खूप वाईट आहे, लोक म्हणजे आजार पण म्हणा बऱ्याच गोष्टी ह्याच्यापासून तयार होतात की आपण जास्त केमिकल रसायन वापरलं ना तर त्रास होतो माणसाला. म्हणजे त्यासाठी बऱ्यापैकी आपलं होईल की आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे, चांगल्या प्रकारे शेती केली पाहिजे, लोकांना चांगलं अन्न दिलं पाहिजे, चांगला भाजीपाला, चांगलं काही कुठलीही गोष्ट असू दे पण चांगल्या प्रमाणे आपण करून दिलं पाहिजे. आता जे नवीन जे आपले तरुण आहेत सध्याचे त्यांनी नोकरी जास्त मागणं लागतात, ज्यांना शेती आहे त्यांनी शक्य होईल त्यांनी आपल्या शेतीकडे वळलं पाहिजे, चांगल्या शेती केली पाहिजे, शेतीतनं पण बऱ्यापैकी उत्पन्न भेटतं. आणि सध्या लोकांना काय केलं, शेतीशिवाय पर्याय नाही, शेवट ते खरं आहे की शेतीशिवाय माणसाला पर्याय नाही. त्यामुळे ज्यांना शक्य होईल त्या लोकांनी तरुणांनी शेतीकडे वळलं पाहिजे, चांगल्या शेती केली पाहिजे, त्यातनं सुद्धा चांगला उदरनिर्वाह होतो, माणसाला समाधान भेटतं, चांगलं भविष्य चांगलं शेतीमध्ये केलं पाहिजे.
0: खरंच आहे. आणि तसं म्हटलं तर आपल्याकडे कृषी विभाग सुद्धा भरपूर सहकार्य करायला
1: करतात, भरपूर सहकार्य करतात.
0: शेतकरी बंधूंनो तुमच्या लक्षात आलंच असेल की जर जिद्द असेल मनात आणि आहे त्या अडचणीवर मात करून जाण्याचं जर मनात असेल तर खरोखरच अगदी शून्यातून सुद्धा चांगल्या पद्धतीची निर्मिती होती. आणि शेती हा व्यवसाय असा आहे की जेवढं तुम्ही त्याला द्याल तेवढं त्याच्यापेक्षा दुप्पट ते आपल्याला परत देतं. आणि याच्यावर विश्वास ठेवून जर शेती ही चांगल्या पद्धतीनं केली तर खरोखरच आर्थिक नफा हा प्रत्येक शेतकऱ्याला होऊ शकतो. आणि हाच जर दृष्टिकोन शेती व्यवसायात ठेवला तर खरंच आर्थिक प्रगती ही प्रत्येक शेतकऱ्याची होऊ शकते, जसं की सुमित जांभळे यांनी आपली शेती ही चांगल्या पद्धतीनं केली आहे. आणि अशा पद्धतीनंच आपण सुद्धा शेती करण्याचा प्रयत्न करायला काही हरकत नाही. तर जांभळे सर, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेती कशा पद्धतीने केली पाहिजे याच्याबद्दलचे तुमचे अनुभव आम्हाला सांगितलेत, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: मंडळी, कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत मुक्काम पोस्ट नावली तालुका जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी सुमित जांभळे यांची मिश्र शेती याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमात यानंतर शेतीविषयक माहिती सदर कृषीवाणी.
3: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
4: नमस्कार.
2: सर, आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पशुपालक जास्त आहेत आणि त्यातल्या त्यात कुक्कुटपालन करणारे पण शेतकरी बऱ्यापैकी आढळतात. परसातलं कुक्कुटपालन सुद्धा केलं जातं. पक्षी आपल्याला फार महत्वाचा आहे, या काळामध्ये त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. का तर उन्हाळ्याची तीव्रता जशी वाढेल तशी या पक्ष्यांवर ताणाचं सुद्धा प्रमाण वाढणार आहे. आणि पक्षी मोठा झाल्यानंतर काळजी घेणं तर गरजेचंच आहे, पण जेव्हा तो लहान

0: असतो, तेव्हा लहान पिलांची काळजी पण या काळामध्ये घेणं गरजेचं आहे का? तर तो परिणाम जरा मला वाटतं मोठ्या पक्ष्यांपेक्षा लहान पक्ष्यांवर जास्त प्रमाणात दिसून येतो. मग लहान पिलांची कशी काळजी घेतली पाहिजे?
1: लहान पिल्लं जी आहेत याच्यामध्ये मरतूक सुरुवातीला खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसते, त्यामुळे लहान पिल्लांचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं. आणि होणारा तोटा जो आहे हा लहान पिल्लांच्या मधून खूप जास्त होत असतो, कारण हे जे पक्षी आहेत ह्याचं सुरुवातीलाच जर मरतूक त्याच्यामध्ये झाली तर ह्याच्यामधून शेतकऱ्याचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे ज्या वेळेला आपण पक्षी आणतो तर तेव्हापासून म्हणजे पहिल्या दिवसापासूनच ह्या लहान पक्ष्यांचं व्यवस्थापन जे आहे हे योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्याचं खाद्याचं पाण्याचं व्यवस्थापन असेल किंवा शेडमधलं जे व्यवस्थापन आहे हे सर्वच आपण योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण पक्षी आणतो तर पक्षी आणल्यानंतर त्याला जो प्रवास झालेला असतो त्याच्यामुळे सुद्धा ताण निर्माण होतो पक्ष्यांना, किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर आपण पक्षी आणत असेल तर ते पक्षी खूपच कमकुवत असे दिसतात, तर त्यामुळे पक्षी आणल्यानंतर सुरुवातीलाच आपण त्याला अजीवनसत्व जे आहे ते पाण्यातून देणं गरजेचं आहे, किंवा गुळाचं पाणी पक्ष्यांना लगेच द्यायला पाहिजे. तसंच हे पक्षी जे आहेत हे आपण शेडमध्ये ज्या वेळेला सोडतो त्यावेळेला भुस्याचा थर टाकल्यानंतर त्याच्यावरती पेपर सुरुवातीला टाकला पाहिजे, ज्याच्यामुळे पक्ष्यांचे पाय जे आहेत हे त्या भुस्यामध्ये अडकणार नाहीत. आणि पक्षी जर गर्दी झाली जास्त, ब्रुडिंगसाठी आपण एकाच ठिकाणी पक्षी ठेवतो, तर तसं होऊन जर पक्षी अडकून पडला आणि बाकीचे पक्षी त्याच्यावरती जर गर्दी करत असतील तर हा खालचा पक्षी दबून जो आहे तो मरून जाऊ शकतो. म्हणून आपण अशा पद्धतीची व्यवस्था करायला पाहिजे. तसंच पक्ष्यांच्या संख्येनुसार खाद्य आणि पाण्याचे भांडे आपण ठेवले पाहिजेत, कारण ब्रुडिंगची जी जागा असते त्याला चिक गार्ड लावलेले असतात, तर त्याच्या आतमध्ये किती पक्षी आहेत किती जागा आहे ह्याच्यानुसार आपण खाद्य आणि पाण्याचे भांडे ठेवले पाहिजेत. लहान पक्ष्यांच्या साठी खाद्याचे आणि पाण्याचे छोटे भांडे मिळतात, तर तशा पद्धतीचे भांडे आपण ठेवले पाहिजेत, कारण मोठे भांडे जर असतील तर पक्ष्याला त्याच्यामधून पाणी पिता येत नाही. आणि जर मोठे भांडं ठेवलेलं असेल आणि त्याच्यामध्ये पाणी पिण्याच्या प्रयत्नामध्ये जर पक्षी त्या भांड्यामध्ये बुडाला तर ते त्याच्यामध्ये अडकून मरतूक होऊ शकते. त्यामुळं आपण लहान पक्ष्यांच्या साठी लहान खाद्याचे आणि पाण्याचे भांडे जे आहेत हे वापरले पाहिजेत. आणि भांड्यांमधलं पाणी जे आहे ते रोजच्या रोज बदललं गेलं पाहिजे, भांडे स्वच्छ ठेवले पाहिजेत. लहान पक्षी जे आहेत ह्या पक्ष्यांना त्याच्या वयानुसार खाद्य देणं गरजेचं आहे. एकदम छोटे पक्षी जे आहेत त्यांना आपण प्री स्टार्टर सुरुवातीला देतो, त्याच्यानंतर पहिल्या महिन्यांमध्ये स्टार्टर देतो, आणि नंतर जर मांसासाठी पक्षी असतील तर फिनिशर देतो, किंवा अंड्यांच्यासाठीचे पक्षी असतील तर त्यांना ग्रोवर मॅश दिलं जातं, आणि मग जेव्हा अंडी घालायला सुरू होईल त्यावेळेला मग लेयर मॅश दिलं जातं. तर अशा पद्धतीनं पिल्लांना सुरुवातीपासूनच त्याच्या वयानुसार आवश्यक असणारं खाद्य दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर लसीकरण जे आहे हे सुद्धा लहान पक्ष्यांच्या बाबतीत खूप महत्वाचं आहे. पहिली जी लस आहे ती हॅचरीमधून दिलेली असते, मॅरेक्स नावाची लस असते ती. जर शेतकरी स्वतः अंडी उबवणूक करत असतील तर त्यांनी सुद्धा पहिल्या दिवसाची जी मॅरेक्स लस आहे ती द्यायला पाहिजे. नंतर लासोटा आणि गंबोरो ह्या सुद्धा लसी देणं गरजेचं आहे. ज्या ड्रॉपच्या माध्यमातून डोळ्यांमध्ये थेंब टाकायचे असतात ही खूप सोपी पद्धत आहे, तर ते शेतकऱ्यांनी न टाळता हे केलं पाहिजे, ज्याच्यामुळे मरतूक जी आहे ती पुढे जाऊन होणारी आपल्याला टाळता येऊ शकते.
0: आणि मला वाटतं लहान पिल्लं असल्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं आणि त्यांचं जास्त निरीक्षण करणं या काळामध्ये गरजेचं आहे.
1: हो,
0: धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं.
2: बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हिंदी और कन्नड़ फिल्मों के साथ साथ मलयालम, तेलुगु और तमिल फिल्मों में अभिनय करने वाले गिरीश कर्नाड एक मराठी फिल्म में भी मुख्य सहायक अभिनेता थे। वो मराठी फिल्म थी उंबरठा।
1: हे बगा,
2: एक है
1: वाचा ना
2: संगमवाड़ी महिला श्रम सुप्रिंटेंडेंट पोस्ट। अच्छा, तर हे तुझ्या डोक्यात होतं सकाळपासून?
1: सुभाष, मला तुमचं मत हवंय।
2: मत काय असायचं? त्यांना शक्य नाही म्हणून कळवायचं।
1: का का शक्य नाही म्हणून कळवायचं?
2: मग काय शक्य आहे म्हणून कळव ना, वेडी आहेस की काय?
1: सुभाष, मी थट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचंय।
2: हे पा, तुला इथं अस्वस्थ वाटत, या घरात तुझ्या जोगत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस, पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघून जाणं।